सुप्रभात, श्रोतो नमस्कार. FM बँड 101.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर

आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर 4 भाद्रपद शक 1948 दिनांक 26 ऑगस्ट 2026. आता सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेचं प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6 वाजतायत. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: एफएम डेक्षेक एक मेगा हर्ट्स तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:05 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दया याविषयी शिवाजी देवकत्ते यांचे विचार.
1: श्रोतो, दया ही मानवी जीवनातील अत्यंत श्रेष्ठ आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी भावना आहे. दुसऱ्याच्या दुःखाची, अडचणीची किंवा असहाय्यतेची जाणीव होऊन त्याला मदत करण्याची इच्छा निर्माण होणे म्हणजे दया होय. दया ही केवळ एखाद्या व्यक्तीच्या दुःखाकडे पाहून वाईट वाटण्यापुरती मर्यादित नसते, तर त्या दुःखात सहभागी होऊन शक्य तेवढी मदत करण्याची प्रेरणा देणारी भावना आहे. माणसाला इतर प्राण्यापासून वेगळे करण्याच्या गुणांमध्ये दया, करुणा आणि सहानुभूती यांना विशेष स्थान आहे. दयाळू व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष करत नाही, तर त्यांच्या परिस्थिती

0: चा विचार करून त्याला आधार देण्याचा प्रयत्न करते. दया ही माणसाच्या संस्कारचे आणि चारित्र्याचे प्रतीक आहे. एखादा गरीब व्यक्तीला अन्न देणे, आजारी व्यक्तीची काळजी घेणे, वृद्ध व्यक्तीला आधार देणे, अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणे किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला धीर देणे ही दयेची उदाहरणे आहेत. दया करताना कोणताही स्वार्थ नसावा, प्रसिद्धी कौतुक मोबदला मिळावा म्हणून केलेली मदत किंवा माणुसकीच्या भावनेतून केलेली मदत यामध्ये फरक आहे. खरी दया ही निस्वार्थ भावनेतून होते. कुटुंबामध्ये दयेचे संस्कार लहानपणापासून रुजविणे आवश्यक आहे. मुलांनी आपल्या घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घेणे, आजारी व्यक्तीला मदत करणे, भावंडाशी प्रेमाने वागणे आणि गरजू व्यक्तीला शक्य ती मदत करणे हे शिकले पाहिजे. पालक आणि शिक्षकांनी मुलांना केवळ पुस्तकापासून दयेचे महत्व सांगण्यापेक्षा स्वतःच्या आचरणातून त्याचे उदाहरण दाखवावे. लहानपणी निर्माण झालेले आणि करुणेचे संस्कार पुढे व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात उपयोगी पडतात. विद्यार्थ्याच्या जीवनातही दयेचे महत्व मोठे आहे. शाळा किंवा महाविद्यालयात एखादा विद्यार्थी आर्थिक शैक्षणिक किंवा वैयक्तिक अडचणीत असेल तर त्याची चेष्टा करण्याऐवजी त्याला मदत करणे आवश्यक आहे. एखाद्याला अभ्यास समजत नसेल तर त्याला समजावून सांगणे, नवीन विद्यार्थ्याला मैत्रीपूर्ण वातावरण देणे, गरजू मित्राला आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही दयेची आणि सहकार्याची उदाहरणे आहेत. अशा कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी, सहकारी आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होते. दया ही केवळ माणसापुरती मर्यादित नसून पाणी आणि निसर्गाविषयी असली पाहिजे. भटक्या किंवा जखमी प्राण्याला त्रास न देता त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागणे, पक्षासाठी पाणी ठेवणे, प्राण्यांना अनावश्यक त्रास न देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हे देखील दयेची व्यापक रूपे आहेत. मानवाने निसर्गातील इतर सजीवांशी संवेदनशीलतेने वागले तर पर्यावरणातील संतुलन राखण्यास मदत होते. आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात दयेचे अधिक महत्व वाढले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे व्यक्ती स्वतःच्या समस्या आणि धावपळीत इतका व्यस्त असतो की त्याला इतराच्या अडचणीकडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत थोडा वेळ काढून दुसऱ्याचे म्हणणे ऐकणे, संकटात असलेल्या व्यक्तीला धीर देणे आणि शक्य तेवढी मदत करणे ही माणुसकीची खरी ओळख आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याच्या दुःखाकडे संवेदनशीलतेने पाहिले तर सामाजिक संबंध अधिक मजबूत होतील. दया ही कमजोरी नसून माणसाच्या अंतकरणातील सामर्थ्य आहे. कठोर परिस्थितीतही दुसऱ्याच्या वेदना समजून घेण्याची क्षमता ही व्यक्तीच्या नैतिक प्रगल्भतेचे लक्षण आहे. दयाळू व्यक्तीमध्ये प्रेम, सहिष्णुता, करुणा, संयम आणि सहकार्य यासारखे अनेक गुण विकसित होतात. त्यामुळे दया ही केवळ दुसऱ्याला मदत करणारी भावना नसून स्वतःच्या व्यक्तिमत्वालाही समृद्ध करणारी मुलावस्था आहे. शेवटी असे म्हणता येईल की दया माणुसकीची खरी ओळख आहे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, गरजूंना मदतीचा हात देणे, दुर्बलांना आधार देणे आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय चांगली कृती करणे यातून दया व्यक्त होते. दयेची सुरुवात मोठ्या कार्यातून झाली पाहिजे असे नाही. एखाद्याला प्रेमाने बोलणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, गरज पडल्यास मदत करणे आणि त्यांच्या दुःखाची जाणीव ठेवणे ही सुद्धा दयेचीच रूपे आहेत. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात दया, करुणा आणि सहानुभूतीची भावना जोपासली पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे आणि शक्य तेवढे त्याचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणे हेच खऱ्या माणुसकीचे लक्षण आहे.
1: चिंतन या कार्यक्रमात आताच आपण दया याविषयी शिवाजी देवकत्ते यांचे विचार ऐकलात. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राची प्रातःकालीन प्रसारण सभा. आता सकाळचे 6:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकत कार्यक्रम भक्ती संगीत. भक्तीगीतांचा कार्यक्रम भक्तीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना दिनेश लखेचा ससनी नमस्कार. श्रोतो, संतांच्या अभंगांतून, भक्तांच्या ओठांवरून आणि संगीतेच्या सुरेल स्वरातून परमेश्वराची अनुभूती घेण्याचा हा सुंदर क्षण. विठ्ठल नामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले आहे आणि टाळ मृदुगांचा गजर, मुखी विठ्ठल नाम आणि अंतःकरणात

पांडुरंगाच्या दर्शनाची आस. असे वातावरण म्हणजे पंढरपूरची वारी, आणि पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा आत्मा. चला तर ऐकूयात कार्यक्रमाच्या प्रारंभी पंडित संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीत केदार पंडित यांचं.

विठ्ठलनामाच्या गजराने वातावरण भक्तिमय झाले आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीची हीच तर खरी ताकद. ती मनाला स्पर्श करते आणि अंतर्मनाला भक्तीच्या प्रकाशाने उजळून टाकते. भक्ती म्हणजे केवळ ईश्वराचे स्मरण नव्हे तर मनाला शांतता, विचारांना सकारात्मकता आणि जीवनाला चैतन्य देणारी एक सुंदर अनुभूती आहे. आजच्या या भक्ती संगीताच्या मैफिलीत आपण विविध भक्तिगीतांच्या माध्यमातून विठ्ठल भक्ती, संत विचार आणि आध्यात्मिक भावनेचा आनंद घेणार आहोत. आता ऐकूयात शांता शेळके यांची भक्तिरचना नेहा राजपाल यांच्या आवाजामध्ये, संगीत शैलेंद्र देवधर यांचं.

संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्राची अमूल्य आध्यात्मिक परंपरा. संतांनी आपल्या अभंगांतून समाजाला भक्तीबरोबरच समता, प्रेम, सदाचार आणि मानवतेचा संदेश दिला. संतांच्या गावाया गीतातून हीच परंपरा आणि भक्तिभाव आपल्या मनात जागृत होणार आहे. तर ऐकूयात शिवानंद पाटील यांच्या आवाजामध्ये प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना.

शांती हा प्रत्येकाच्या जीवनाचा आधार आहे. प्रेम, बंधुभाव, सहकार्य आणि मानवतेचा संदेश देणारे विचार आजच्या काळात अधिकाधिक महत्वाचे ठरतात. शांतीदूताच्या या गीतामधून आज शांतता आणि मानवतेचा सुंदर संदेश आपल्या मनापर्यंत पोहोचतो. तर श्रोत्यो, मनात शांततेची ज्योत तेवत ठेवूयात आणि ऐकूयात विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजेश जाधव यांची बुद्धरचना, संगीत मधुकर पाठक यांचं.

श्रोतेहो, भक्तीच्या सुरांनी सजलेला आजचा हा प्रवास आपल्या अंतिम टप्प्यात आला आहे. पंढरीच्या विठुरायापासून संत तुकारामांच्या अभंगांपर्यंत तसेच शांततेच्या संदेशापर्यंत या संपूर्ण भक्तिसंगीताचा प्रवास आपल्या मनाला नक्कीच प्रसन्नता आणि समाधान दिलेला असेल, हो ना? तर याबरोबरच भक्तिसंगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करण्याची दिनेश लखियास अनुमती द्या. परत आपली भेट पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊयात दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

आज सकाळी 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात आकस्मिक मरोरोग व्यवस्थापन याविषयीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्य धनसंपदा, 6:50 परिसर हे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष, 7:00 ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय,

सकाळी 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजी केंद्र आम्ही सहक्षेपित करू। 7:20 श्रीगंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम दिलखुलासा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू सकाळी 7:25। सकाळी 7:40 भावधारा 8 समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 8:15 पवित्र ईद ए मिलाद या सणाचे महत्व याविषयी मुदस्सिर हबीब अली शेख यांचं भाषण आपण ऐकू शकाल। 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। त्यानंतर 8:40 नारी समता सप्ताहानिमित्त समित कार्यक्रम समतेचे क्षितिज हा कार्यक्रम देखील आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सकाळी 9 ते 10 या वेळेत राष्ट्रीय विधवारी सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। सकाळी 10 गीत गुंजन 10:30 भूमी या पुस्तकाचं क्रमश अभिवाचन लेखिका आशा बगे अभिवाचक स्वर आहे जयश्री पुराणिक यांचा। सकाळी 10:45 लोकजागर हा कार्यक्रम आज या कार्यक्रमात शरद भिसे यांचं काव्यवाचन संकलन निवेदन आहे नम्रता बाबळे यांचं। 11 उमंग हा कार्यक्रम 11:30 मिश्र संगीत। दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 1 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र 1:40 जिल्हा वार्तापत्र 3 प्रादेशिक बातम्या 5:30 युवावाणी 7 प्रादेशिक बातमीपत्र 7:15 वृत्तविशेष 7:30 आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमांतर्गत गाई म्हशीतील कास दाह याविषयी डॉक्टर निरंजन बागल यांची मिलिंद व्यवहार यांनी घेतली मुलाखत आपण एकुशल आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र हे सर्व बातमीपत्रे आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 11 राष्ट्रीय हिंदी समाचार 11:05 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र हे देखील कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आमची ही प्रसारण सभा संपन्न होईल रात्री 11:10।

0: आता सपन कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे ठीक 6:40 झाली आहेत. ऐकत कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया आकस्मिक मर रोगासाठी एकात्मिक उपाययोजना याविषयीची माहिती. मंडळी आकस्मिक मर रोगासाठी एकात्मिक उपाययोजनेमध्ये काल आपण पाहिलेत काही कारणं आणि मंडळी आज आपण पाहूयात या आकस्मिक रोगाची अवस्था आणि त्याची काही लक्षणं. मंडळी आकस्मिक मर ही सुरुवातीला सहज लक्षात न येणारी परंतु अल्पावधीत गंभीर स्वरूप धारण करणारी शारीरिक विकृती आहे. याची तीव्रता वाढत असताना झाडामध्ये विशिष्ट लक्षणं दिसून येतात. या लक्षणांचे 3 टप्प्यांमध्ये वर्गीकरण करता येतं. यामध्ये सुरुवातीची अवस्था म्हणजे झाड बाह्यदृष्ट्या निरोगी दिसत असलं तरी त्यामध्ये जलतान आणि अन्नद्रव्याच्या वहनात अडथळे निर्माण होण्यास सुरुवात झालेली असते. याची लक्षणं म्हणजे सकाळच्या थंड वातावरणात झाड काहीसं ताजतवानं आणि सामान्य दिसतं. दुपारच्या वाढत्या तापमानात पानं अचानक कोमेजल्यासारखे दिसतात. पानांचा नैसर्गिक तजेला कमी होतो. ती निस्तेज आणि मुलूल होतात. पानांमध्ये

तात्पुरता शिथिलपणा जाणवतो। संध्याकाळी काही झाडं पुन्हा तजेलदार दिसू शकतात, परंतु ही स्थिती पुढील टप्प्याची पूर्वसूचना असते। मंडळी, या रोगाच्या अवस्थेतील दुसरी अवस्था म्हणजे मध्यम अवस्था। या अवस्थेमध्ये मुळांची कार्यक्षमता लक्षणीयरित्या कमी होऊन पाणी अन्नद्रव्याचा पुरवठा खंडित होतो, परिणामी वनस्पतीच्या वाढीवर आणि प्रजनन अवस्थेवर दिसून येतो। मंडळी, याची लक्षणं म्हणजे पानातील हरितद्रव्य

0: पाटे यांची गळ देखील होते. झाडांची वाढ मंदावते आणि नवीन फुटवे कमी येतात. मंडळी, याची तिसरी अवस्था म्हणजे तीव्र अवस्था. या अवस्थेत झाडाच्या जलवाहिनी आणि अन्नवाहिनी ऊतकांची कार्यक्षमता गंभीरपणे बाधित झालेली असते. परिणामी संपूर्ण वनस्पतीमध्ये अपरिवर्तनीय नुकसान होतं. याची लक्षणं ती अशी असतात: झाडाची वाढ पूर्णपणे थांबते, पानं सुकून झाड कायमस्वरूपी कोमजतं, अखेरीस मरतं देखील. खोडाचा उभा छेद घेतल्यास आतील जलवाहिनी उतक तपकिरी किंवा गडद तपकिरी रंगाचे दिसतात. काही प्रकारामुळे मुळं कोमेजलेली काळपट किंवा मृत अवस्थेत आढळतात, विशेषत पाणी साचलेल्या शेतात. फुले आणि बोंड जास्त गळून उत्पादनात लक्षणीय घट होते. मंडळी, यावरील एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे बागायती बीटी कपाशीची लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. तसंच 8 ते 15 दिवसाच्या अंतरानं जमिनीच्या ओलाव्यानुसार सिंचन करावं. शेतामध्ये पाणी साचू देऊ नये. माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीत मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा. मंडळी, आपत्कालीन अन्नद्रव्य व्यवस्थापन असं करावं: झाडावर शारीरिक विकृती लक्षणं दिसताच युरिया 1.5 किलो आणि म्युरोटा पोटॅश 1.5 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ 150 ते 200 मिलीलिटर प्रमाणे द्रावणाची आळवणी करावी. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी DAP 2 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ 150 ते 200 मिलीलिटर याप्रमाणे मुळाजवळ द्यावं.
1: आत्ताचं पण कार्यक्रम ऐकलात, कृषी सल्ला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. सर, नेत्रदान या विषयाशी जे समज गैरसमज संलग्न आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2: नेत्रदानाबाबत काही प्रमुख गैरसमज आहेत, जसे की चष्मा असेल तर नेत्रदान करता येत नाही, वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही, नेत्रदान केल्यावर चेहरा खराब दिसतो, नेत्रदान केल्यास अंत्यसंस्कार करता येत नाही, डोळे काढून घेतल्यामुळे मृत व्यक्तीच्या पुढच्या जन्मात त्रास होतो किंवा तो अंध जन्माला येतो, यापैकी अनेक समजुतींना वैद्यकीय आधार नाही. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय नेत्रपेढीतील वैद्यकीय तज्ज्ञ घेतात.
1: म्हणजे हे थोडक्यात म्हटलं तर सगळे गैरसमजच आहेत आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनंच हा पंधरवडा साजरा केला आपण साजरा करतो. पण सर, मला आता असं सांगा की डोळ्याचा काही आजार असेल किंवा मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया हल्ली सर्रास होतात, तर अशी व्यक्ती नेत्रदान करू शकते का?
2: हो, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली म्हणून आपण नेत्रदान करू शकत नाही असे नाहीये. व्यक्तीच्या नेत्राची स्थिती आणि वैद्यकीय निकष तपासून नेत्रपिढी निर्णय घेते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच माझे डोळे उपयोगाचे नाहीत असा निष्कर्ष काढू नये. मोतीबिंदू प्रमाणेच काचबिंदू असेल, एखाद्या व्यक्तीस मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा चष्मा असेल, तरी सुद्धा मृत्यूनंतर ह्यांचे नेत्रदान करता येऊ शकते.
1: बरं, आपण उल्लेख करतोय

0: की मृत्यूनंतरच नेत्रदान केलं जातं. तर नेत्रदान करू इच्छिणारी व्यक्ती तर मृत असते, मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी या संदर्भात काय भूमिका घ्यावी?
1: कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला असेल तरी मृत्यूनंतर कुटुंबियांनी संबंधित यंत्रणेला वेळेत माहिती देणे आवश्यक आहे. म्हणून आपल्या कुटुंबातील कोणाला मृत्यूनंतर नेत्रदान करायचे आहे का, हा संवाद अनेक कुटुंबांना नेत्रदानाच्या चळवळीत सहभागी करू शकतो. मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर विलंब न करता संबंधित नेत्रपिढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क साधावा. सामान्य नागरिकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, मृत्यूची बातमी कळवण्याबरोबरच नेत्रदान केंद्राला माहिती द्या. वेळेत माहिती मिळाल्यास प्रशिक्षित पथक आवश्यक प्रक्रिया करून घेईल.
0: म्हणजे यामध्ये कुटुंबियांची भूमिका अतिशय महत्वाची आहे की त्यांनी थोडं दुःख बाजूला सारून नेत्रपिढीला फोन करणं आवश्यक आहे.
1: हो, तसेच मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवणे, डोके थोडे उंच ठेवणे, डोळ्यावर स्वच्छ ओलसर कपडा ठेवता येतो, डोळ्यावर थेट पंख्याची किंवा एसीची हवा लागू नये याची काळजी घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःहून कोणतीही वैद्यकीय प्रक्रिया करण्याऐवजी तातडीने नेत्रदान केंद्राशी संपर्क करावा.
0: पण यामागे काय नेमका उद्देश आहे?
1: जो समोरचं नेत्रपटल आहे तो कोरडा होऊ नये, ड्राय होऊ नये.
0: पण तरी किती वेळेच्या आतमध्ये डोळे काढले तर त्याचा उपयोग होतो?
1: मृत्यूनंतर 6 तासाच्या आत जर कॉर्निया नेत्रपटल जर काढलेले असेल तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
0: अच्छा. श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्याच्या भागामध्ये घेऊया, तेव्हा पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: बरी सर.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं?
3: छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचं, ते विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण ते विहिरीमध्ये पाठवू शकतो.
2: म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
3: स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल.
2: सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
3: ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्या द्वारे. ते पाईप मधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ऑटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज या बाबतीतले अवेलेबल आहेत, तर आपण नक्की ते बघा.

0: नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे.
1: खरंय, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील, त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्व समजून येतं, नाही का?
0: खरंय खरंय. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार.
1: बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र, जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं, तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो?
0: नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहे सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील, नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो, पण महत्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं.
1: बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा.
0: शेततळं ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळं बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळं असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो शेतीसाठी.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार.
0: नमस्कार.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
3: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकताय आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूयात दिनविशेष, पण तत्पूर्वी काही व्यावसायिक जाहिरात संदेश.
1: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
2: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
3: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
4: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीच्या आजार,
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70 50 10 10 49.
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
8: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
8: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉल मार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण,
4: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
9: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा, कृतज्ञता सोहळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

0: कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील. रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 वेळ दुपारी 12:30 स्थळ सुमन मंगल कार्यालय हदगाव. शेतकरी बांधवांनो हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. विनीत भागवत देवसरकर.
1: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा 36 जिल्हे 13 विभागीय कार्यालय 46,000 कोटींचा व्यवसाय कोर बँकिंग मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आरटीजीएस एनईएफटी एसएमएस सुविधा एटीएम लॉकर सुविधा गोल्ड लोन होम लोन बिझनेस लोन डॉक्टर स्पेशल लोन जीएसटी स्कीम लोन वाहन लोन एज्युकेशन लोन कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक साथ विश्वासाची वाट विकासाची.
2: ऐ ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा. डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
5: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया काचबिंदू बुबुळाचे आधार तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
6: आता दिनविशेष. सर्वप्रथम आजचा सुविचार. उद्याचा भविष्यकाळ हा आजच्या त्यागातून आजच्या कर्मातून निर्माण होत असतो. आता दिनविशेष. इसवी सन 1743 आधुनिक रसायनशास्त्रज्ञ लॉरेन्स लवाजिए यांचा आज स्मृतिदिन. 1921 समाजवादी नेते ग प्र प्रधान यांचा आज जन्मदिवस. 1944 प्रसिद्ध ललित लेखक डॉ अनिल अवचट यांचा आज जन्मदिन. आणि 1948 नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खडिलकर यांचा आज स्मृतिदिन. आताचं पण ऐकलात दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम माने नेत्रालय.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय. नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही. मोतीबिंदूचा त्रास. काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
8: पीए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
7: अवश्य भेट द्या.
8: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा दृष्टी मिळवा. संपर्क 9597-23-1828.
7: श्रोते हो, डोळे हे आपल्या शरीरातील अनमोल देणं आहे. जग पाहण्याची स्वप्न रंगवण्याची ताकद देणारी दृष्टी. या डोळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण डोळे हे खूप नाजूक असतात. डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुकाराम माने आपल्याला माहिती सांगत आहेत. ऐकूया डॉक्टर माने यांचा वैद्यकीय सल्ला.
9: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर माने आय स्पेशलिस्ट नांदेड. माने नेत्रालय नांदेड शिवाजीनगर येथे माझा दवाखाना आहे. तर आपण आजचा विषय आहे काचबिंदू. आता आपण थोडासा निदान आणि उपचाराकडे वळूयात. तर काचबिंदूचे निदान कसे केले जाते? तर ग्रामीण भागातील रुग्ण साधारण चष्म्याच्या दुकानामध्ये जाऊन चष्म्याचे नंबर तपासतात आणि तसेच घरी निघून जातात. असे न करता काचबिंदू केवळ चष्म्याच्या नंबरवर तपासणीवर होत नाही, यासाठी विशेष काही तपासण्या कराव्या लागतात. डोळ्याचा नेहमी नेहमी दाब मोजत राहणे, पाठीमागच्या नस म्हणजे ऑप्टिक नसची नेहमी नेहमी तपासणी करत राहणे, काही कम्प्युटरच्या तपासण्या असतात ह्या नेहमी नेहमी करत राहणे, यामुळे काचबिंदू लवकर ओळखता येतो. तर अजून एक प्रश्न असतो की कोणत्या वयानंतर नियमित तपासण्या करणे आवश्यक आहे? मी अगोदर सांगितलं आपल्याला की 40 वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी तपासणी करणे आवश्यक आहे. जर कुटुंबामध्ये

0: आईला वडिलांना मामाला काकाला काचबिंदू असेल अशा रुग्णांनी दर 6 वेळा तपासणी करणे गरजेचं आहे. मधुमेह असेल किंवा इतर जोखमीचे घटक असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नेहमी तपासणी सुरू करावी. काचबिंदूवर कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत हा एक प्रश्न असतो. काचबिंदूवर उपचार मुख्यतः डोळ्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी केला जातो. याने आय ड्रॉप्स आजकाल खूप बाजारामध्ये आलेले आहेत आणि चांगल्या प्रतीचे आले आहेत आणि त्याने आपण काचबिंदू नियंत्रणात ठेवू शकतो. काचबिंदू डोळ्यांच्या ड्रॉप्सने जर काचबिंदू नियंत्रणात राहत नसेल तर त्याला लेझर उपचार पद्धती आणि शस्त्रक्रियेचे उपचार पण उपलब्ध असतात. अजून एक रुग्णांचा प्रश्न असतो की एकदा काचबिंदूमुळे गेलेली दृष्टी पुन्हा मिळू शकते का. दुर्दैवाने काचबिंदूमुळे ऑप्टिक नर्वचे झालेले नुकसान कायमस्वरूपी असते. एकदा गेलेली दृष्टी पुन्हा मिळवता येत नाही. म्हणूनच उपचारांचा उद्देश गेलेली दृष्टी परत आणणं नसून उरलेली दृष्टी सुरक्षित ठेवणे हा असतो. त्यामुळे लवकर निदान आणि नियमित उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर जनतेला मला एक कळकळीची विनंती करायची आहे की हा काचबिंदू हा आजार चोरपावलाने येणारा आजार आहे. सुरुवातीला कोणतीही लक्षण नसल्यामुळे अनेक रुग्ण उशिरा डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे वयाच्या 40 वर्षानंतर दरवर्षी नियमित डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. काचबिंदू लवकर ओळखा, नियमित उपचार घ्या आणि आपली अमूल्य दृष्टी संरक्षण करा.
1: डोळ्यातून जग दिसतं सुंदर, जपा त्यांना, ठेवा निरोगी निरंतर. डोळे हे आपल्याला दृष्टी देतात, त्यांची काळजी घ्या, वेळेवर तपासणी करा. डोळे हे अनमोल गडे. अक्षर वाचायला त्रास होतोय, नजरेसमोर धुरकट काहीच दिसत नाही, मोतीबिंदूचा त्रास, काळजी करू नका. डोळ्यांचा कोणताही त्रास झाल्यास
2: पीए माने यांचे माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक शिवाजीनगर नांदेड
1: अवश्य भेट द्या.
2: शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक सुविधा, मोतीबिंदूवर अचूक निदान आणि उपचार. मोतीबिंदू थांबवा, दृष्टी मिळवा. संपर्क 95 27 23 18 28.
1: डोळे हे अनमोल गडे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते माने नेत्रालय आणि डेंटल क्लिनिक.
3: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: अरे रामभाऊ, नांदेडमध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी आली तर आपल्या जनावराचं काय?
5: अरे तुकाराम, मी घाबरत नाही, कारण नांदेडमध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे. मी माझ्या जनावरांची शासकीय नोंदणी आणि लसीकरण करून घेतलंय.
6: मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच आपल्या ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
7: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
8: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची तुमाऊ.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
7: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
9: आमचा फोन क्रमांक 9405255120.
10: आमचा फोन क्रमांक 9405255120.
7: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
11: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
7: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
11: फोन फरमाईश.

0: कंडक्टर. पण संस्कृत मधून कंडक्टरला काय म्हणतात?
1: अरे यार इथेच मार खाल्ला.
0: संस्कृत दिनस्य शुभाशया. धागा हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक.
2: मैत्रिणींनो, आयुष्याचं हे वस्त्र विणणारा तो विणकर कधी दिसलाय का हो कोणाला?
0: तेव्हा नक्की ऐका श्रावण पौर्णिमा विशेष वनिता मंडळ कार्यक्रम
2: येत्या शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता.
3: बहीण हवी भावाला, वधू हवी वराला, म्हणूनच वाचवा गर्भातल्या मुलीला.

0: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळाने आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. प्रकल्पांची जलदगतीने पूर्तता करताना गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्याची घोषणा. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारतीय संघाची मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. प्रकल्पांची जलदगतीने पूर्तता करताना गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रगती मंचाच्या 53व्या बैठकीत ते काल बोलत होते. प्रकल्पांची वेळेत पूर्तता, विविध संस्थांमधला समन्वय, प्रलंबित मुद्द्यांचं जलद निराकरण आणि अंमलबजावणीचा वेग यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला. पायाभूत सुविधा प्रकल्पांकडे स्वतंत्र विभाग किंवा टप्पे म्हणून न पाहता एकात्मिक प्रकल्प म्हणून पाहण्याचे निर्देश देताना प्रकल्पांच्या अंमलबजावणीला आणि त्यातून मिळणाऱ्या लाभांना विलंब करणाऱ्या त्रुटी दूर करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकसदृश फसवणुकीच्या प्रकारांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशिक्षण, जनजागृती, सायबर सुरक्षा शिक्षण आणि विविध यंत्रणांमधला समन्वय वाढवण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला. या बैठकीदरम्यान रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रातल्या 9 राज्यांमधल्या 6 प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता

0: आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं रिफाईंड साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान साखरेच्या दरात काल पुन्हा 1 रुपयानं वाढ झाली आणि 1 किलो साखरेचा दर जवळपास 64 रुपयांपर्यंत गेला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात सुमारे 49 रुपये प्रतिकिलो या दरानं साखर मिळत होती. महिनाभराच्या कालावधीत यात 31% वाढ झाली आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या क्रिमिलेअर निकषांसंदर्भात केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी विशेष पीठाची स्थापना करावी या विनंतीवर विचार करायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं 11 मार्चला दिलेला निकाल 2025च्या नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना लागू होतो की नाही याबाबत स्पष्टता मिळावी अशी मागणी केंद्र सरकारनं आपल्या याचिकेतून केली आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्रानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्याला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. राज्यात 2021-22 पासून राबवण्यात येत असलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 31,746 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही महाराष्ट्रानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. नवी दिल्लीत इंडिया हॅबिटॅट सेंटर इथं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यातल्या नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना रुग्णालयांची सुरक्षा ही प्राधान्याची बाब असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. शासकीय खासगी आणि धर्मादाय आरोग्य संस्थांमध्ये फायर ऑडिट, विद्युत सुरक्षा, इमारत बांधकाम तसंच रुग्णालयातल्या संबंधित यंत्रणांचं ऑडिट करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये घडणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये मूत्रपिंड आणि यकृत प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. काल मंत्रालयात याबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ तसंच इतर आवश्यक बाबींची पूर्तता करून या सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात यावा असं त्यांनी सांगितलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबी हा प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणुकीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार देशवासियांना सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र उभारण्याच्या कार्यात सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्यात आल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. आदिवासी समाजाच्या आमदार आणि खासदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. राज्य शासनानं अलीकडेच वयाची 30 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर मर्यादा घातली होती, मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर ही अट रद्द करण्यात आली. राज्यातल्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण देण्याचा उपक्रम यापुढेही सुरू राहणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हे सरकार रोजगार हिरावून घेणारं नाही तर रोजगार देणार असून याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये असं ते म्हणाले. मराठी भाषा अभियान पुढेही सुरू राहणार असल्याचं तसंच मराठी शिकवण्यासाठी 4 महिन्याचा कालावधी देणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र

0: तसंच जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरता वंशावळ जुळवण्याची कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर नेमलेल्या समित्यांना 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 या एक वर्षाच्या कालावधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं काल यासंदर्भातला शासन निर्णय जारी केला. धाराशिव जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून जिल्ह्यात उद्योग उभारावेत, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्वाचं केंद्र म्हणून विकसित करावं असं आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. धाराशिव इथं आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन काल सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेत 37 उद्योगांसोबत 7,534.85 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार असून त्यातून सुमारे 7,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे असं त्यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य संस्थांचं फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. अग्निसुरक्षा आणि विद्युत सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही असं त्यांनी काल या संदर्भात घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केलं. मेरा रेशम मेरा अभियान उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यात मंगरुळ इथं रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी तांत्रिक मार्गदर्शन कार्यक्रम काल घेण्यात आला. केंद्रीय रेशीम संशोधन विस्तार केंद्राचे संयुक्त संचालक AL जाधव यांच्यासह इतर तज्ज्ञांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या 21,793 लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 183,85,89,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेसाठी पहिल्या प्रसिद्ध झालेल्या यादीतल्या उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीनं आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. क्रिकेट. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताची पकड अधिक मजबूत झाली आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा यजमान श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 बाद 265 धावा झाल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. यजमान संघ पहिल्या डावात 238 धावांनी पिछाडीवर आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. प्रकल्पांची जलदगतीनं पूर्तता करताना गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून विक्री करण्याच्या कालावधीत बदल आणि आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधल्या प्रवेशासाठीची वयोमर्यादेची अट रद्द करण्याची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 101.1 मेगा हर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूयात ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सीरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: आयुष्य कधी कधी आनंदाच्या क्षणांमध्येच आपली सर्वात कठीण परीक्षा घेऊन उभं राहतं. प्रिया 25 वर्षांची एक तरुण आहे. तिच्या हातात नुकतंच जन्मलेलं बाळ आणि डोळ्यात नव्या आयुष्याची स्वप्न होती. पण नशिबाने काही वेगळंच ठरवलं होतं. पण डिलिव्हरीच्या 3 दिवसापासून तिला अनइझीनेस, वॉमिटिंग आणि तीव्र डोकेदुखी होऊ लागली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी तिची तपासणी केली. सिटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये तिला ब्रेन हॅमरेज झाल्याचं स्पष्ट झालं. एका नुकत्याच झालेल्या आईसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी हा धक्का खूप मोठा होता. वेळ खूप कमी होता आणि या समस्येवर एकच पर्याय होता, इमिजिएट ब्रेन सर्जरी. प्रियाच्या कुटुंबाने डॉक्टर संदीप गोरेंवर विश्वास दाखवत सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्जरी यशस्वी झाली. पण खरी लढाई आत्ता सुरू झाली. प्रिया जवळपास 15 दिवस व्हेंटिलेटरवर होती. प्रत्येक दिवस आशा आणि भीतीच्या अनिश्चिततेने भरलेला होता. डॉक्टर संदीप गोरे आणि त्यांची टीम प्रियावर लक्ष ठेवून होती. तर

0: दुसरीकडे गायनेकोलॉजी डिपार्टमेंट तिच्या बाळाची काळजी घेत होत. संपूर्ण हॉस्पिटल एका कुटुंबासारखं तिच्या सोबत उभं होत. हळूहळू उपचारांना प्रतिसाद मिळू लागला. सर्जरीच्या 25 दिवसानंतर रियाने डोळे उघडले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू परत आलं. कधी कधी चमत्कार घडत नाही, ते घडवले जातात योग्य उपचार, विश्वास आणि एकत्रित प्रयत्नांनी.
1: श्री गंगा हॉस्पिटल, जिथे प्रत्येक उपचारा मागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो, तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्री गंगा हॉस्पिटल मध्ये, शिवाजीनगर, नांदेड.
2: आता आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. श्री गंगा हॉस्पिटल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाईश.
4: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
4: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
5: आमचा फोन क्रमांक 9405255120.
6: आमचा फोन क्रमांक 9405251520.
2: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, संगीत हा केवळ अभ्यासाचा विषय नाहीच आहे, तर तो एक साधनेचा विषय आहे. आणि ही साधना करताना सातत्य ठेवणं किंवा मग हा अभ्यास केवळ सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन करणं, चिंतन करणं, सातत्य ठेवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आपण स्वतः शिकत असताना समोरच्यालाही त्या प्रदान करणं हे अतिशय महत्वाचं काम आहे. आणि तेच काम गेले कित्येक वर्ष शास्त्रीय संगीतामध्ये, सुगम संगीतामध्ये काम करीत असतानाच चित्रपट संगीताचा ध्यास घेऊन त्यामध्ये सुद्धा संशोधन, लेखन आणि मंचीय कार्यक्रम करणाऱ्या डॉक्टर मृदुला दाडे मॅम ह्या अतिशय सुंदर तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा रसिकांना सुद्धा या गोष्टी प्रदान करतात. एकूणच हा सगळा प्रवास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि त्यामागची मेहनत, त्यामागचं संशोधन या सगळ्याच गोष्टींविषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि त्यासाठी आपण निमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध

0: गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढी मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: पुन्हा एकदा दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. भाषा आणि संगीत याचा सुद्धा संबंध फार महत्वाचा आहे, तर तो कसा काय?
1: सर्वात जास्त संबंध भाषेचा सुगम संगीतातच येतो.
0: बर.
1: कारण मुळात आपलं भावगीत कसं सुरू झालं त्याचाही अतिशय मनोरंजक इतिहास आहे. की 30 दशकात ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात यायला लागली की अतिशय छान कविता मराठीत व्हायला लागल्या होत्या. रविकिरण मंडळाची स्थापना झाली होती, माधव जुलियानंद सारखे कवी होते. ह्या कविता फक्त वाचून समाधान होत नव्हतं, काही गाणारी जी मंडळी होती, कलाकार होती, साहजिक त्यांना वाटलं की ही गाऊन बघावी कविता. तर कविता गायनाचे कार्यक्रम व्हायला लागले, तिथं भावगीताचा जन्म झाला. मुळात असं नव्हतं की चला आज आपण भावगीत नावाचा एक प्रकार जन्माला घालूया, असं नव्हतं ते. तर कविता गाता गाता आणि कवींचे सुद्धा, मी म्हटलं तसं आधी कवितेचे विषय हे पौराणिक होते.
0: हो.
1: राधा कृष्णाच्या पलीकडे आपण जात नव्हतो. तेच विषय नंतर स्वातंत्र्यानंतर, सामाजिक क्रांतीनंतर, जशा स्त्रिया शिकायला लागल्या, अर्थार्जन करायला लागल्या, महायुद्धानंतरची परिस्थिती, ह्या सगळ्याचा एक प्रभाव त्या भाषेवरही पडला. म्हणून पूर्वी म्हणजे इतकं ते मनोरंजक आहे सगळं बघणं. की जुनी भावगीतं तुम्ही बघाल तर मैत्रिणींनो सांगू नका ग नावं घ्यायला, बरोबर, अगदी गोड भावगीत आहे. थोडासा काळ पुढे गेला, मी नेहमी ह्याच गोष्टीचं उदाहरण देते, फार मला आवडतं, कारण मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ही परिस्थिती पुढे राहिली नाही. आणि मग सहज सख्या एकटाचं येई सांज वेळी, इथपर्यंतची धिटाई त्या गाण्यांमध्ये आली. म्हणजे बघा विषय पण कसे बदलत जातात. आणि मग आता जसं ज्या काळात जी भाषा चालली आहे ती भाषेचं त्या प्रतिबिंब गाण्यांमध्ये पडणार, कारण लोकांना कळलं पाहिजे. आता या जैन झीला तुम्ही मैत्रिणींनो सांगू नका नावं घ्यायला ह्यातली गोडीच कळू शकत नाही. म्हणजे त्यांना नाव घेण्यात काही वेगळं आहे हे मुळात, त्यांची पिढी किती पुढे आली आता. तर एक अँटिक म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे बघणार आहात, पण हेही विसरून चालत नाही की ह्या पायावरच आपण उभे आहोत आणि या गाण्यांवरच आता ही भाषा सुद्धा बदलत गेली, ती अशी बदलत गेली. आणि मग आपलं भावगीत पुढे विकसित होत गेलं, अनेक उत्तम उत्तम कवी आले आणि ज्यांनी भावगीत म्हणूनच लिहिलं. आधीच्या कवींनी स्वतःची कविता म्हणून लिहिली होती. श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता म्हणून आलेली आहे, किंवा प्रेमस्वरूप आई ही काही आता पुढे कुणी गाईल अशा हेतूने लिहिलेली नाही. घनतमी शुक्र बघ राज्य करी ही काही हेतूने लिहिलेलं गाणं नाही, त्या कवितेचं गाणं झालं. आणि हे मोठं ऋण आपल्यावर अनेक संगीतकारांचं आहे की ज्या कविता अन्यथा पुस्तकातच राहिल्या असत्या, आरती प्रभू पुस्तकातच राहिले असते, ग्रेस पुस्तकातच राहिले असते, तुम्ही मी सामान्य माणसं गेले द्यायचे राहू नका हे कळलंच नसतं आपल्याला, किंवा ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, हे गाणं आज सामान्य अगदी एखादा दुकानदार असेल तरी त्याला माहीत असतं. आणि त्याला हे कळत नसतं कदाचित की आपण फार मोठ्या कवीचं हे काव्य आपण गातोय. पण हे संगीतकारांचं अतिशय मोठं योगदान आहे की त्यांनी हे सगळं आणलं.
0: निश्चितच, कारण आपण पाहायला गेलं तर बासी मर्ढेकर, कवी ग्रेस, माधव जुलियन यांच्या कविता वाचायला आपण गेलो तर खूप अवघड आणि
1: दुर्बोध वाटतं
0: आणि न समजणाऱ्या. पण त्यांना जेव्हा संगीतबद्ध करण्यात आलं किंवा गायकांनी जेव्हा सादर केले गाणी म्हणून, त्यानंतर म्हणजे सहज कळायला लागले.
1: हो. आणि कमाल अशी होती की चाली गायला सोप्या होत्या अशातला भाग नाही. म्हणजे त्यात कुठेही पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी अशी तडजोड केल्याची मला तरी दिसत नाही कधी, की कविता कठीण आहे मी ह्याला सोपीच करून टाकतो असं त्यांनी नाही केलंय. चाली गायला कठीण आहेत, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे खळे काकांबद्दलही हेच सांगते, मंगेशकरांबद्दलही हेच सांगते, कठीण असणं पण आकर्षक असणं हे महत्वाचं आहे. पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय की नवकवितेला माझा विरोध नाही, नवकवितेला माझा विरोध नाही, काही नवीन समजून घ्यायलाही माझा विरोध नाही, पण तो पाऊल टाकलं त्या टेकडीवर की हवा अशी सुटायला हवी की डोंगर माथा कधी चढून आलो याचा पत्ता लागला नाही. पण पावला पावलावर मला दुर्बोधतेचे जर खड्डे आणि ठेचाच लागत असल्या तर मी हा ताप का सहन करू?

0: म्हणजे ह्याचा अर्थ गोषवारा असा आहे, काठिण्य पातळी तुमची किती असावी, आकर्षण निर्माण करण्या इतपत असावी. सामान्य माणसाला आवडतं गाणं, मेहंदीच्या पानावर आवडतं, गायला कठीण आहे पण आवडतं. तरुण आहे रात्र अजूनही, गायला कठीण आहे पण आकर्षक आहे. संगीतकारांनी करायला हवंय ते यावर काम करायला हवंय. की कारण मी का हे सांगते, कारण मला अनेक तरुण संगीतकारही माहिती आहेत किंवा धडपडणारी मुलं असतात. पहिल्यांदा सगळ्यांचाच हा एक ती पातळी असते किंवा एक ती एक अवस्था असते की मी काहीतरी खूप कठीणच बांधतो आता, की गायिकेला कठीण पडलं पाहिजे. पण त्यातून आकर्षकता आहे का, ज्याला कॅची म्हणतो आपण. आज कितीतरी मी बघते की धडपडत का होईना, मेहंदीच्या पानावर गातातच की नाही, केव्हा तरी पहाटे गातातच की नाही, ही वाट दूर जाते गातातच की नाही, अशा की फार सोप्या आहेत का त्या चाली? नाही. गायला गेल्यानंतर कळतं तुम्हाला की ठहराव किती वेगळा आहे. चांदण्यात फिरताना सारखं गाणं अवघड आहे, पण त्या अवघडपणाचं आकर्षण आहे.
1: कारण त्यासाठी केलेली मेहनत जी आहे ती खूप आहे. आणि त्यातही मराठी आपण भावविश्व पाहायला गेलं किंवा मराठी संगीत, तर असे थोर जे कवी होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्या कवितांना हात घालून अशा सुंदर तऱ्हेनं संगीतबद्ध करण्यात आलेली आहेत. आणि सगळीच गाणी तशी खूप कठीण, शब्द कठीण, मात्र लयबद्ध झाल्यानंतर जेव्हा आपण ऐकतो ती आजही आणि पुढच्या कित्येक पिढ्या ती रुंजी घालतच राहणार.
0: अगदी. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, किती सुंदर चाल बांधली बघा. यमन रागाची निवड करण्यापासून संगीतकाराचं एक ज्याला आपण प्रतिभा दिसते ती अशी दिसते की ते दिवे लागणी झाली आहे कुठेतरी, आता रात्रीची ओढ आहे, ते संतूर सुरू होतं आणि इतकं त्या गाण्यात सुकून आहे. म्हणजे

0: एक वेगळ्या जगात आपण इथे बसल्या बसल्या जातो.
1: त्या स्वरांमध्ये तो सुकून आहे, ते ठहराव जे आहेत ना एकेका स्वरावरचे, त्यात तुम्हाला ती मानसिक शांती मिळते आणि ती आवश्यक आहे. आताच्या जगात आणि ज्या पद्धतीने आपण जगतो आहोत त्याची गरज आणखीन वाढली.
0: निश्चितच श्रोतेओ, तर अशा पद्धतीनं संगीत हा आपल्या मानवी जीवनावर अगदी खोलवर परिणाम करणारा हा एक कला प्रकार आहे आणि संगीताशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण अगदी आपण पूर्वीपासून पाहायला गेलं तर प्रत्येक कामासाठी, प्रत्येक विधीसाठी, प्रत्येक वेळेसाठी आपल्याकडे लोकसंगीतातून वेगवेगळे जे म्हणूया आपण कला प्रकार आपल्यासाठी ठेवलेले आहेत किंवा तयार आहेत. मात्र त्याचा आस्वाद घेताना लोकसंगीत असो किंवा मग शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, चित्रपट संगीत, संगीत ही साधना आहे आणि ही साधना, ही संस्कृती आपल्या पुढील पिढीला हस्तांतरित करताना आपण ती कशा पद्धतीनं दिली पाहिजे, त्यांना हस्तांतरित केली पाहिजे, हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. कारण जर ती आपल्याला समजली, उमजली, आपण त्यासाठी मेहनत घेतली, तरच ती अगदी खऱ्या अर्थानं आपण ती हस्तांतरित करू शकू. आणि यासाठी कुठलाही प्रकार असो, तुम्ही रसिक असाल, कलाकार असाल, मात्र कशा पद्धतीनं आपण संगीताकडे पाहतोय, कुठल्या दृष्टीनं ती न्याहाळतोय, हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अगदी विस्तृत माहिती घेतलेली आहे आणि ही माहिती आपल्याला दिली सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांनी. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि अगदी संगीतमय हा प्रवास अतिशय सांगितिक तऱ्हेनं तुम्ही उलगडून दाखवलात, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवीन मान्यवरांसोबत एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
1: बंध प्रेमाचे वंदन सागराला.
2: लेखिका आहेत सुचिता लाडे.
1: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
2: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
1: आणि सादर करते आहेत आशिष बिनश्याम सातपुते.
3: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
4: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवत. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
5: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: नारळी पौर्णिमे निमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
2: बंध प्रेमाचे
1: वंदन सागराला.

एफएम बैंड 101.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात रमेश उबाळे यांची रचना साधना सरगम यांच्या आवाजामध्ये. संगीत दिलं आहे मधुकर जिरडकर यांनी.

0: जीवनाच्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो, पण जेव्हा कोणी आपली काळजी घेतं तेव्हा छान वाटतं. जसं की RBI तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची काळजी घेतं, तुमच्या अस्वामी ठेवणीची काळजी घेतं.
1: अस्वामी ठेवणी म्हणजे अशी बँक खाती ज्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशी खाती RBIच्या DEA फंड मध्ये जातात. आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामी ठेवणी परत मिळवा.
0: RBI म्हणतं, जागरूक बना,
1: सतर्क रहा.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
4: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
6: 24 तास तज्ञ.

0: शिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
1: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
2: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
0: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे डॉक्टर लेन नांदेड.
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
6: स्वनी मुहाच्या आणि श्रवण चिकित्सालय बर्बन फॅक्टरी एरिया वैजराबाद नांदेड. मोबाईल 93218050.
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
8: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
7: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
8: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड हडको नांदेड.
9: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील. रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 वेळ दुपारी 12:30 स्थळ सुमन मंगल कार्यालय हदगाव. शेतकरी बांधवांनो हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. विनीत भागवत देवसरकर.
10: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस सुविधा, एटीएम, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, जीएसटी स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
8: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
7: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
8: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड हडको नांदेड.
5: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन नांदेड.
11: कार्यक्रमात आता ऐकूयात संगीता चितळे यांच्या आवाजात चंद्रशेखर साणेकर यांची भावरचना, संगीत विवेक चितळे यांचं.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात बेला शिंदे यांच्या स्वरात सुहास तपस्वी यांची भावरचना, संगीत आशिष मुजुमदार यांचं.

या रचनेबरोबरच भावधारा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आपण ऐकता आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे ठीक 8 वाजतायत. समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: 101.1 MHz तसं न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 8:15 झाली आहेत. ऐकूयात पवित्र ईद ए मिलाद या सणाचे महत्व, याविषयी मुदस्सीर हबीब अली शेख यांचं भाषण.
1: श्रोते हो, पवित्र ईद मिलाद दिनाच्या आपल्याला सर्वांना भरपूर शुभेच्छा. पवित्र ईद मिलाद दिनाचे आज महत्व मी आपल्याला सांगणार आहे. भारत हा विविध धर्म, पंथ, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. या विविधतेतून निर्माण झालेली एकात्मता ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी ओळख आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि इतर अनेक धर्मांचे अनुयायी भारतात शतकानुशतके एकत्र राहत आले आहेत. प्रत्येक धर्मातील सण उत्सव मानवाला प्रेम, शांतता, बंधुभाव, त्याग, सेवा आणि सदाचाराचा संदेश देतात. मुस्लिम समाजातील अशाच अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण दिवसांपैकी एक म्हणजे ईद मिलाद होय. ईद मिलादला ईद मिलादुन नबी किंवा मौलिद असेही म्हटले जाते. हा दिवस इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मस्मृतीशी संबंधित आहे. मुस्लिम समाजासाठी हा दिवस श्रद्धा, भक्ती, कृतज्ञता आणि आत्मचिंतनाचा दिवस मानला जातो. या दिवशी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनाचा, त्यांच्या शिकवणीचा, त्यांच्या आदर्शांचा आणि मानवतेसाठी त्यांनी दिलेल्या संदेशाचा स्मरण केला जातो. ईद मिलादचा खरा अर्थ केवळ उत्सव साजरा करण्यात नाही, तर पैगंबरांच्या जीवनातून मिळणाऱ्या नैतिक आणि मानवी मूल्यांना आपल्या आचरणात आणण्यात आहे. त्यांनी मानवाला सत्य, प्रामाणिकपणा, दया, क्षमा, समानता, बंधुभाव, गरीबांप्रती सहानुभूती आणि शांततेचा मार्ग दाखवला. त्यामुळे ईद मिलाद हा केवळ एक धर्माचा धार्मिक दिवस नसून मानवतेचा, सद्भावनेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा पवित्र दिवस म्हणूनही पाहता येतो. मिलाद या अरबी शब्दाचा अर्थ जन्म किंवा जन्मसरण असा होतो. त्यामुळे ईद मिलाद म्हणजे पैगंबर मोहम्मद यांच्या जन्माची स्मृती जगवणारा दिवस. इस्लामी परंपरेनुसार पैगंबर मोहम्मद यांचा जन्म मक्का येथे अरबी अल अव्वल या इस्लामी महिन्यात झाला आहे. त्यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ मुस्लिम समाजात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी कुराणचे पठण, प्रार्थना, धार्मिक प्रवचन, नात आणि पैगंबरांच्या जीवनावर चर्चा केली जाते. अनेक ठिकाणी मिरवणुका किंवा धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. गरजू लोकांना अन्न, कपडे

आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्याची प्रथा अनेक समुदायांमध्ये आढळते. या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश पैगंबरांच्या जीवनातील आदर्शांचे स्मरण करणे आणि त्यांचे संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा असतो. हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे प्रेषित मानले जातात. त्यांचा जन्म मक्का येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत साधेपणात गेले. लहानपणापासूनच ते सत्यवादी, प्रामाणिक, विश्वासू आणि सदाचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे लोक त्यांना अल अमीन म्हणजे विश्वासू किंवा विश्वसनीय असे संबोधत असत. त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले, परंतु त्यांनी सत्य, संयम आणि नैतिकतेचा मार्ग सोडला नाही. त्यांनी समाजातील अन्याय, शोषण, अज्ञान, असमानता आणि अनैतिक प्रथांविरुद्ध आवाज उठवला. माणसामध्ये भेदभाव न करता सर्वांशी न्यायाने आणि प्रेमाने वागण्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या शिकवणीत कुटुंबाचे महत्व, शेजाऱ्यांशी चांगले संबंध, गरिबांना मदत, अनाथांची काळजी, स्त्रियांचा सन्मान, गुलामांशी मानवतावादी वर्तन आणि समाजातील दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती यांना विशेष महत्व होते. त्यांच्या जीवनातील ही मूल्ये आजच्या समाजासाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणून ईद मिलादच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाचा अभ्यास करणे म्हणजे नैतिक आणि मानवतावादी मूल्यांचा अभ्यास करणे होय. पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीचा केंद्रबिंदू मानवता आहे. त्यांनी माणसाने माणसाशी प्रेमाने आणि आदराने वागावे असा संदेश दिला. कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा त्याच्या संपत्ती, वंश किंवा सामाजिक स्थितीवर अवलंबून नसून तिच्या सदाचारावर आणि कृतीवर असते अशी भावना त्यांच्या शिकवणीतून दिसून येते. त्यांनी गरिबांची, अनाथांची आणि गरजूंची काळजी घेण्यावर भर दिला. समाजातील श्रीमंत व्यक्तींनी आपल्या संपत्तीतील काही भाग गरजूंसाठी खर्च करावा ही सामाजिक जबाबदारी त्यांनी अधोरेखित केली. त्यामुळे इस्लाममधील दान आणि सामाजिक सहकार्याची परंपरा अधिक दृढ झाली. ईद मिलाद साजरा करताना या मानवतावादी विचारांचे स्मरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. फक्त धार्मिक कार्यक्रम न करता एखाद्या गरजू कुटुंबाला मदत करणे, भुकलेल्याला अन्न देणे, आजारी व्यक्तीची सेवा करणे किंवा समाजात शांतता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे ही या दिवसाची खरी भावना ठरू शकते. पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील सर्वांत महत्वाच्या गुणांपैकी एक म्हणजे प्रामाणिक पणा. त्यांना लोकांनी विश्वासार्ह व्यक्ती म्हणून मान दिला. त्यांनी व्यवहारात सत्य आणि न्यायाला महत्व दिले. आजच्या काळात खोटेपणा, फसवणूक, भ्रष्टाचार आणि स्वार्थ यांसारख्या समस्या समाजासमोर आहेत. अशा परिस्थितीत पैगंबरांच्या प्रामाणिकपणाच्या आदर्शाची विशेष गरज आहे. ईद मिलादच्या निमित्ताने प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात सत्याचा आणि प्रामाणिकपणाचा स्वीकार करण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. व्यवसायात प्रामाणिक व्यवहार करणे, दुसऱ्याची फसवणूक न करणे, आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणे आणि दिलेला शब्द पाळणे ही प्रामाणिकपणाची व्यवहारिक रूपे आहेत. मानवी जीवनात दया आणि करुणेला अत्यंत महत्व आहे. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होणे आणि त्याच्या मदतीला धावून जाणे ही मानवतेची खरी ओळख आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनात दया, क्षमा आणि करुणेची अनेक उदाहरणे आढळतात. ईद मिलादचा दिवस आपल्या इतरांच्या दुःखांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची प्रेरणा देतो. आपल्याला आसपास एखादा गरीब, अनाथ, वृद्ध, आजारी किंवा गरजू व्यक्ती असेल तर त्याला मदत करणे हा या दिवसाचा अत्यंत सुंदर संदेश आहे. आज समाजात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर आहे. काही लोकांकडे भरपूर साधने आहेत तर काही लोक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करतात. अशा वेळी दया आणि सामाजिक जबाबदारीची भावना समाजात वाढवणे आवश्यक आहे. इस्लामच्या शिकवणीत सर्व माणसे अल्लाच्या दृष्टीने समान आहेत अशी मूलभूत भावना आहे. श्रीमंत, गरीब, उच्च नीच, वंश, जात किंवा सामाजिक दर्जा यांवर आधारित भेदभावाला विरोध करण्याची प्रेरणा या शिकवणी मिळते. आज जगभर जातीय, धार्मिक, वांशिक आणि आर्थिक भेदभावाच्या समस्या दिसून येतात. अशा परिस्थितीत समानतेचा आणि बंधुभावाचा संदेश अधिक महत्वाचा ठरतो. ईद मिलादच्या निमित्ताने समाजातील सर्व घटकांनी परस्पर सन्मान आणि सहकार्याची भावना वाढवावी. धार्मिक श्रद्धा वेगवेगळ्या असल्या तरी माणुसकी सर्वांची समान आहे. म्हणूनच ईद मिलादचा संदेश समाजातील ऐक्याला बळकटी देणारा ठरतो. पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीत स्त्रियांच्या सन्मानाला महत्वपूर्ण स्थान आहे. स्त्रियांशी आदराने वागणे, त्यांच्या अधिकारांचा सन्मान करणे आणि कुटुंबात त्यांना योग्य स्थान देणे यावर भर देण्यात आला आहे. आजच्या आधुनिक समाजात स्त्रिया शिक्षण, विज्ञान, प्रशासन, उद्योग, राजकारण, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. त्यामुळे स्त्री पुरुष समानतेचा विचार समाजाच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे. ईद मिलादच्या निमित्ताने स्त्रियांच्या सन्मानाचे, सुरक्षिततेचे आणि अधिकारांचे महत्व अधोरेखित करता येते.
स्त्रीचा सन्मान हा केवळ एक दिवसाचा विषय नसून तो दैनंदिन जीवनातील संस्काराचा भाग असला पाहिजे. ईद मिलादच्या धार्मिक भावनेत सामाजिक सेवा आणि दानधर्माला महत्वाचे स्थान देता येते. पैगंबरांनी गरजू आणि दुर्बल लोकांना

संवेदनशील राहण्याचा संदेश दिला. म्हणून या पवित्र दिवसाच्या निमित्ताने गरिबांना अन्नदान करणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे, आजारी व्यक्तींना मदत करणे, अनाथ मुलांना आवश्यक वस्तू देणे किंवा समाजोपयोगी कार्य करणे हे अत्यंत अर्थपूर्ण ठरते. सणाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो इतरांशी वाटून घेणे ही भारतीय संस्कृतीतली ही सुंदर परंपरा आहे. त्यामुळे ईद मिलाचा सामाजिक संदेश अधिक व्यापक होतो. पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीत शांतता, संयम आणि न्यायाला विशेष महत्व आहे. मतभेद झाले तरी संवादातून मार्ग काढणे आणि समाजात हिंसा व द्वेष वाढू न देणे ही आजच्या काळाची गरज आहे. आज जगाच्या अनेक भागांत युद्धे, संघर्ष, धार्मिक तणाव आणि हिंसाचाराच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत शांतता आणि सहअस्तित्वाचा संदेश अत्यंत महत्वाचा ठरतो. ईद मिलाद हा दिवस आपल्या द्वेषापेक्षा, प्रेम हिंसेपेक्षा शांतता आणि संघर्षापेक्षा संवाद याची निवड करण्याची प्रेरणा देतो. धार्मिक सणांचा खरा उद्देश माणसांना एकमेकांपासून दूर करणे नसून प्रेम आणि सद्भावनेने जोडणे हा असला पाहिजे. ईद मिलादच्या दिवशी मुस्लिम समाजात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सकाळपासूनच अनेक ठिकाणी प्रार्थना आणि धार्मिक पठणाचे आयोजन केले जाते. कुराणचे पठण केले जाते. पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनावर आणि शिकवणीवर आधारित प्रवचने आयोजित केली जातात. अनेक ठिकाणी नाथचे पठण केले जाते. यात पैगंबरांच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले जाते. काही ठिकाणी धार्मिक मिरवणुका काढल्या जातात. मस्जिद आणि परिसराची सजावट केली जाते. या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. कुटुंबातील सदस्य एकत्र येतात. गरजू लोकांना मदत केली जाते. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पैगंबरांच्या शिकवणीचा प्रसार केला जातो. भारतासारख्या बहुधार्मिक देशात प्रत्येक धार्मिक सण सामाजिक एकात्मतेसाठी महत्वाची भूमिका बजावू शकतो. ईद मिलादच्या निमित्ताने विविध धर्मांचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि परस्परांच्या धार्मिक भावनांचा आदर करतात. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे प्रत्येक धर्माच्या सणांचा आदर करणे आणि इतरांच्या श्रद्धांचा सन्मान करणे ही लोकशाही समाजाची जबाबदारी आहे. ईद मिलादच्या निमित्ताने हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर धर्मीय नागरिकांना परस्परांना शुभेच्छा देणे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आणि बंधुभाव वाढवणे हे राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय संविधानाने न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांना महत्व दिले आहे. ईद मिलादच्या मानवतावादी संदेशातही समानता, बंधुभाव, न्याय आणि सामाजिक जबाबदारी यांसारखी मूल्य दिसून येतात. धर्म कोणताही असो, समाजात शांतता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान देणे आवश्यक आहे. आपल्या धर्माचे पालन करताना इतर धर्मांच्या श्रद्धांचा आदर करणे ही भारतीय लोकशाहीची सुंदर परंपरा आहे. ईद मिलादचा संदेश या संविधानिक मूल्यांना पूरक ठरतो. त्यामुळे हा दिवस धार्मिकतेबरोबरच सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातूनही महत्वपूर्ण आहे. आजची तरुण पिढी तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि आधुनिक जीवनशैलीशी जोडलेली आहे. त्यांच्यासमोर करिअर, शिक्षण आणि स्पर्धेची अनेक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत नैतिक मूल्यांची जपणूक करणे आवश्यक आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील प्रामाणिकपणा, संयम, परिश्रम, शिस्त, दया आणि सामाजिक जबाबदारी ही मूल्ये तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ईद मिलादच्या निमित्ताने तरुणांनी केवळ धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना मदत, वृद्धांची सेवा आणि शैक्षणिक मदत अशा उपक्रमांमध्ये समाजसेवेची भावना विकसित होऊ शकते. आज पर्यावरणाचा ऱ्हास ही गंभीर समस्या आहे. वाढते प्रदूषण, वृक्षतोड, प्लास्टिकचा वापर आणि कचऱ्याची समस्या यामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला आहे. धार्मिक सण साजरे पर्यावरणाचे भान ठेवणे आवश्यक आहे. ईद मिलादच्या कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणे, स्वच्छता राखणे, ध्वनी प्रदूषण कमी करणे आणि वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवणे शक्य आहे. धर्माचा संदेश माणूस आणि निसर्ग यांच्यातील संतुलन जपण्याची प्रेरणा देतो. त्यामुळे धार्मिक श्रद्धेबरोबर पर्यावरणीय जबाबदारीही जपली पाहिजे. परंतु या दिवसाचे महत्व केवळ धार्मिक परंपरेपुरते मर्यादित नाही. त्यामध्ये मानवता, प्रेम, दया, समानता, बंधुभाव, सत्य, प्रामाणिकपणा, न्याय, सेवा आणि शांतता यासारखी सार्वत्रिक मूल्य दडलेली आहेत. आजच्या विभाजनाच्या आणि संघर्षाच्या काळात अशा मूल्यांची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. ईद मिलादचा उत्सव साजरा करताना आपण केवळ धार्मिक विधी पार पाडण्याऐवजी पैगंबरांच्या शिकवणीतील मानवतावादी विचार आपल्या आचरणात आणले पाहिजेत. गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे, भुकलेल्या अन्न देणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे, समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे, स्त्रीचा सन्मान
दान करणे, धार्मिक द्वेष टाळणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे हीच ईद मिलाच्या संदेशाची खरी अंमलबजावणी आहे. भारतात विविध धर्मांचे लोक एकत्र राहतात, त्यामुळे ईद मिलाद सारखे सण राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सद्भावना वाढविण्याचे माध्यम बनू शकतात. धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच आहे हा विचार समाजात रुजवणे ही आजची गरज आहे. ईद

0: चा पवित्र संदेश प्रत्येकाच्या मनात प्रेम करुणा सत्य शांती आणि बंधुभाव निर्माण करो. समाजातील सर्व घटकांनी एकमेकांचा आदर करून शांततामय आणि समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे हाच या पवित्र दिवसाचा खरा सन्मान आहे आणि हाच ईद मिलाचा व्यापक संदेश आहे. प्रेमाचा संदेश देऊया, मानवतेचा दीप तेवर ठेवूया.
1: आताच आपण पवित्र ईद ए मिलाद या सणाचे महत्व याविषयी मुदस्सिर हबीब अली शेख यांचं भाषण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405251120.
1: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळची 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 नारी सप्ताह निमित्त स्मृत कार्यक्रम समतेचे क्षितिज हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको. पंतप्रधानांचं प्रगती मंचाच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज. केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. मोठ्या वाहतूक आणि पायाभूत प्रकल्पांचं नियोजन करताना शक्य असेल तिथे पायाभूत सेवांसाठी सामायिक उपयुक्तता परिक्षेत्र शोधणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सेवा तीर्थ इथं काल प्रगती मंचाच्या 53व्या बैठकीत ते बोलत होते. मंत्रालय राज्य यांनी एकात्मिक दृष्टिकोनाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घ्यावी आणि नियोजनाच्या टप्प्यावरच त्याचा अभ्यास व्हावा असं आवाहनही त्यांनी केलं. अंमलबजावणीच्या गतीसाठी गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताना मंत्रालयांना राज्य आणि अंमलबजावणी यंत्रणांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आणि प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता हमी आणि पर्यावरण रक्षणावर भर देण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं. भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बळकट आर्थिक सुरक्षा ही प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या अंमली पदार्थ तस्करी, नक्षलवादाचा बिमोड आणि ईशान्येकडील राज्यातील आव्हानं या तीनही क्षेत्रातील आव्हानं दूर करण्यास सरकारला यश आलं असल्याचं सांगून त्याचं श्रेय राज्य पोलीस दल, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेनं आगामी 15-20 वर्षातील कल आणि प्रवाह यांचं निरीक्षण

करून विश्लेषण करून संभाव्य समस्यांची ओळख पटवावी जेणेकरून त्या उद्भवण्यापूर्वीच त्यांचा सामना करणं शक्य होईल असं शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट म्हणजे उद्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुण्यातील 4 प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होतील. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. भारत चीन द्विपक्षीय संबंधांचा सातत्यपूर्ण विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनं उभय देशांदरम्यानच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं महत्वाचं असल्याचं मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं आहे. चीनची राजधानी बीजिंग इथं भारत चीन सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधींच्या चर्चेची 25वी फेरी काल पार पडली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दोन्ही देशांनी आपापल्या व्यापक आणि दीर्घकालीन हितांच्या संदर्भात सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याच्या दिशेनं काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या सुगी हंगामाच्या आगमनाची वार्ता देणारा हा सण आपली समृद्ध संस्कृती, बंधुत्वाची भावना आणि विविधतेतील एकता साजरा करण्याचा दिवस आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव आनंद, एकता आणि समृद्धी वाढवणारा ठरो असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. डेटा सेंटर क्षेत्रासाठी भारत हे आकर्षक गुंतवणूक केंद्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी जपानी कंपन्यांसमवेत सहकार्य करण्यास तयार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा योरसोई यांच्यासमवेत काल टोकियोत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान गोयल यांनी काल जपानमधील सेमी कंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबरही संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी टोरांटो इथं पोहोचल्या. पहिल्या टप्प्यात कॅनडाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यात त्या कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँक उईस फिलिप शॅम्पेन यांच्यासमवेत होणाऱ्या पहिल्या वित्तीय संवादात सहभागी होणार आहेत. या बैठकीत उभय देशांदरम्यान सूक्ष्म आर्थिक घडामोडी, वित्तीय क्षेत्रातील सहकार्य, द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संधी आणि सामायिक आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमावर विचार विनिमय होणार आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील नूतनीकरण केलेल्या भागीदारीचा वित्तीय आधार बळकट करण्यासाठी हा संवाद एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करेल. राष्ट्रीय चाचणी संस्थेत सुधारणा घडवून तिला वैधानिक दर्जा देण्याबाबतच्या मसुदा अहवालाला काल संसदीय समितीनं एकमतानं मंजुरी दिली. काँग्रेस पक्षाचे खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं चर्चा करून हा अहवाल स्वीकारला. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्र राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. यासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे.
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सुरक्षा धोरणात्मक संवादात उभय देशांनी मुक्त खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राप्रती

0: आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या उच्चस्तरीय चर्चेत सागरी सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण आणि एकंदर संरक्षण सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी दोन्ही शिष्टमंडळांनी सर्वसमावेशक चर्चा केल्याचं नमूद केलं आहे. 2025 वर्षाच्या नागरी सेवा परीक्षांसाठी इतर मागासवर्गीयांच्या क्रिमी लेअर निकषांबाबतच्या 11 मार्चच्या निकालाची अंमलबजावणी करावी की नाही यावर स्पष्टता मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास विशेष खंडपीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं केंद्र सरकारला युपीएससीनं शिफारस केलेल्या 958 उमेदवारांना सेवा वाटपाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची परवानगी विचारणारे निर्देश मागितले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित जागतिक संपर्क उपक्रमाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काल त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सल वननेस कार्यक्रमात सहभाग घेतला. शनिवारी ते मॅडिसन स्क्वेअर इथं 5,000 लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करतील. इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 2026 काल विक्रांत पांचाळ यानं 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पियात मोहम्मद अजमलवर मात करून विजेतेपद पटकावलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचे प्रगती मंचच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड प्रसारित करीत आहोत नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक समतेचं क्षितिज. लेखन पुष्कराज बेद्रे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सादर करते योगीराज बच्चे.

नमस्कार. 26 ऑगस्ट नारी समता दिन म्हणजेच वुमेन्स इक्वालिटी डे. आजचा दिवस म्हणजे केवळ दिनदर्शिकेवरची एक तारीख नाही, तर शतकानुशतके अंधारात ठेवलेल्या आणि स्वतःचे अस्तित्व शोधणाऱ्या अर्ध्या जगाच्या संघर्षाचा, त्यांच्या विजयाचा आणि हक्कांचा उत्सव आहे. आज आपण याच समतेच्या वाटेचा वेध घेणार आहोत आपल्या या विशेष रूपकातून, समतेचे क्षितिज.

0: स्त्रीनं उंबऱ्याच्या आतच राहावं. चूल आणि मूल हेच तिचं विश्व. पुरुषांच्या बरोबरची भाषा तिला शोभत नाही.
1: का शोभत नाही? हे आकाश जितकं तुमचं आहे तितकंच आमचंही आहे. उमरा ओलांडून आम्ही चंद्राला गवसणी घातलीये, मग अजूनही आम्हाला मागे खेचणारे तुम्ही कोण?
2: हा लढा आजचा नाही. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकन संविधानातील 19व्या दुरुस्तीनुसार महिलांना मतदानाचा हक्क मिळाला आणि हा दिवस नारी समता दिन म्हणून ओळखला जाऊ लागला. पण भारताच्या मातीत या समतेची बिजे पेरण्यासाठी

0: करण्यासाठी क्रांती सूर्यांना स्वतःचे आयुष्य पणाला लावावे लागले.
1: आजी, पूर्वी स्त्रीचे अस्तित्व फक्त घराच्या चार भिंतींपुरतेच मर्यादित होते का ग?
2: होय पुरी, पण आज तुझी शाळेत जातेस, मोबाईल आणि कॉम्प्युटर हाताळतेस, हे सहज मिळालेलं नाही. यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंनी अंगावर शेण दगड झेलले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी समाजाचा रोष पत्करून

0: अधिकार मिळवून दिला. भारताने स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून महिलांना मतदानाचा समान अधिकार दिला.
1: भाई पतनाट्य घेऊन आलोय.
2: ऐका हो ऐका, नारी समतेची गोष्ट ऐका. अहो दादा अहो वहिनी, आज विसाव्या एकविसाव्या शतकात आपण कुठे पोहोचलोय?
3: चंद्रावर गेलो आपण, मंगळावर गेलो आपण, पण आपल्या मनातील अंधकार खरंच दूर झालाय का?
1: नाही झाला. आजही विचारतात मुलगा झाला की मुलगी.
4: वंशाचा देवा मुलगाच हवा ही बुरसटलेली मानसिकता कधी बदलणार?
2: मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, फक्त घोषणा देऊन भागणार नाही. स्त्रीला समान दर्जा दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही.
3: अहो पण रस्त्यावर आणि घराघरात काय चाललंय याचाही विचार करणं गरजेचं आहे. सुभानराव, समजते का अहो पोरगी भातुकलीचा आता खेळ खेळायला लागली.
2: होय की पोरग आहे, भातुकलीचाच खेळ घ्यायला जाय ती.
3: अहो पोरापोरीचा भातुकलीचा खेळ हा मोठेपणी खरं व्हावा ही आमची इच्छा आहे. हो
2: म्हणजे नेमकं काय? तुमच्या मुलासोबत आमच्या मुलीचं लग्न लावून द्यायचा विचार करताय तुम्ही? तुमचा हा शब्द मी खाली जाऊन देणार नाही. माझी मुलगी जेव्हा मोठी जाईल तेव्हा तुमच्याच पोराला लिहू आपण. आता मी तुम्हाला 100 बॉन्डवर लिहून देतो. वा
5: काही वर्षानंतर काय घडतंय हे आपण पाहूया.
1: विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल तर पुरीला.
6: काय ग पोरी, तुला स्वयंपाक काय येतो का? नाही.
1: हा येतो.
6: पुढे शिकायचं का तुला?
1: हा शिकायचंय.
6: आमच्याकडे शेत आहे, पोते, कामधंदा जमन का?
1: हा जमल.
7: पाहुण आता तुम्हाला हळूच सांगतो बघा, तुमच्या पोराचं वय जास्त.
8: हा
7: त्याला मला वाटतं कमीत कमी शिकणार म्हणून गेले असत्यान. आता हाई हे गावाकडचं खेड्यापाड्याचं काय कोणाला माहित नसतंय जास्त, त्याच्यामुळं लय काय वाड्या वाडी करू नका. होईन एवढं लवकर आपटून घ्या. होय चिवची आई.
1: बोला की पाहुण.
7: काय मग आता ह्याच तर ठरलंय, देण्याघेण्याचं कसं काय मग?
1: हे बघा पाहुण, ही आमची पोरगी सगळं येत तिला समजा जमत. आता राहिला प्रश्न देण्याघेण्याचं, तर आमच्याकडे काय द्यायला गेला नाहीये.
6: मला काय वाटतंय 10-15 तोळे सोनं तर द्या.
1: हे बघा पाहुणे बाई, आमच्याकडून काय होणार नाही. काय ते लग्न बिग्न करू आणि जेवण खावण्याचा खर्च बघू.
7: बर जाऊ द्या, मी मध्यस्थी करतो. 2-4 तोळे तर भेटन ना?
1: हा जमन 2-3 तोळ्याचं बघू.
7: हा मग 2-3 तोळे सोनं, पैसे काय राहू द्या. पोरगी आपली घरची लक्ष्मीच म्हणून घेऊन जातो आम्ही.
1: बर बर
7: चालतंय मग, कधी लग्न ठरवायचंय ते बघा. बोला आता तुम्ही.
3: सुभानराव, मी काय करतो, आमच्याकडल्या देवप्पाला विचारतो एकदा, मुलीची कुंडली दाखवून बघतो आणि मुहूर्त काढला की मी मुहूर्त तुम्हाला कळवतो. फक्त ह्या गोष्टीचा ह्या कानाच्या त्या कानाला पत्ता लागू देऊ नका. 4-5 माणसं सोडता. हा ना मग मी देवप्पा बी तिकूनच घेऊन येतो. इकडल्या देवप्पापाशी काय बोबाटा करू नका तुम्ही. आता येतो आम्ही. हो मी तोपर्यंत तयारी लागा पैसे पाण्याच्या.
2: ते लागत होतो आम्ही तयारीला. राम राम मग.
3: राम राम राम राम.
9: मित्रांनो, घरची गरिबीची परिस्थिती, पैशाचं आमिष व मध्यस्थी व्यक्तींच्या पुढाकारामुळे आई वडील लग्नासाठी तयार झाले आहेत. नवरा वयाने खूप मोठा असेल किंवा श्रीमंत असेल तर लग्नाच्या नावाखाली मुलीला विकत घेतले जाते. ऊस तोडणीसाठी, कोयते पूर्ण करण्यासाठी बालविवाह सहज केले जातात.
10: आले पाहुणे रावळे, चला चला लवकर घ्या बरं. उरकून आवरावरी करा.
3: काय करा, पटकीन मंगलाष्टी का सुरू करा. तुम्हाला माहित व्हायच्या अगोदर ह्या देवस्थानावर.
11: चला घ्या बरं अंतरपाठ. दारा
2: दारा अंतरपाठ. चला लवकर मध्ये पोरग पुढे.
3: चला
2: पुढे.
11: म्हणू का आता करू सुरुवात?
12: शुभमंगल सावधान,
13: शुभमंगल सावधान,
12: शुभमंगल सावधान.
7: आवरा आवरा, पोलिसाची गाडी गेली बघा आताची. दोन
2: पोलिसाची गाडी गेली.
3: अरे कोणीतरी ठिंगी टाकली वाटतंय. चला पाटकिनी
2: निघा निघा लवकर निघा इथून.
11: चला बरं मी बी जातो आता. चला लवकर.
2: तुम्ही आधू कर निघा.
3: चला
11: चला, पोलिसाची गाडी आली. चला आता
7: पहा तर मंडळी, आता मुलीला तिच्या सासर घरी गेल्यावर कसा छेड होतो हे आपण पुढे पाहूयात.
6: कवार बी झोपती काय तर कामधंदा करीत नाही काय नाही. फुकटची आणली उगाच, बापाचं घर असल्यावानी.
3: रमेश जर ऐकत नसली बायको तर दांडा घेऊन बिंदा छानी जा. इथं कोणी येणार नाही तिचं बघायला. आता
14: बर बर, उद्यापासून बघतोस तिच्याकडे. ए चिवे उठ.
1: हा हा हा आले.
14: उठ लवकर नाही तर कान फाडीतच मारीन.
1: आई
14: उठ लवकर. उठ.
1: उठली का नाही? होय हो ऐकलं का?
2: काय आता
1: बरेच दिवस झाले चिवचा काय फोन बिनच नाही आला. मला कस तरी वाटतंय. व
15: आई दारूगड, आई दारूगड, आई दारूगड ना.
1: बाया कोणाचा आवाज येतो एवढा सकाळ सकाळ?

0: होतंय काय माहिती, बघावं लागेल.
1: आई आई पोट दुखतय ग माझं.
0: अगं चिव काय होत तुला?
1: आई माझं पोट दुखतय.
0: अगं चिव नक्की काय होत तुला? अहो कुणी हाय का आजूबाजूला?
1: आई माझं लय पोट दुखतय ग, मला लय त्रास दिलाय त्यांनी. आई लय पोट दुखतय माझं.
0: अगं चिव असं काय करते चिव?
1: पोट दुखतय ग माझं.
0: चिव अगं असं काय करते चिव? अगं इकडे बघ ना चिव. चिव चिव चिव काय झालं तुला? अगं बोल ना माझ्यासोबत. अगं चिव उठ ना ग. म्हणत होते ना नको म्हणून शहरात लग्न मारले की जा. अगं चिव उठ ना, हुंडा पाई पैसा पाई जीव गेला मापुरीचा. अगं चिव उठ ना ग. अगं उठ ना, बोल ना माझ्याशी.
2: बघितलं मित्रांनो, जुन्या रूढी परंपरेनुसार आणि मित्रत्वाचा शब्द पाळण्यासाठी आपण एका 14-15 वर्षांच्या मुलीचा बालविवाह लावून दिला. गरिबी आर्थिक संकट हा त्या कुटुंबाने विचार केला, परंतु बालविवाह झाल्यानंतर त्या कोवळ्या मनावर त्याचे काय परिणाम होणार आहेत, त्याच्या शरीरावर काय परिणाम होणार आहेत हे आपण कुणीही विचार केला नाही. आणि परिणामी तिचा सासरच्या घरी छळ झाला आणि अल्पवयातच तिच्यावर माता बनण्याचं ओझ लादण्यात आलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. म्हणून हा बालविवाह समाजासाठी लागलेला कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर आपल्याला दूर करायचा आहे. यासाठी बालविवाह निर्मूलनाची चळवळ ही सामाजिक चळवळ झाली पाहिजे आणि यासाठी आपण समाजानं एकजूट होऊया आणि बालविवाह बंदीचा सर्वांनी नारा देऊया.
3: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
4: शिक्षणाच्या वयात तिच्या हातात पाटी पेन्सिल ऐवजी संसार दिला जातोय
5: आणि त्या स्वप्न पाहणाऱ्या कवळ्या डोळ्यांमध्ये स्वप्नांच्या ऐवजी आपल्याला फक्त आणि फक्त अश्रू पाहायला मिळत आहेत.
1: शिकली सवरली तरी पुढे काय, लग्नाच्या बाजारात हुंड्याची मागणी.
6: गाडी पाहिजे, सोनं पाहिजे, रोख 5 लाख रुपयेही पाहिजेत.
4: अरे लाजा बाळगा, मुलगी म्हणजे काय विकत घ्यायची वस्तू आहे का?
5: हुंड्यासाठी अजून आपण अशा किती निष्पाप जीवांचा बळी घेणार आहोत.
4: हुंडा मागणं बंद करा, स्त्रीचा सन्मान करायला शिका. पण आता वेळ बदलली आहे, समाज बदलतोय.
5: आजची मुलगी फक्त आपला नाही तर ती साबला आहे, याचाही कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे.
1: ती सीमेवर देशाचं रक्षण करते आणि आकाशात लढाऊ विमानही उडवते.
6: खेळाचे मैदान असो किंवा विज्ञानाची प्रयोगशाळा, प्रत्येक क्षेत्रात तिचं नाव गाजते.
4: सावित्री आणि जिजाऊंच्या लेखी आता मागे हटणार नाही.
5: चला आज आपण सगळे मिळून एक निर्धार करूया,
1: मुलगा मुलगी असा भेदभाव संपूया.
6: मुलीला निर्भयपणे जगू देऊ, तिचे स्वप्न पूर्ण करू देऊ.
4: स्त्री पुरुष समानता हाच देशाचा खरा विकास.
3: नारी शक्तीचा करू सन्मान, वाढू आपल्या देशाची शान.
7: बालविवाह थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे, थांबलाच पाहिजे.
8: या पथनाट्यानं मांडलेलं वास्तव अगदी खरं आहे.

0: परवाच बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर रोखठोक भाष्य केलं. बीड जिल्ह्यात आजही छुप्या रीतीने चाललेली बालविवाहाची प्रथा ही स्त्री समानतेच्या मार्गातील किती मोठा अडथळा आहे यावर त्यांनी प्रशासकीय चिंता व्यक्त केली.
1: चला तर ऐकूया माननीय जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी बालविवाह संदर्भात व्यक्त केलेले विचार.
2: आता आपण सर्वांना माहित आहे की बीड जिल्हा हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा असल्यामुळे क्या होतात की आमच्याकडे मोठ्या प्रमाणे स्थलांतर होतात आणि तो स्थलांतरच्या मुले आमच्या इकडे मोठ्या प्रमाणे बालविवाह आणि मुलींच्या स्कूलमधून ड्रॉपआउट होतात. आता खूप मोठ्या प्रमाणे बीड या सर्व विषयामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये मी दर महिन्यामध्ये बैठक घेतात आणि कुठलाही बालविवाह असेल त्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणे कारवाई करतात, एफ आय आर करतात, त्यामध्ये जबाबदारी निश्चित करतात आणि आम्ही अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे सर्वांना जागरूक करणे, अवेअरनेस करणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणे आम्ही काम केलेलं आहे. आता ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा आम्ही खूप योजना म्हणजे प्रत्येक महिलांसाठी आपण आम्ही एक आरोग्य साथी म्हणून म्हणजे एक डॉक्टर ताई म्हणून आपण नेहमी

0: क्या असतात की म्हणजे जेव्हा महिला स्थलांतर होतात त्यांच्या आरोग्य संदर्भात बघण्यासाठी कोणी नसतात. आम्ही जिल्हा प्रशासन मार्फत आरोग्य विभागांतर्गत सर्वांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आमच्या डॉक्टर ताई त्यांच्या सोबत जातात आणि त्यांच्या कुठलाही प्रकारचा हेल्थचा विषय असेल तो बघून घेतात. तसेच आम्ही आता सर्व तालुक्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुली आणि मुलांसाठी वसतिगृह चालू करण्याची प्रक्रिया चालू करत आहोत, म्हणजे शिक्षणमध्ये सुद्धा कुठलाही प्रकारचा त्याला अडचण येऊ नये म्हणून. तसेच आम्ही आमच्या ऑलरेडी 3 तालुक्यामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जो मुलींसाठी आहे तो निवासी शाळा आहे त्यामध्ये सुद्धा आपण सर्व तालुक्यामध्ये तसे एक व्यवस्था करावी त्याप्रमाणे आपण पुढे एक प्रपोजल देणार आहे. फक्त मला एकही मुद्दा सांगू इच्छितो की एक सामाजिक विषय आहे. फक्त प्रशासन काम केला म्हणून हे विषय उद्या मिटणार नाही. यामध्ये आमच्या सरपंच असेल, आमच्या सर्वजण यामध्ये एक टीम म्हणून या सर्व निगेटिव्ह मुद्दा असतात, म्हणजे आपण एक टीम म्हणून यामध्ये काम करण्याचं गरजेचं आहे. मुलींचं शिक्षण म्हणजे आमचं भविष्य आहे. मुली त्यांचं शिक्षण म्हणजे आमच्या पुढच्या भविष्यामध्ये बीड किती पुढे जाणार आहे याचा आधार असतात. आणि मी नेहमी सांगतात एक देश किती प्रोग्रेसिव्ह आहे, किती पुढे गेलेला आहे हे बघण्यासाठी तिकडेच्या फक्त महिलांच्या व्यवस्था तुम्ही बघून घ्या. आणि आम्हाला सर्वांना माहीत आहे एक महिला आर्थिक स्वरूपात सक्षम झाली असेल तर 100% गाव आणि तो देश सक्षम होणार आहे. म्हणजे महिलाला आपण आर्थिक स्वरूपात आणि सामूहिक स्वरूपात सक्षम कसे करू शकतो तो प्रशासनाचा प्रायोरिटी विषय आहे. तसेच हे सर्व आमच्या बीडकरांचा सुद्धा प्रायोरिटी विषय असणार अपेक्षित आहे.
1: बीड जिल्ह्यात बालविवाहाची समस्या अजूनही गंभीर आहे. अल्पवयीन मुलींचे लग्न लावून देणे म्हणजे तिच्या शिक्षणाचा, आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेणे आहे. हा केवळ सामाजिक प्रश्न नसून गुन्हा आहे जो आपण सर्वांनी मिळून थांबवला पाहिजे.
2: आजी, जिल्हाधिकारी साहेब जे बोलले ते किती भयंकर आहे ना. लहान वयात लग्न लावल्यामुळे मुलीचे आरोग्य धोक्यात येते आणि तिच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर होतो.
3: अगदी बरोबर बोलतेस मुक्ता. जोपर्यंत आपण मुलीला ओझ मानण्याची मानसिकता सोडत नाही आणि बालविवाह पूर्णपणे थांबवत नाही तोपर्यंत नारी समता ही केवळ कागदावरच राहील.

0: काळ बदलला. स्त्री कॉर्पोरेट बोर्डरूम पासून ते सैन्यापर्यंत पोहोचली, पण तिच्या पुढील आव्हाने संपलेली नाहीत.
1: आजी, आज आमच्या ऑफिस मध्ये वरिष्ठ पदावर महिला आहेत, पण तरीही काम संपवून घरी गेल्यावर स्वयंपाक आणि मुलांच्या अभ्यासाची सगळी जबाबदारी त्यांनाच पाहावी लागते.
0: समानता म्हणजे केवळ घराबाहेर पडण्याची संधी मिळणे नव्हे, तर जबाबदाऱ्यांचे समान वाटप होणे. आज स्त्री आर्थिक जबाबदारी पेलत आहे, मग पुरुषांनीही घरकामात आणि संगोपनात समान वाटा उचलला पाहिजे. पण चित्र संपूर्णपणे अंधारमय नक्कीच नाही. बदलाचे वारे वाहू लागले आहेत. अनेक घरातील पालक मुलींच्या शिक्षणासाठी खंबीरपणे उभे राहत आहेत, आणि तरुण पतीही सहकार्याचा हात पुढे करत आहेत.
2: मुलींना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी इतिहास घडवला आहे. आता संपूर्ण समाजानं तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाच पाहिजे.
0: स्त्री आणि पुरुष एकाच रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान मजबूत असतील तरच प्रगतीचा रथ पुढे जाऊ शकतो. चला तर मग, आज या नारी समता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प करूया. बाल विवाहासारख्या अनिष्ट प्रथांना मुळापासून उखडून फेकूया. स्त्रीला समान संधी, आदर आणि सुरक्षितता देऊया.
3: आम्ही चाललोय पुढे नवी पहाट आणायला, समतेच्या या क्षितिजावर नवे रंग भरायला.

0: आताच आपण नारी समता दिनानिमित्त विशेष रूपक ऐकलत समतेचं क्षितिज. लेखन पुष्कराज बेद्रे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. सहभाग पुष्कराज बेद्रे, केशव भागवत, सुप्रभा जोशी, जान्हवी देशपांडे, अपर्णा खोपटीकर, आरती देवकर, राजरत्न सोनावणे, बिलाल सय्यद, आकांक्षा सोनावणे, अनिल खेडकर, श्रेया अवसरमल, रोहित नागरगोजे, अरुण धनुरे आणि समीर पठाण. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

FM 101.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची ठीक 10 वाजलेत. ऐकूयात कार्यक्रम गीत गुंजन. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात एकुलती एक या चित्रपटातून सचिन आणि योगिता चितळ यांच्या स्वरात क्षितिज पटवर्धन यांची गीतरचना. संगीत आहे जितेंद्र कुलकर्णी यांचं.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाईश.

वैशाली सामंत आणि सपलीत बांदगुळक यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांची रचना त्याचा पण निघलीत. संगीत दिलं होतं प्रवीण कुमार, तर चित्रपट होता नशिबाची ऐशी तैशी. गीतगुंजन कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रमा माधव या चित्रपटातील सुधीर मोघे यांची रचना, संगीत आनंद मोडक, तर स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांचा.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9404525120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र हे कार्यक्रम गीत गुंजन. आता ऐकूयात सुरेश वाडकर आणि संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात बृहतस्मा यांची रचना, संगीत नंदादेपी यांचं, तर चित्रपट शल्य.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात शरियत या चित्रपटातून महालक्ष्मी अय्यर आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात विजू माने यांची रचना, संगीत चिनार महेश यांचं.

कारक माते शेवटी ऐकूयात तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातून योगिता चितळी आणि प्राजक्ता रानडे यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांची गीतरचना, संगीत अजय अतुल यांचं.

आणि या रचनेबरोबरच गीत गुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहे. आता सकाळचे 10:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. ऐकूयात भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. लेखिका आशा बगे, अभिवाचक स्वर जयश्री पुराणिक आणि हा अभिवाचनाचा भाग 70 आता आम्ही प्रसारित करत आहोत.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन। अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी। ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन।
1: मैथिली पद्मनाभांकडे गेली एकटीच। चल म्हणाली असती तर कावेरीही आली असती, पण ती एकटीच गेली। पद्मनाभन त्यांच्या वरदाला आधार देऊन अंगणात फिरवत होते। डाव्या अंगाला संपूर्णपणे कललेली वाटणारी ती चाल मैथिलीची आता चांगलीच परिचयाची होती। मैथिली बघ, पुष्कळ सुधारणा आहे ना, ते नेहमीसारखंच म्हणाले। अंगणातच खुर्च्या आणून ते बसले। बायकोसाठी इझी चेअर। मग जरा टेकले ना टेकले तोच गरम सांबार इडली प्लेटमध्ये आणून तिच्या समोर ठेवली। आज बाईंनी केली, मी नाही हं, एखाद्या गृहिणीनं म्हणावं तसं ते म्हणाले हसत हसत। तरीच ती चव नाही, ती बोलून गेली। फसलाच सपशेल, ते म्हणाले, वरदानं केलं आहे। तुम्ही, ती वळून म्हणाली। फक्त ओट्याला टेकून उभी राहिले आणि सांगितलं, त्या म्हणाल्या, वा डाव्या हातानं मसाला तर तूच काढून दिलास ना, ते म्हणाले। आता चांगलं म्हणजे जास्त चांगलं म्हटलं तर ते खोटं वाटेल, म्हणून मग मी काही म्हणतच नाही, नुसतं खाते, मैथिली हसत म्हणाली। बंगलोरला कधी निघता, पद्मनाभन म्हणाले। बाकी तिच्या जाण्याबद्दल काही न म्हणताच, शनिवारी सोमवारी जॉईन व्हायचं आहे। बंगलोर चांगलं आहे, ज्याला काही करायचं आहे त्याच्याकरता, रिअली गुड।

मोठ्या जास्त मोठ्या सर्कलमध्ये तुम्ही जात आहात, यू विल बी सक्सेसफुल, ते मनापासून म्हणाले. काहीशी भावनावश होऊन ती उठली, त्यांना दोघांना वाकून नमस्कार केला. पद्मनाभनं आत जाऊन विड्याची पानं, केळी, नारळ तिला दिला, बायकोनं सांगितलं म्हणून. मग फाटकाशी उभं राहून म्हणाले, मलाही जायचं होतं, क्लिनिकल सायकॉलॉजीचं डिपार्टमेंट तिथं सुरू झालं तेव्हा, पण मद्रास सोडता आलं नाही. पण आपला विषय काय, कुठेही राहून वाढवता येतो नाही? हो तर, आपल्यामुळे समुद्राचं पाणी काही वाढत नसतं. आपणच किती खोल, किती दूर जातो ते महत्वाचं, ते म्हणाले. तिला भरून आलं, येते, ती पुन्हा म्हणाली, येस, गुड लक, ते म्हणाले. रात्री शंतनू उशिरानं आला. उशिरा येण्याबद्दल काही फोन सुद्धा नव्हता केला त्यानं. पुष्कळ दिवसांनी शंतनू असा न सांगता उशिरानं गाडी बाहेर थांबल्याचा आवाज आला. कुणी अनोळखी परका माणूस शंतनूला धरून आणत होता. शंतनूचं हे पुन्हा? समोर जाणं क्षणभर मैथिलीला अवघडच झालं. कावेरीनी सांगितलेलं सगळं समोर आलं. स्वतःच्या अंगाचा उघडा भाग कुणा परक्याला दिसावा तसा तिचा जागच्या जागी संकोच झाला. दुसऱ्या मिनिटाला ती समोर झाली. धरलेले शंतनूला सावरायला तर अंशुमन आला. त्यानं शंतनूला धरून घरात आणलं. उंच, तरुण, बळकट हातांमधलं शंतनूचं ते काहीसं सुटलेलं स्थूल शरीर, डोक्यावरलं अधिकच मागसरकलेलं टक्कल. अंशुमनाला तेच बरं झालं, शंतनू आता तिलाही सावरता आला नसताच. त्या माणसानं तिला शंतनूच्या गाडीच्या किल्ल्या दिल्या तेव्हा ती भानावर आली. आवारातली स्तब्ध निमग्न झाडं, दिव्याच्या उजेडातली त्यांची विचित्र आकृती, ना धड झोपलेली ना धड जागी, मोठ्या बंगल्याच्या राखणीला एखादा नेभळट ढिला माणूस पेंगत असावा तशी. फाटक लावून ती आत आली. अंशुमन शंतनूला त्याच्या खोलीत नेत होता. त्याला मदत करावी म्हणून ती पुढे झाली तो अंशुमननं तिला एका हातानं बाजूला केलं. दुसरा हात शंतनूला धरण्यात गुंतला होता, नाहीतर दोन्ही हातांनी तिला बाजूला केलंच असतं असंच तिला वाटलं. प्लीज अम्मा, मी बघतो, तो म्हणाला. त्याचे शब्द सौम्य होते, पण त्याचे ते नेहमीचे पिंगट डोळे ते सौम्य नव्हते. अंशुमननं कष्टानं कसंबसं शंतनूला त्याच्या पलंगावर झोपवलं. ती नुसती उभीच राहिली. अंशुमननंच त्याचे कपडे बदलून दिले, बूट मोजे काढले, दार लोटून तो गेला. मैथिली तिथंच उभी होती. घड्याळानं एक टोला दिला. एक हा ठोका चक्कच चकवतो. एक, दीड, अडीच, साडेतीन, कितीही वाजले तरी टोला एकच. दिवस रात्रीचंही भान देत नाही हा, पण ती जातेच आहे. तासा अर्ध्या तासाच्या फेऱ्यात सापडलेलं हे घड्याळ आणि वापरून वापरून झिजलेल्या चपलांच्या तळासारखं झालेलं हे शहर, हे घर. अखेर झाली सुटका, झालीच म्हणायची. पुन्हा एक नवी मांडामांड. पण हे नवं पण तसं मुळापासून थोडंच होतं. नवं शहर, नवं घर, नवी माणसं, नवे सहकारी, नवे विद्यार्थी, रचनेत तेवढा बदल, रस्ते नसतीलही नवे, संपूर्णपणे नवं असं काही नसेलही. पण या घरात स्वतःचा असा एक खोल श्वास घेतला तेव्हा मैथिलीला बरं वाटलं. फाटका पलीकडे तर सरळ रस्ता दिसला, तोही दोन घरांच्या ओळींमध्ये ठेवून दिलेला असा नव्हता, वेगळा, स्वतंत्र होता. मेन रोडही नाही आणि पायवाटही नाही असा. रस्त्यापलीकडे एक छोटा पार्क, त्यापलीकडे मेन रोड, तो पूर्ण संपतो तिथं तिचं विद्यापीठ. वेळ असला तर पायी जाता येण्यासारखंच, नाहीतर दोन बसस्टॉपचं अंतर. सुभद्रा जोशीनं हे घर दाखवलं तेव्हा नजरेत भरला तो समोरचा मोकळा रस्ता, घरांच्या ओळींनी खाऊन न टाकलेला, त्या पलीकडलं पार्कवरलं आभाळ घरातूनच दिसणारं. समुद्र मात्र इथं या शहरातच नाही, तिथं मात्र समुद्राची समोरची बाजू आणि तिच्या घराची मागची बाजू जशी समोरासमोरच. सुभद्रा जोशी ही तिची इथली सिनियर. तिचा इंटरव्ह्यू झाला तेव्हा तीही होती इंटरव्ह्यू घेताना. तिची निवड झाल्यासारखीच आहे.

0: हे तिनंच निरंजनला सांगितलं आणि ती येण्यापूर्वी हे घरही पाहून ठेवलं. या नव्या शहरातली पहिली ओळख सुभद्राचीच. सुभद्रा तशी भाबडी, बोलायला खूप लागायचं. मैथिलीच्या काहीशा अलिप्त अबोल स्वभावाला न जुमानताच तिनं मैथिलीशी मैत्रीच सुरू केली. तिनं लग्न नव्हतं केलं, म्हणजे करायचं असूनही कसं राहून गेलं हेही तिनं मैथिलीला दोन चार भेटीतच सांगून टाकलं. मैथिलीनं मात्र स्वतःबद्दल बोलणं टाळलं. घराला शेजारही चांगला होता. घरमालकीन वासुकी म्हणून एक तामिळ बाई होती. बाई कसली, मुलगीच. तिचा नवरा दुबईला होता. मुलांना आणि सासूला घेऊन ती इथं राहत होती. एका बाजूला नंदियाल म्हणून होते, रिटायर झाले होते. त्यांना पुस्तकांची आवड होती. मैथिलीचं पूर्वी त्यांनी वाचलं होतंच. त्यांच्याशीही जुजबी ओळख झाली, पण वासुकीची जरा जास्तच. तिचा नवरा नसायचा हे एक होतंच. मग वासुकी हे पुराण काळातल्या नागजमातीतल्या पुरुषाचं नाव होतं. रामायणातील मेघनाथची बायको ही या नागजमातीतलीच होती हेही तिला सांगून टाकण्याइतपत ओळख मग मैथिलीनंच वाढवली. बाकी इतर लोकही असतील, पण त्यांचा मैथिलीशी काही संबंध नव्हताच. या शहरात एकटीनं येऊन राहायचं, तेही स्वतःचं घरदार असताना, हे न मानवणारीच ती घरं होती. मैथिलीचं त्यांच्याशी काही देणं घेणं नव्हतंच, अगदी कुणीही नसतं. आणि या भागात तिचं एकटीचंच घर असतं तरी तिची काही तक्रार नव्हती. उलट हे एकटेपण तिला मानवणारच होतं. इथं का कशासाठी हे शब्द नव्हतेच. उठल्यावर दार उघडलं की समोरचा रस्ता, मोकळ्या पार्कवरून उडणारे पक्षी, मग वरचं आभाळ दिसलं की दिवस सुरू होतो. परतलं कॉलेजमधून की संध्याकाळ. जरा वेळानं पार्कमध्ये बसायचं, वासुकी मुलांना घेऊन, नंदियाल त्यांच्या बायकोसह. घरी परतलं की स्वतःपुरता ताजा स्वयंपाक. फ्रीज नव्हताच, नकोही होता. लेक्चर्सची तयारी, वाचन. तरी खूप वेळ झोप मात्र येत नव्हती. हे नवं सुरू झालं होतं.
1: शोधे हो आत्ताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
3: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405255120.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
6: हॅलो फोन फरमाईश.
3: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
6: फोन फरमाईश.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 10:45 झाली आहेत. ऐकूयात कार्यक्रम लोकजागर.
1: प्रसारित करीत आहोत नवसाक्षरांकरिता कार्यक्रम लोकजागर. नमस्कार रसिक श्रोते हो, लोकजागर लोकजागर हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये आपण भरपूर वेळेस कथा, कविता, ललित, एकपात्री नाटक किंवा अशा अनेक विविध कार्यक्रमातून आपण एकमेकांना भेटत असतो. खरं तर श्रोते हो, लोकजागर हा नवसाक्षरांकरिता प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम आहे. तर असंख्य श्रोत्यांनी आपल्या गुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती. रसिक श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमामध्ये प्रसारित करीत आहोत शरद शंकरराव भिसे यांचं काव्यवाचन.
2: श्रोते हो, मानवी जीवन हे अतिशय अल्प काळाचे असून ते सुंदर बनविण्यासाठी भौतिक सुखापेक्षा मानवी नात्यांना आणि मूल्यांना सर्वाधिक महत्व असते. बाह्य सौंदर्य, रूप, रंग आणि संपत्ती ही सर्व क्षणात बदलणारी किंवा नष्ट होणारी साधने आहेत, परंतु माणसाचे खरे भांडवल हे त्याचे गुण, त्याचा गोड स्वभाव आणि त्याची अस्सल मने असतात. समाजात वावरत असताना केवळ देखावा किंवा खोट्या सौंदर्यावर भाळण्यापेक्षा माणसाने स्वभावातील खरेपणा आणि आत्मीयता ओळखणे गरजेचे ठरते. जेव्हा आपण पैशापेक्षा चांगल्या माणसाची जोडणी करतो तेव्हा ती नाती आयुष्यभर आपल्याला सोबत राहतात. थोडक्यात सांगायचे तर भौतिक वस्तू किंवा प्रसिद्धी मागे उरतात, परंतु माणसाच्या आठवणी आणि त्याचे उत्तम गुणच माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात. याच उदात्त जीवनमूल्याची आणि स्वभावाची सुंदर महती सांगणारी ही कविता मानवी नात्याचे खरे मर्म अत्यंत प्रभावीपणे मांडते. कवितेचं नाव आहे माणूस कमवावा माणसाने. दोन दिवसाच्या या सुंदर चेहऱ्यापेक्षा नेहमी गुणावर भाळावे माणसाने. दिसणे तर कधीही बदलू शकते म्हणून टिकणाऱ्या स्वभावाला जपावे माणसाने पैशाने विकत घेता येईल श्रीमंती पण चांगल्या माणूस कमवायला शिकावे माणसाने खोट्या सौंदर्याच्या गर्दीत वाहून न जाता अस्सल मनाचं सौंदर्य ओळखावे माणसाने पण चांगला माणूस कमवावे माणसाने. रूप रंग तर एक दिवस कोमेजून जातील त्यातील शब्दांचा गोडवा जपावे माणसाने नात्याची खरी किंमत कळते. नात्याची खरी किंमत कळण्यासाठी कधीतरी समोरच्यांच्या जागी उभं राहून जगावे माणसाने पैशाने तर विकत घेता येतील श्रीमंती पण चांगला माणूस कमवावे माणसाने. काचेसारखे चमकणारे रूप कधीही फसू शकते म्हणून हिऱ्यासारखा स्वभाव शोधावे माणसाने. आयुष्यात फक्त सौंदर्यावर भाळण्यापेक्षा शेवटी माणसाच्या स्वभावावर भाळावे माणसाने. दोन दिवसाच्या या सुंदर चेहऱ्यापेक्षा नेहमी गुणावर भाळावे माणसाने. दिसणं तर काय कधीही बदलू शकते म्हणून टिकणारा स्वभाव जपावे माणसाने. कारण शेवटी पैसा रूप प्रसिद्धी मागे राहतात. आठवणीत मात्र कायम माणूसच राहतो म्हणून माणूस कमवावा माणसाने.

ने म्हणून माणूस कमवावा माणसाने. मानवी नात्यामध्ये सर्वात पवित्र निस्वार्थ आणि सुंदर नाते म्हणजे पालक आणि मुलामधील नाते होय. लहान मुलाचं बोट धरून त्यांना चालण्याचे बळ जगण्याचा पहिला पाठ शिकवणारे आई वडील कधी मुलांना मोठे होऊन आकाशात झेप घेतात हे त्यांना कळतच नाही. पालकत्व म्हणजे केवळ मुलावर नियंत्रण ठेवणे नव्हे तर त्यांना हवी ती मोकळी देऊन त्यांच्या स्वप्नांना पंख देणे होय. मुलांचे केवळ मार्गदर्शक न बनता त्यांचे खरे मित्र बनून त्यांच्या विश्वासनाशी जगणे आणि त्यांच्यासोबत हसणे खेळणे म्हणजेच पालकत्वाची खरी गोडी आहे. मुलांच्या चुकांवर त्यांना मायेची प्रीत देणारी आणि त्यांच्यासोबत राहून स्वतःही नव्याने जगायला शिकणारी पालकत्वाची ही सुंदर भावना या कवितेतून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. तर पुढील कवितेचं नाव आहे बोट धरून चालताना. बोट धरून चालताना शिकली पावले, बोट धरून चालताना शिकली पावले, न कळत कधी उभी आकाशी पाखरे, न कळत कधी उभी आकाशी पाखरे. मायेची ही सावली देते त्यांना बळ, पालकत्वाचे तर हेच खरे गोड फळ, पालकत्वाचे तर हेच तर खरे गोड फळ. नको लादू विचार पंख त्यांना देऊया, नको लादू विचार पंख त्यांना देऊया, स्वप्नाचे नवे जग सोबत शोधूया. नवे फक्त मार्गदर्शक बनूया त्यांचे मित्र, उमलेल्या नात्यांचे एक सुंदर चित्र. बोट धरून चालताना शिकलेली पावले, नकळत कधी उभी आकाशी पाखरे. मायेची ही सावली देते त्यांना बळ, पालकत्व हेच तर खरे गोड फळ. हसता हसता त्यांना शिकवूया जगण्याची रीत, हसता हसता त्यांना शिकवूया जगण्याची रीत. जर चुकले कधी देऊया मायेची प्रीत, मुलांच्या विश्वानी शिकूया नव्याने जगायला. पालकत्व समृद्ध होते त्यांच्यासोबत हसायला, पालकत्व समृद्ध होते त्यांच्यासोबत हसायला. श्रोते हो, देशभक्ती, त्याग आणि शौर्याची गाथा सांगणारी ही कविता आपल्याला मातृभूमीप्रती असणारा अफाट आदर आणि अभिमान अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. मातृभूमीला परकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक थोर वीर नेत्यांनी आणि सुपुत्रांनी आपले प्राण हसत वदनाने अर्पण केले. देशासाठी बलिदान देताना आपल्या माताच्या ममतेची पाश किंवा संसाराचा मोह त्यांनी कधीही बाळगला नाही. उलट हसतमुखाने तुरुंगवास आणि फाशीचा दोर स्वीकारला. मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास हा नेहमी अंगावर शहारे आणणारा राहिला आहे. आपल्या पवित्र मातृभूमीच्या इतिहासात इतिहासाची पाने साक्षी आहेत की या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या वीरांचे बलिदान कधीही विसरता येणारे नाही. राष्ट्रप्रेमाची आणि स्वाभिमानाची ही भावना या कवितेतून अगदी निकोपपणे आणि ओघवत्या शब्दात मांडली आहे. पुढील कवितेचं नाव आहे मातृभूमीवरील एक अतिशय सुंदर आणि देशभक्तीपर कविता. आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे, आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे. मातृभूमीला स्वतंत्र करण्यास, मातृभूमीला स्वतंत्र करण्यास लढले वीर नेते मोठे मोठे. आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे. या मातृभूमीसाठी सांडले रक्त अफाट रक्तवीरांचे, या मातृभूमीसाठी सांडले अफाट रक्तवीरांचे. बलिदान झाले कित्येक मायेच्या एकुलत्या एक लेकांचे, बलिदान झाले कित्येक मायेच्या एकुलत्या एक लेकांचे. आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे. मायभूमीसाठी जन्म देणाऱ्या, मायभूमीसाठी जन्म देणाऱ्या मायेचे पाश त्यांना कधी आडवे आले नाही. तुरुंगवास फाशी त्यांना कधी नवल वाटले नाही. आमच्या मातृभूमीचे आम्हा अभिमान थोर मोठे. वाघाच्या जबड्यात घालून निहात, वाघाच्या जबड्यात घालून निहात मोजती दात ही जात मराठ्यांची. पहा चाळूनी पाने आमच्या मातृभूमीचे च्या पवित्र इतिहासाचे, पहा चाळून पाने आमच्या मातृभूमीच्या पवित्र इतिहासाची, पवित्र इतिहासाची. श्रोते हो, भारतीय समाजव्यवस्थेत हुंड्यासारखी हुंडा अनिष्ट प्रथा आजही गंभीर समस्येच्या रूपात टिकून आहे, जी आपल्या भारतभूमीवर ए दुःखद कलंक ठरणारी आहे.
लग्नासारखे पवित्र बंधन जेव्हा

0: किंवा लोभापोटी पैशाच्या किंवा हुंड्याच्या मानदंडावर मोजले जाऊ लागते तेव्हा ते माणुसकीला काळीमा फासणारे ठरते. समाजात आजही मुलींच्या जन्मावर चिंता व्यक्त केली जाते आणि पालकांना तिच्या लग्नातील हुंड्याची सतत भीती सतावते. त्याच हुंड्याच्या लोभापायी कित्येक मुलीचे संसार उद्ध्वस्त होताना हिंसा भडकते आणि अनेक निष्पाप स्वप्ने जळून खाक होतात. केवळ हुंड्याच्या भीतीपोटी मुलीच्या शिक्षणात निर्माण होणारा दुरावा आणि स्त्री जीवनाचे हे वास्तव व संघर्ष अत्यंत संवेदनशीलपणे या कवितेतून मांडले आहे. तरी पुढील कवितेचं नाव आहे हुंडा. हुंड्याचा हा खोल कलंक, हुंड्याचा हा खोल कलंक, भारत मातीवर एक दुःखद रंग, भारत मातीवर एक दुःखद रंग. लग्नाचे शुभबंधन, लग्नाचे शुभबंधन का बनले आहेत लोभाचे एक अंग, का बनले आहेत लोभाचे एक अंग. हुंड्याचा हा एक खोल कलंक, भारत मातीवर एक दुःखद रंग. मुलीचा जन्म, मुलीचा जन्म का होते हो बार, मुलीचा जन्म का होतो हो भार, का आई वडील करतात विचार, हुंड्याची चिंता सतावते. मुलीचा जन्म का हो भार, आई वडील विचार करता, करतात विचार, हुंड्याची चिंता सतावते. कसे होईल लग्न हाच एक नकार, हुंड्याचा हा खोल कलंक, भारत मातीवर एक दुःखद रंग. हिंसेची ही आग भडके, हिंसेची ही आग भडके, हुंड्याच्या नावावर मन धडधड. हिंसेची ही आग भडके, हुंड्याच्या नावावर मन धडधडे. जाळले कुटले कितीही स्वप्न, जाळले कुटले कितीही स्वप्न, का बनतात आपलेच परके, का बनतात आपलेच परके. हुंड्याचा हा खोल कलंक, भारत मातीवर एक दुःखद रंग. शिक्षणापासून, शिक्षणापासून का हा दुरावा, शिक्षणापासून का हा दुरावा. मुलीची का हो ही शोकांतिका, मुलीची का हो ही शोकांतिका. हुंड्याच्या भीतीमुळे थांबतात शिक्षण, स्त्री जीवन कसे हे युद्ध, स्त्री जीवनाचे कसे हे युद्ध. मुलीची का हो ही शोकांतिका, हुंड्याच्या भीतीमुळे थांबतात शिक्षण, स्त्री जीवनाचे हे कसे युद्ध, हे कसे युद्ध. धन्यवाद.
1: रसिक श्रोते हो, आताच आपण शरद शंकरराव भिसे यांचं काव्यवाचन ऐकलं. श्रोते हो, याबरोबरच लोकजागर हा कार्यक्रम इथे समाप्त करण्याची नम्रता वावळेला अनुमती द्या. खरं तर श्रोते हो, लोकजागर या कार्यक्रमातून खूप साऱ्या नवीन गोष्टी, खूप साऱ्या कल्पना, बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं. म्हणूनच हा कार्यक्रम आवर्जून ऐकावं आणि आपलं प्रेम कायम ठेवावं. याच सदिच्छेसह मी आजच्या लोकजागर या कार्यक्रमाचा निरोप घेते. कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं नम्रता वावळे यांचं आणि सादर करते विश्वास वाघमारे. भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार.
2: आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात लोकजागर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
4: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विधू माऊ.
5: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
3: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
5: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
6: आमचा फोन क्रमांक 9405255120.
5: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. हॅलो फोन फरमाइश.

0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.
3: FM बँड 101.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेत. ऐकूयात कार्यक्रम उमंग.

0: फोन फरमाइश।
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी।
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता।
0: फोन फरमाइश।
3: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आता सकाळची 11:30 झालीत। ऐकूयात कार्यक्रम मिश्र संगीत। कार्यक्रमाच्या प्रारंभी ऐकूयात अल्बम गीत। रचना आहे समीर यांची, स्वर आणि संगीत अदनान सामी यांचं।

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
6: अरे रामभाऊ, नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी आली तर आपल्या जनावराचं काय?
7: अरे तुकाराम, मी घाबरत नाही, कारण नांदेड मध्ये लाळ्या खुरकूत आणि तोंडखुरी लसीकरणाची 9वी फेरी 29 सप्टेंबर पर्यंत सुरू आहे. मी माझ्या जनावरांची शासकीय नोंदणी आणि लसीकरण करून घेतलंय.
8: मग तुम्ही कशाची वाट पाहताय? आजच आपल्या ग्रामपंचायत किंवा पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधा. सुरक्षित गोठा, समृद्ध नांदेड. सौजन्य पशुसंवर्धन विभाग, नांदेड.
9: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
8: स्वनी मुहाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
10: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
11: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
10: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
11: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
12: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
10: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
11: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 70 50 10 10 49.
13: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
14: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा, कृतज्ञता सोहळा, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील. रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026, वेळ दुपारी 12:30 वाजता, स्थळ सुमन मंगल कार्यालय, हदगाव. शेतकरी बांधवांनो, हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. विनीत भागवत देवसरकर.
15: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है.
0: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही.

0: तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
2: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
4: जीवनाच्या रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी विसरतो, पण जेव्हा कोणी आपली काळजी घेतं तेव्हा छान वाटतं. जसं की RBI तुमच्या अनक्लेम डिपॉझिटची काळजी घेतं, तुमच्या अस्वामी ठेवणीची काळजी घेतं.
5: अस्वामी ठेवणी म्हणजे अशी बँक खाती ज्या 10 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ कोणताही व्यवहार झालेला नाही. अशी खाती RBIच्या DEA फंड मध्ये जातात. आपल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करा आणि आपली अस्वामी ठेवणी परत मिळवा.
4: RBI म्हणतं, जागरूक बना,
5: सतर्क रहा.
6: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियाँ भी नहीं है.
0: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची, वाट विकासाची.
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
8: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
7: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
8: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
7: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
9: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
0: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
1: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
10: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरातील भावरचना. गीत आहे अमोद जुवेकर यांचं.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:10.
4: फोन फरमाईश.

आपण ऐकताय चंदनदास यांच्या स्वरातील गझल. रचना आहे पयाम सईदी, तर संगीत जाहिद हुसेन यांचं.

कार्यक्रम माता शेवटी ऐकूयात। हिंदी भक्ती रचना महेंद्र कपूर, साधना सरगम सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये। गीत आहे अंजन यांचं, तर संगीत कल्याणजी आनंदजी।

या रचनेबरोबरच मिश्र संगीत कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतात. महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आपल्या महिला श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम वनिता मंडळ. केल्याने होतं आहे रे. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकणार आहोत. सूत्रसंचालन विद्यागौरी ताम्हणकर यांचं आहे आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. श्रावण सुरू आहे, संकल्पांसाठी उत्तम दिवस सुरू आहेत. आजच्या कार्यक्रमातली मुलाखत ऐकून तुम्हीही प्लास्टिक व्यवस्थापनाचा संकल्प कराल याची मला पूर्ण खात्री आहे. चला तर मग उशीर कशाला, आज भेटूया केल्याने होता आहे रे हे सिद्ध करणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांना.

0: नमस्कार श्रोते हो, सर्वांना विद्यागौरीचा नमस्कार। आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शेकडो प्लास्टिकच्या गोष्टी वापरतो आणि फेकून देतो, पण हे सगळं प्लास्टिक जातं तरी कुठे? तर ते जातं जमिनीच्या पोटात किंवा समुद्रात। आज आपल्याकडे ज्या पाहुणे आले आहेत त्यांचं या विषयातलं काम खूप मोठं आणि प्रेरणादायी आहे। एका अभयारण्यात प्लॅस्टिकमुळे मृत्यू झालेल्या हरणाला बघून विचार सुरू झाला आणि एक अद्भुत प्रवासही सुरू झाला। हा प्रवास आहे रुद्र एन्व्हायरमेंटल सोल्युशनच्या संस्थापिका डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांचा। पर्यावरणाच्या संबंधित गेल्या अनेक दशकांमध्ये अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि त्याचा एक महत्वाचा घटक आहे प्लॅस्टिक। प्लॅस्टिकनी केलेल्या क्रांतीबरोबरच त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत। या समस्येवर ज्यांनी कृती करून मार्ग शोधला अशा डॉक्टर मेधा ताडपत्रीकर आज आपल्यासोबत असणार आहेत। मेधाताई, कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत।
1: धन्यवाद गौरीताई, मलाही आज इथे कार्यक्रमात येऊन खूप आनंद झालाय आणि श्रोत्यांशीही गप्पा मारायला मिळत आहेत।
0: चला तर मग थेट सुरुवात करूया। तुम्ही स्वतःला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणता आणि ते प्लास्टिक खाल्ल्यामुळे झालेल्या एका हरणाच्या मृत्यूच्या प्रसंगाने तुमच्या विचारांची दिशा बदलली आणि व्यवसाय सुद्धा बदलला, ऐकायला आवडेल।
1: खरं सांगू का, तोपर्यंत आयुष्य म्हणजे जोपर्यंत हे हरिण आमच्या आयुष्यात आलं नाही तोपर्यंत आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांचं जसं असतं तसंच होतं। म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर फक्त नोकरीच्या ऐवजी व्यवसाय हेच, आणि हे करत असताना कधी असं वाटलं नाही की मी कचऱ्यावर काम करेन। कारण म्हणजे आपण कचरा हा जरी दररोज आपण बघत असलो करत असलो तरीही आपण त्याच्यावर काम करू असं कुठेही नसतं। मग आम्ही 2009 एका अभयारण्यात गेलो तर तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही ह्या बाजूला जाऊ नका कारण हरिण मेले। आम्हाला जास्ती आनंद बहुतेक वाघांनी खाल्लेला असणार वगैरे, पण 2-4 दिवसांनी कळलं की त्या हरणाच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडलं। आणि मग त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही ते फोटो दाखवायचो तेव्हा असं व्हायचं की अरे असं कसं करतात लोक, कारण का तुमच्या आमच्यासारखीच लोक जातात आणि तुमच्या आमच्यासारखीच लोक तिथे कचरा टाकून येतात। बर, प्राण्यांचं कसं असतं, प्राण्यांनाही म्हणजे मीठ लागतं, मग ते त्यातला म्हणजे चाटतात आणि ती पिशवी पोटात जाते, बर ती तिथेच राहते हालत नाही। काही दिवसांनी त्यांचा पाणी आणि पाणी नसल्याने आणि पोटात जागा कमी असल्याने मृत्यू होतो। मग आधी हरिण इतकं गोंडस त्याचं म्हणजे आमचं असं व्हायचं असं कसं लोक करतात आणि कोणी याच्यावर का काही करत नाही। हा, कारण का कसं असतं, कोणीतरी दुसऱ्यांनी काहीतरी करावं ही आपली प्रत्येकाची इच्छा असते। आणि मग आमचं गप्पा मारताना मी आणि माझा जे सहकारी आहेत शिरीष फडतरे म्हणून, आम्ही असे चहा पित असताना आमचं एकदा असं झालं की आपण सगळे लोक म्हणजे एकमेकांसारखेच आहोत

0: आपणही याच्यावर काही करत नाही. मग आम्ही ठरवलं प्लास्टिक असतं काय हे शोधून काढू. म्हणून मग आमचा तो प्रवास चालू झाला.
1: मुळाशी जायचं ठरवलं.
0: आधी असतं काय, मग कळलं प्लास्टिक हे आपलं फॉसिल फ्युएल की ज्याच्यापासून डिझेल पेट्रोल होतं त्याच्यापासूनच प्लास्टिक बनतं. मग आता त्याचं होतं काय, तर मग असं कळलं की काही प्लास्टिक हे रिसायकल होतं त्याच्यापासून परत प्लास्टिक बनतं. पण जवळजवळ 40-50% प्लास्टिक हे निसर्गात सोडून दिलं जातं. एक मी फक्त तुम्हाला आकडा देते, गेल्या 60 दशकामध्ये जगभरात 8 बिलियन पेक्षाही जास्ती प्लास्टिकचा कचरा तयार झाला.
1: माय गॉड.
0: त्यातला 9% रिसायकल झाला
1: फक्त.
0: हो फक्त. 12% हा जाळला गेला आणि जो बाकीचा राहिलेला आहे साधारण काय जो आहे तो अजूनही ह्या पृथ्वी तलावर इथेच राहणार आहे. म्हणजे एक प्लास्टिकची आज आपण काय चॉकलेट खाल्लं त्याच्यावरची चांदी जी आहे ती तुमचे माझे म्हणजे मुलं पतवंड गेली त्याची त्यांची पतवंड झाली तरीही ते राहणार आहे. मग ही जेव्हा भीतीदायक गोष्ट आली मग तेव्हा वाटलं की अरे आपण ह्याच्यावर काही काम करू शकतो का. बर आम्ही दोघही इंजिनियर नाही बर का, त्यामुळे आपण काही करू असं काही नव्हतं, पण बघूयात तरी. म्हणून खरं आमचा हा म्हणजे आम्ही काम सुरू केलं आणि म्हणजे पहिली आमची प्रयोगशाळा होती हे स्वयंपाकघर. मग त्याच्यामध्ये प्लास्टिक वेगवेगळ्या भांड्यात घालणं ते गरम करणं पाण्यात घालणं. आणि खरी आयडिया आम्हाला आली म्हणजे म्हणतो ना आपला एक दिवा लागला तो म्हणजे जेव्हा आम्ही एक बर्फाचा खडा वितळताना पाहिला की तेव्हा असं झालं पाण्यापासून बर्फ बर्फापासून पाणी मग आपण हे प्लास्टिक बद्दल करू शकतो का. हा म्हणजे प्लास्टिक बनतं फॉसिल फ्युएल पासून म्हणजे तर त्याच्यापासून आपण परत फ्युएल बनवू शकतो का. या एका साध्या सोप्या ह्याच्यातनं आमचा खरं प्रवास सुरू झाला. आणि मग आम्ही एका प्रेशर कुकर मध्ये घातला, तो इतकं छोटं होतं की तो प्रेशर कुकर फुटला आतल्या प्रेशरने. मग असं वाटलं की अरे चला मोठा प्रेशर कुकर, मग कुठल्या तरी मित्राकडनं मोठा प्रेशर कुकर मिळवला आणला आणि तो घातला. मग म्हणजे तेही हे झालं. मग कोणीतरी सांगितलं शिट्टी काढा, ती काढली, मग सगळं वरती काळं काळं झालं. मग कोणीतरी सांगितलं की तुम्ही त्याला ट्यूब लावून बघा. मग हे करत असताना खूप वाचन चाललं होतं की अभ्यास करत होतो, लोकांशी बोलत होतो की काय करता येईल. आणि मग एक 4-5 महिन्यांनी आम्हाला असं जाणवलं की ती जी काळी ट्यूब आहे त्याच्यातनं ते जे पाण्यात घातली होती त्याच्यावरती एक काळ्या रंगाचे तरंग आले.
1: बर.
0: मग ते काढले आणि ते जेव्हा तपासले तेव्हा लक्षात आलं रेच्चा हे तर म्हणजे परत खनिज तेलच झालं. मग आम्ही पहिलं मशीन बनवलं 2010 ला आणि तेव्हा आम्ही भारतातले पहिले असं
1: पायोनियर
0: म्हणजे प्लास्टिक टू फ्युएल बनवणारे होतो.
1: अशा रीतीने तुमची सुरुवात झाली. मी जे म्हणते की केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तसं तुम्ही आधी केलं आणि हे सांगितलं की केल्याने होतं
0: खरं होतं. हा पण खरं म्हणजे असं काही मनात नव्हतं की म्हणजे केल्याने होत आहे.
1: पण तो अवेअरनेस होता ना की ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. हा जो एक काय टोचणी असते त्यातून त्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. खूपच छान मेधाताई. 2002 सालापासून साधारण प्लास्टिक बद्दल एक अवेअरनेस सुरू झाला बऱ्यापैकी आणि प्लास्टिकवर बंदी आली. मग त्याचं किती मायक्रॉन वगैरे सगळं आणि मग रिसायकल रियूज हे विचार खूप पुढे आले आणि सोबत पारंपरिक प्लास्टिक नष्ट करण्याचे जे पर्याय होते ते सुरूच होते. अशा या प्लास्टिककडे कच्चा माल म्हणून तुम्ही बघितलं तर आणि त्या दिशेने कृती केली ते तुम्ही सांगितलं, पण मग पुढे काय केलं.
0: जेव्हा आम्हाला लक्षात आलं की आपण प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवू शकतो मग वाटलं चला आता हे मशीन बनवू. तर मशीन कसं बनवायचं हेही माहिती नव्हतं. त्यामुळे जेव्हा आम्ही पहिलं मशीन बनवलं तेव्हा मोठा प्रेशर कुकर असाच प्रकार होता. आणि तेव्हा खूप आमच्याबद्दल लिहून आलं कारण का पहिले वगैरे आणि आम्ही पण असे खुश होऊन पाठीवर थाप अरे वा आपण काहीतरी चांगलं केलंय. पण हे करत असताना 2 महिन्यांनी एक आमच्याकडे वैज्ञानिक आले आणि ते म्हणले तुम्ही ह्यातला गॅस तो बाहेर सोडताय. आम्ही आपले हो पहिल्या दिवसापासूनच सोडतोय. कारण का खरं सांगते म्हणजे आम्हाला तेव्हा काहीच याची जाण नव्हती किंवा माहिती नव्हती. म्हणजे ह्यातनं तुम्ही जो सोडताय गॅस हा पर्यावरणाला म्हणजे धोकादायक आहे, नका सोडू.

0: त्या दिवशी संध्याकाळी मी आणि शिरीषने ठरवलं, आपल्याला जमलं नाही, आपण प्रयत्न केला देव सोडून. आम्ही खरं सांगते, आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आमच्या मशीनला टाळं लावलं.
1: बर.
0: आणि त्याच्यानंतर इतके फोन यायचे की आम्हाला मशीन पाहिजे, आणि मग आमच्याकडे अशी धावपळ व्हायची, आता कोणी उत्तर द्यायचं, कारण का सांगणार काय,
1: काय सांगणार.
0: मग आम्ही ठरवलं, पण एक कुठेतरी म्हणजे असंच असतं ना की आपण काहीतरी करतोय, मग पुढे जाऊन शिकू. मग आम्ही एक 6 महिन्यांनी तो गॅस काय असतो त्याच्याबद्दल वाचायला सुरुवात केली, मग तो गॅस कलेक्ट करायला सुरुवात केली. मग जेव्हा आम्ही तो म्हणजे टेस्टिंग करून आणलं, तेव्हा लक्षात आलं, अरेच्या हे तर अजून वेगळ्या प्रकारचं इंधन आहे, कारण का ह्याच्यामध्ये मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, म्हणजे आपला एलपीजी असतो तसंच होतं. मग म्हणलं आता ह्याचं काय करता येईल, मग आम्ही दुसरं मशीन बनवलं की ज्यामध्ये हा जो गॅस आहे हाच आम्ही इंधन म्हणून मशीन करता वापरायला सुरुवात केली. त्यामुळे आमचं जे मशीन आहे ते ह्याच मशीनमध्ये तयार होणाऱ्या इंधन आणि गॅसवर चालतं, इलेक्ट्रिसिटी थोडीशी लागते. पण मग हे सुरू केलं,
1: मशीन सुद्धा ते आत्मनिर्भर झालं,
0: मशीन सुद्धा आत्मनिर्भर झालं. पण हे माहिती नव्हतं, पण म्हणजे एक होतं की सोडायचं नाही, आणि दुसरं हेही होतं की आपण काही इंजिनियर नाही, आपण सायंटिस्ट नाही, नाही जमलं तर काय होईल, आपण प्रयत्न केला,
1: प्रयत्न केला
0: आणि नाही जमलं. हा, की असं नको व्हायला की आपण काहीतरी कुठेतरी राहिलो,
1: थांबून पाहिलं,
0: करून पाहिलं नाही.
1: वा वा. ताई, रुद्र ही कंपनी आणि केशव सीता न्यास या माध्यमातून तुम्ही आता सध्या प्लास्टिक संबंधी प्रक्रिया आणि अवेअरनेस, जाणीव जागृती करता आहात. कुठले कुठले उपक्रम राबवता?
0: खरं सांगू आता हे जेव्हा म्हणे तू मगाशी म्हणलं की मशीन सुरू झालं, तेव्हा शिरीष म्हणला की हे बघ, तो आहे कॉस्ट अकाउंटंट, तो म्हणला आपल्याला हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर आपल्याला हे पाहायला पाहिजे पैसे परत मिळतात का.
1: खरं.
0: नाहीतर तुम्हाला जर असं नाही झालं तर ती हॉबी होते आणि ते पुढे वाढत नाही. मग आम्ही ठरवलं की मशीन विकायच्या आधी 1-2 वर्ष आपण चालवून बघू, वेगवेगळे प्रयोग करत राहू. आणि एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केलीत की तुम्ही लोकांशी बोलायला लागता.
1: खरंय.
0: मग मला म्हणजे असं कुठे कोणी दिसलं की मी आपलं प्लास्टिक किती चांगलं आहे, आणि म्हणजे कारण तेव्हा गैरसमज होते की प्लास्टिक बंद करा. प्लास्टिक वाईट नाही आहे, प्लास्टिक अतिशय उपयुक्त
1: प्रॉडक्ट.
0: आपलं आयुष्य इतकं सुखकर झालंय ना.
1: ब्रश पासून सुरुवात,
0: चष्मे,
1: चष्मा,
0: म्हणजे अनेकांचे लहानपणी फुटलेले चष्मे जे आहेत, किंवा आज वैद्यकीय ह्याच्यात सुद्धा इन्स्ट्रुमेंट्स मध्ये आहेत. तुम्ही सांगा, पूर्वी नी रिप्लेसमेंट झाली की लोक महिना महिना 2-2 महिने हे पडून असायचे, आज दुसऱ्या दिवशी लोक चालायला लागतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात आहे, विमानात आहे,
1: सगळीकडे
0: सगळीकडे प्लास्टिक आहे. मग प्लास्टिक वाईट नाही तर आपल्या सवयी चुकीच्या आहेत हे लक्षात आलं. मग लोकांना ते सांगायला सुरुवात केली की तुम्ही गोळा करा आणि कुठेतरी न्यायला द्या. पुण्यात राहत असल्याचा एक चांगला फायदा असतो, लोक स्पष्टपणे तुम्हाला तोंडावरती सांगतात. मग तेव्हा एकदा मी गेले असताना असं माझं सांगत होते, तर एक जण म्हणले, उत्तम सांगताय पण आमच्याकडे जी बाई येते, आम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा केला तरी ती नेताना दोन्ही एकत्र करते, तुम्ही आता मला सांगताय प्लास्टिक वेगळं करा, उपयोग काय आहे. म्हटलं बरोबर आहे तुमचंही. मग म्हणलं तुम्ही ठेवा, मी न्यायला येईल. आणि खरंच त्या गृहस्थांचा मला 1-8 दिवसांनी फोन आला की मी एक प्लास्टिकची छोटी पिशवी तयार आहे, तू येऊन घेऊन जा. आणि तिथनं खरं आमची कलेक्शनला आणि अवेअरनेसला सुरुवात झाली. म्हणजे ध्यानी मनी नव्हतं, म्हणून मी मला ऍक्सिडेंटल एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणते की काहीही न ठरवून केलेलं हे काम आहे. आणि मग पहिले 6 महिने मी आपल्या गाडीतनं जाऊन घरोघरी जाऊन म्हणजे प्लास्टिक गोळा करून यायची, कोणाला तरी कोणतरी कोणाला सांगायचं, त्याला काही सिस्टीम नव्हती.
1: सिस्टीम
0: मग लक्षात आलं की आपल्याला काहीतरी एक पाऊल मागे घेऊन त्याला सिस्टीम लावली पाहिजे,
1: शिस्त लावायला
0: पाहिजे. आणि मग आम्ही ते म्हणजे आमचं जे गोळा करणं आहे प्लास्टिकचं ते सुरू झालं. ह्याला झाली 2013-14 पासून आम्ही हे करायला सुरुवात केली.
1: तरी खूप वर्ष झाली.
0: आणि मग तुम्ही म्हणलात तसं की एक म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की भारतभरातनं लोक स्वतःच्या खर्चानी कुरिअरनी प्लास्टिक बॉक्सेस मला पाठवून देतात कचरा.
1: हे जे प्रोसेस सगळी होते त्याच्यात TCD म्हणजे थर्मोकॅटलिस्ट डीपॉलिमरायझेशन ही प्रोसेस भारतात विकसित करणाऱ्या तुम्ही पहिल्या आहात, पायोनियर आहात. तर असा मेड इन इंडिया प्रोजेक्ट ऍक्च्युअल अस्तित्वात केव्हा आला, कसा आला?
0: आमचं पहिलं मशीन 2009

0: आम्ही सुरू केलं आणि ही जी म्हणजे प्रोसेस आहे तशी सोपी आहे. थर्मो कॅटलिटिक डिपॉलिमरायझेशन म्हणजे याच्यामध्ये आम्ही म्हणजे उष्णता आणि कॅटलिस्ट यांचा उपयोग करून ज्या प्लास्टिकच्या लॉंग चेन्स असतात त्या तोडून त्याच्यापासून इंधन बनवतो. पहिल्यांदा प्लास्टिक बारीक करून मशीनमध्ये घातलं जातं, मशीन
1: श्रेडिंग
0: श्रेड केलं जातं आणि ते मशीनमध्ये घातलं जातं. त्याच्यानंतर मशीन सुरू होतं, त्याचं हीट केलं जातं म्हणजे गरम केलं जातं. साधारण 160-170 डिग्री नंतर प्लास्टिक वितळायला सुरुवात होते. इथे आपण प्लास्टिक जाळत नाही आणि मग त्यातनं वेगवेगळे धूर बाहेर येत, गॅसेस बाहेर येतात. हे आपण गोळा करून स्वच्छ करून ठेवून देतो आणि एका ठराविक विशिष्ट झाली क्वांटिटी झाली की आपण तोच गॅस परत हिटिंग करता वापरतो. साधारण 350 डिग्री नंतर त्यातनं इंधन यायला सुरुवात होतं, म्हणजे आपलं डिझेल पेट्रोल असतं तसं. आणि 420-430 डिग्रीला ही प्रक्रिया पूर्णतः बंद होते. म्हणजे जे प्लास्टिक तुमचं हजारो वर्ष राहणार आहे ते साधारण दिवसभरात आपण त्याचं परत इंधनात रूपांतर करतो.
1: वा वा. आणि याचं कौतुक मला असं वाटलं की चुकत शिकत आणि मग एक स्टँडर्ड बनवून तुम्ही पूर्णपणे भारतीय बनावटीचं बाहेरची कुठली मदत न घेता एक चांगला मॉडेल तुम्ही उभं केलं. खूप अभिनंदन आहे तुमचं. श्रोते हो, डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपला हा संवाद असाच पुढे चालू राहणार आहे. पण एक सुरेल ब्रेक घेऊया. ब्रेक के बाद भेटूयाच. कुठेही जाऊ नका. स्टे ट्यून्ड विथ आकाशवाणी पुणे.

0: आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्यासोबत. ताई, आपण बघितलं की कसा प्रोजेक्ट चालतो, कसं मॉडेल उभं राहिलं, आणि तुम्ही म्हणालात की त्याच्यातनं इंधन निर्माण होतं, तर एक्झॅक्टली काय काय मिळतं आणि त्याचा उपयोग कुठे कुठे होतो हे जर तुम्ही सांगितलं तर श्रोत्यांमध्ये सुद्धा याबद्दलचा अवेअरनेस वाढेल.
1: आपण याकरता जे प्लास्टिक वापरतो हे साधारणतः फेकलेलं प्लास्टिक असतं, म्हणजे रॅपिंग पॅकेजिंग, की जे ट्रेडिशनली रिसायकल होत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जाड प्लास्टिक असतं, त्याच्यापासून परत प्लास्टिक तयार होतं, आणि मग काही ह्याच्यानंतर जे तरीही त्यातनं जे राहतं ते आमच्याकडे येतं. आता जेव्हा आपण 100 किलो प्लास्टिक टाकतो त्यातनं आपल्याला 40-70% हे इंधन मिळतं, म्हणजे डिझेल पेट्रोल च्या टाईपचं,
0: चांगली क्वांटिटी
1: लिक्विड, आणि मग त्याच्यामधनं गॅस येतो की जो आपण परत मशीन करता वापरतो, आणि कार्बन राहतो 5-10%. आता हा जो कार्बन आहे ह्याच्यामध्येही थोडा प्लास्टिकचा अंश असतोच. मग याचा उपयोग एकतर ब्रिकेट्स बनवतात, त्याला बाइंडिंग करता होतो, किंवा उत्तम म्हणजे डांबरामध्ये घालून त्याच्यापासून रस्ते बनवले जातात. म्हणजे कुठलंही काहीही ह्याच्यातनं वाया जात नाही, आणि त्या प्रत्येकाचा
0: निसर्गाला हार्मफुल नाही,
1: निसर्गाला हार्मफुल नाही, आणि उत्तम म्हणजे डांबराचे रस्ते तर इतके उत्तम होतात, खड्डे पडत नाहीत, आणि तुमचे पैसेही वाचतात.
0: आणि ह्याचं करायचं काय, हा जो आयटम आहे तो माणसाच्याच उपयोगाला अशा पद्धतीने येतो. खरं तर सरकारने याच्यावरती खूप सिरियसली विचार करून ह्याला कशी चांगली गती मिळेल ह्याचा खरं तर विचार करायला पाहिजे. हे सगळं करत असताना तुम्ही ही सगळी मशीन मॅन्युफॅक्चरिंग पण सुरू केलं आणि तुम्ही बनवताय मशीन, तर त्याला प्रतिसाद कसा आहे, लोक मागतात का आणि कुठे कुठे मागतात?
1: याला तर उत्तम प्रतिसाद आहे. याला वेगवेगळे नव उद्योजक किंवा वेगवेगळ्या एमएनसीज सरकारी अशा सर्व प्रकारातनं, कारण प्लास्टिक सगळीकडे, प्लास्टिकचा प्रॉब्लेम हा सगळ्यांना आहे, त्यामुळे हे वापरतात. मला सांगायला आनंद वाटेल की आमचं एक मशीन आम्ही इंडियन रेल्वेच्या रिसर्च इन्स्टिट्यूटला दिलेलं, त्यांना गेल्या वर्षी प्रेसिडेंट्स अवॉर्ड मिळालं त्या प्रोजेक्टला. आणि म्हणजे आम्हालाही आनंद आहे की आपलं मशीन होतं त्या मशीनला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळे विविध प्रकारचे एमएनसीज आहेत की जे वापरतात, त्यांच्या स्वतःचं जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून ते इंधन बनवतात, आणि ते इंधनही ते स्वतःच वापरतात.
0: म्हणजे स्वतः क्रिएट केलेला खूप सारा कचरा बाहेर न फेकता त्याच्यावर स्वतःच प्रोसेस केल्यामुळे खूप माणसांचे कष्टही वाचतात. आणि हे अशी मशीन्स, हे ऐकताना सुद्धा अनेक श्रोते असतील की त्या ज्यांना वाटेल की आपणही असं मशीन घ्यावं आणि ती प्रोसेसिंग सुरू करावी. ताई, 10-12 वर्षांपूर्वी तुम्ही स्वतःच्या गाडीतून जाऊन लोकांच्या घरोघरी जाऊन प्लास्टिक गोळा करत होतात, आणि आज साधारण 2,75,000 पेक्षा जास्त लोक तुमच्याशी जोडलेले आहेत. हा बदल कसा होता, हा प्रवास कसा होता, आणि हा अवेअरनेस क्रिएट करण्याचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: प्रवास म्हणलात ना तर आता बघितलं तर वाटतं कसं काय आपण केलं, पण तेव्हा असं होतं की एक तेव्हा लक्षात आलं की कचरा हा महिलांचा म्हणजे महिलांच्या अधिकारात येतो. कारण का आम्ही आता बघतो तर त्याच्यात साधारण 90-95% महिला आहेत की ज्या म्हणजे घरामध्ये तुम्ही आपण असतो किंवा आपली बाई असते, हेच कचऱ्याचं बघतात, ते सवय लावतात. मग हे लक्षात आल्यावर वेगवेगळ्या सोसायटीत जाऊन सांगणं की प्लास्टिक उत्तम आहे, कचरा करणं वाईट आहे, आणि कचरा करणंही वाईट नाही. कारण शेवटी असं आहे, आज आपण दुकानात गेलो तर सगळ्याच वस्तू या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आहेत.
0: पूर्वी त्या कागदात
1: यायच्या, आज प्लास्टिकमध्ये आल्या. आणि म्हणजे मध्येच सांगायचा की खरं म्हणजे प्लास्टिक हा कागदाला पर्याय म्हणून आला.
0: खरं आहे,
1: म्हणजे कागद तयार करताना लागणारी ऊर्जा आणि पाणी हे ज्या प्रचंड प्रमाणात लागतं त्याच्यापेक्षा प्लास्टिक उत्तम असं म्हणायची वेळ आहे. पण आपण हा विचार केला नाही की प्लास्टिक वापरल्यानंतर त्याचा आपण काय करणार आहोत, म्हणून प्रॉब्लेम आला. मग आम्ही लोकांना जाऊन एवढंच सांगायला सुरुवात केली की आणि तुम्ही ठेवा, आम्ही येऊन घेऊन जातो. आणि ह्याला मग हळूहळू तो प्रतिसाद मिळत गेला. म्हणजे मी किटी पार्टीत, शाळेत, ऑफिसेस, तुम्ही म्हणाल तिथे जाऊन मी लोकांशी बोलत होते. आणि हा जो बदल होत गेला

0: आणि हळूहळू काय झालं की हीच लोक जी आहेत ना,
1: माउथ पब्लिसिटी होती
0: आणि प्रत्येक जण जेव्हा तो अवेअर होतो तो चार जणांना अवेअर करतो.
1: खरंय.
0: आणि हळूहळू पुढे माझं काम सोपं होत गेलं, कारण का माझ्याऐवजी आम्ही आमची जे लोक आहेत यांना आम्ही प्लास्टिक वॉरियर म्हणतो.
1: खरंय.
0: म्हणजे एक न राहता हे अनेक हात तयार झाले,
1: चळवळ बनणं गरजेचं आहे.
0: अगदी खरं, कारण एक माणूस नाही हो करू शकत,
1: नाही
0: अगदी तुम्ही 10 जण असलात तरी नाही करू शकत, कारण प्रत्येकाला वाटलं पाहिजे. म्हणजे मला आज अनेक जण,
1: गोळा करणाऱ्या लोकांची संख्या आणि क्रिएट करणाऱ्या लोकांची संख्या ही भयंकर व्यस्त आहे.
0: आणि मला अनेक जण येऊन सांगायला लागले की मी गोळा करत होते तेव्हा पहिल्यांदा मीच टाकायची, आज माझ्या घरातली मुलं नातवंड तिथेच प्लास्टिक ठेवून देतात. ही जी सवय आहे ना ती सगळ्यात महत्वाची. म्हणजे आपण खूप काही वेळेला बोलतो ना की वेस्ट मॅनेजमेंट, खरं काहीच नाही आहो, फक्त सवय बदलायची आहे.
1: सवय
0: आणि पूर्वी होतच की, पूर्वी कुठे आपल्या घरातला कचरा बाहेर जात होता.
1: खरं. अगदी दुधाची पिशवी रद्दी काचवाल्याकडे काच द्यायची, म्हणजे इतकं
0: बारीक असायची, कपडे देऊन तुम्ही घ्यायचा,
1: भांडी
0: यायची किंवा तुम्ही कपडे कोणाला तरी द्यायचा. आम्ही म्हणलं ना आपण मस्त जुगाडू, टी शर्ट कोणी नाही घरात नसेल, भोकं पडली तर तो आपण गाडी पुसायला घेतो, त्याला अजून भोकं पडली की आपण घरातला काहीतरी
1: देण्याची वृत्ती नव्हती.
0: आज कसं झालंय की आहे द्या फेकून पण त्याचा काय परिणाम होतो, म्हणजे वेस्ट मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे नाही म्हणणं.
1: नाही म्हणणं,
0: घरातच तुम्ही आणलं नाही तर कचरा होणार नाही, पण अवघड आहे
1: ते. आणि आता ते आपल्या लाईफस्टाईलमध्ये ती इतकी मुरलेली गोष्ट आहे. हे आता तुम्ही सांगितलं तो तुमचा खूप छान अनुभव होता पुण्यासारख्या ठिकाणी, ही एक वेगळीच छान गोष्ट आहे. बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही राहिलाय, तर बाहेरच्या देशांमध्ये ह्या सगळ्या प्लास्टिकचं काय करतात, एक सहज कुतूहल म्हणून.
0: बऱ्याच वेळा हे म्हणजे पूर्वी जेव्हा चायना घेत होतं तेव्हा ते गोळा करायचे आणि सगळं चायनाला पाठवून द्यायचे. आज तिकडचे लोक प्लास्टिक वेगळं करतात, फक्त ते एकत्र करून विविध म्हणजे एशियन कंट्रीमध्ये पाठवून दिलं जातं,
1: दुसरीकडे कचरा फेकून
0: स्वतःचा.
1: ऍक्च्युली इट्स नॉट गुड. आणि या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे जे आता प्रयत्न केलात ते खूप स्तुत्य प्रयत्न आहे. मैत्रिणींनो तुम्ही विचार करा हा याच्याबद्दल, मी एक सजग नागरिक म्हणून काय करू शकते. तोपर्यंत एक गाणं ऐकूया.
0: गौरीताई तुम्ही गाणं ऐकवताय ना, तर माझं एक आवडतं गाणं आहे, माझी आई खूप छान म्हणायची, गजानन वाटव्यांनी संगीत दिलेलं, मोहुनिया तुझं संगीत.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत प्लास्टिक वॉरियर ज्यांना म्हणता येईल अशा एन्व्हायरमेंटलिस्ट डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. मेधाताई, ही मुलाखत अनेक घरांमध्ये आता ऐकली जाते आहे, नंतर ती युट्यूबला येईल तेव्हाही ती ऐकली जाईल. या चळवळीच्या लीडर म्हणून आज तुम्ही पुढे आहात, पण आपल्या घराघरात खूप साऱ्या लीडर आहेत, तर त्यांच्या परिक्षेत्रात, त्यांच्या आजूबाजूच्या जगात त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्ही सांगाल?
1: महिला म्हणल्यावर ना माझा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की जर जग बदललं ना त्या फक्त महिलाच बदलू शकतात.
0: म्हणजे
1: थोडं बायस्ड लोक म्हणतील,
0: बायस्ड नाही आहे, त्याला कारण आहेत काही.
1: पण काय होतं, तुम्ही जसं म्हणलात लीडर, घरातली महिला म्हणजे शिस्त लावणं किंवा घर कसं ठेवायचं हे महिलांच्या हातात असतं. वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं, आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची एक चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात होते, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. तर आपण आपलं
0: ते अशक्य नाही,
1: अशक्य नाहीये, पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की 1 किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन डायऑक्साइड एमिशन वाचवतो.
0: खरं,
1: त्यामुळे असं समजू नका की मी एवढंच प्लास्टिक कसं देऊ, कसं गोळा करू,
0: माझ्या एवढ्याच्या करण्याने काय फरक पडणार आहे.
1: हा, पण म्हणजे प्रत्येकाने असा विचार केला तर कधीच काही होणार नाही.
0: खरं,
1: त्यामुळे छोटं छोटं म्हणजे खारुताईचं काम जसं आहे की छोटे छोटे दगड टाकणं हेच महत्वाचं आहे, आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: खरं,
1: पण आता बघा ना, आता घरामध्ये महिला जेव्हा तीच बाहेर जाऊन गोष्टी घेऊन येते तर याच्यामध्ये पहिलं करू शकतो की जाताना आपली पिशवी घेऊन जा,
0: कापडी पिशवी
1: घेऊन जा. घरी आल्यानंतर जे तुम्ही प्लास्टिक आणता, प्लास्टिक बाजूला करणं हे सगळ्यात सोपं, कारण 85% प्लास्टिक हे कोरडं असतं, ते तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता, एका ठिकाणी गोळा करून ठेवू शकता. पूर्वी तुम्हालाही माहितीये की तुमची आई, माझी आई बहुतेक पूर्वी त्याच जुन्या प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ घालून
0: रियूज
1: व्हायचा. आज कदाचित होणार नाही, पण तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. घरात येणारे बिस्किटचे पुडे, त्याचे रॅपर्स आहेत, किंवा वेफर्स खाल्लेत, किंवा ह्याचे रॅप, शॅम्पू याच्या छोट्या पुड्या येतात किंवा मोठे बॉटल्स असतात,
0: सहज कचऱ्यात
1: फेकले जातात. टूथपेस्ट, टूथब्रश, म्हणजे इथपासनं सुरू होतं हे सगळं तुम्ही प्लास्टिक बाजूला काढून ठेवू शकता. दूध आहे, श्रीखंड, दही,
0: डबे,
1: तर हे जे ओलं आहे ते मात्र थोडं धुवून ठेवावं,
0: धुवून कोरडं
1: करून ठेवावं. याचं कारण एवढंच आहे की त्याला नंतर माशा येतात, झुरळ लागू शकतात, जर आणि घाण वास येतो, आणि घरामध्ये जेव्हा घाण वास येतो ना तेव्हा तुमचं वेस्ट मॅनेजमेंट हे खिडकीच्या बाहेर
0: जातं.
1: तेव्हा एवढं जरी तुम्ही केलं तरीही तुमचा पर्यावरणाला खूप हातभार आहे. म्हणजे स्टीव्हन हॉकिंग कायम सांगायचा, मोठे शास्त्रज्ञ होते, की आपल्याकडे प्लॅन म्हणजे प्लॅनेट बी नाही, जे आहे ते हेच आहे,
0: हेच आहे,
1: आणि जर आपण त्याची नीट काळजी घेतली नाही तर आपल्या पुढच्या पिढीला काय होईल. म्हणजे आताच आपण बघतोय सगळंच ऋतुचक्र बदललेलं आहे,
0: ऋतुचक्रावर परिणाम,
1: गरम होत आहे,
0: समुद्र
1: सगळंच बदललंय, एवढा पाऊस नाही, आणि ह्याचं एक कारण आहे हे पोल्युशन, जे बदलतं हवामान आहे. तर आपल्यापर्यंत आपण एवढं जरी केलं ना तरी अहो खूप आहे,
0: आणि हा पृथ्वी प्रती असलेला कृतज्ञ भाव अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून घरातल्या प्रत्येकाने जपला पाहिजे. आणि आज हे ऐकताना सुद्धा काही जणांच्या मनामध्ये आलं, अरे आपण चुकतोय.

0: आपण आता हे सेपरेट करून त्याचं काहीतरी केलं पाहिजे की त्याला मार्ग दिसतील. मेधाताई, MBA केलंय तुम्ही UK मधून, LLB आहे, PhD आहे, MA आहे मानसशास्त्रामध्ये, अनेक डिप्लोमा केले, अगदी फॉरेन्सिक सायन्स सुद्धा तुम्ही शिकला आहात, आणि शिवाय दोन पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कलेच्या क्षेत्रात भरतनाट्यम, कथक, नृत्य तुम्ही शिकला आहात, आणि आता मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष आहात. तुम्ही आत्ता जे काम करतायत आणि तुम्ही हे जे सगळं शिक्षण घेतलंय, त्याचा उपयोग होतो का, आणि होत असेल तर तो कसा होतो, कशी सांगड घातली गेली?
1: उपयोग नक्कीच होतो. याचं कारण म्हणजे माझं MBA किंवा तुम्ही म्हणलात मानसशास्त्र, कारण शेवटी माणूस हा सर्व प्रकारच्या व्यवसायात तुमच्या पुढे येतो. माझा पहिला जो व्यवसाय आहे तो मार्केट रिसर्चचा आणि मार्केटिंग ब्रँडिंगचा, त्यामुळे माणूस शिकण्याकरता खरं ह्या म्हणजे काही काही गोष्टी शिकल्या गेल्या. आणि आता तर होतो, कारण का लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कसं पटवून द्यावं, इथपासून व्यवसाय कसा करावा. मग आता आम्ही मराठी ग्लोबल चेंबरच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक कसे तयार करावे हे बघत आहोत, आणि त्यामध्ये एस्पेशली मराठी लोकांना, मुलांना, मुलींना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे या मला वाटतं शिक्षण कधी वाया जात
0: नाही जात,
1: आणि हे वापरता येईलच असं नाही, पण शिक्षणामुळे आपल्याला एक तो काय म्हणतात शहाणपणा नाही असं म्हणतात, दृष्टी येते, एक लॉजिक येतं की आपण म्हणजे कुठे काय वापरायला पाहिजे, किंवा एक बुद्धीला धार येते. मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण वाया जात नाही, आणि माणसाने सतत शिकलं पाहिजे. आपल्यापेक्षा खूप काही येणारी लोक असतात, आपल्यापेक्षा खूप काही करणारी लोक असतात, आणि आपण जर शिकत गेलो तर आपण समृद्ध होतोच, पण आपल्या बरोबरचेही समृद्ध होतात.
0: खरंच होतात. तर पर्यावरण आणि व्यवसायाचा उत्तम मेळ तुम्ही घातलाय. खूप तरुण मुलं आज नवीन काही करू पाहतात, मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत ह्या सगळ्याचा खूप चांगला, आणि खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा मुलं काहीतरी करून बघावं अशी एक उर्मी जी जागृत होते तशी होते आहे. त्या मुलांना तुम्ही ग्रीन स्टार्टअप बद्दल किंवा ते सस्टेनेबल कसं बनवता येईल त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: नोकरी करणारे म्हणजे उत्तम असतातच, पण नोकरी देणारे मला वाटतं हे जास्ती कुठेतरी जबाबदारी असते. कारण आपण जेव्हा नोकरी देतो ना, तेव्हा आपल्या कामामुळे अनेकांचे संसार चालतात, ती जबाबदारी खूप मोठी असते. मला वाटतं की आज पर्यावरण हा इतका म्हणजे पुढचा असणारा, पुढच्या 20-25 वर्षात असणारा मोठा प्रॉब्लेम आहे. सस्टेनेबल जॉब्स, सस्टेनेबल गोष्टी करणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी याच्यात नक्कीच यावं. विविध म्हणजे कचरा आहे, इतर म्हणजे बायोगॅस आहे किंवा ओला कचरा आहे, अनेक प्रकारचे कचरे आहेत, त्याच्यावरती काम करणं, इनोव्हेशन त्याच्यात अनेक प्रकारे होऊ शकतं. आणि सध्या सगळ्यात चांगलं म्हणजे सरकारतर्फे खूप तुम्हाला गोष्टी देऊन
0: फॅसिलिटीज
1: खूप आहेत. म्हणजे आज स्टार्टअप इंडिया आहे, अनेक प्रकारे
0: MSME अंतर्गत वेगवेगळ्या बँकांकडून,
1: नंतर महिलांकरता अनेक तुम्हाला म्हणजे लोन फॅसिलिटीज आहेत, त्या सगळ्याचा उपयोग करून घ्यावा. आणि याचं मला वाटतं पर्यावरणाला तर खूपच आहे. म्हणजे काही झालं माणसं वाढतायत, कचराही वाढतोय, म्हणजे उद्याला काही झालं तरी कचरा, तुमचा जो कच्चा माल आहे तो तर कमी होणार नाही. आणि इनोव्हेशन खूप होतात आज, AIचा वापर करून याच्यामध्ये काम करता येण्यासारखी गोष्टी आहेत. आणि ह्याच्यात मुख्य म्हणजे माणसं लागणार आहेत.
0: खरंय,
1: तर म्हणजे माणसांना हाताशी धरून करता येण्यासारखा व्यवसाय की ज्याच्यात पैसा सुद्धा आहे. म्हणजे नुसतंच आम्ही चांगलं काम केलं असं नाही, तर ह्यातनं एक उत्तम आम्ही व्यवसाय उभा केला हे समाधानही तरुणांना नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे मी अगदी सांगेन पुढचे 25 वर्ष हे पर्यावरणाशी संबंधित व्यवसायाला खूप चांगले आहेत, तेव्हा नक्की या. आणि खूप माहिती आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं
0: माहितीचा विस्फोट झालेला,
1: तर ती घ्या आणि काहीतरी नक्की करा. आणि तुम्ही म्हणलात तसं, खेडेगावातही कचरा आहे, खेडेगावातही प्लास्टिक आहे, ओला कचरा आहे, तिथेही काम करा.
0: खरंय खरंय. आणि तुम्ही एक स्वतः अतिशय धडपड करून शिकून पडत धडपडत एक स्टार्टअप उभं केलं, तर त्याच्या अनुभवांमधून तुम्ही काय शहाणपणाने काय गोष्टी शिकल्या पाहिजे, काय केलं पाहिजे? म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील की तुम्ही खूप प्रयोग केले काय केलं, पण त्या अनुभवातलं जे शहाणपण आहे ते शहाणपण म्हणून त्या सगळ्या तरुणांना काय सांगाल?
1: सगळ्यात पहिल्यांदा की कोणी तुम्हाला सांगितलं ना हे होणार नाही.

0: तर पहिले लक्ष देऊ नका, प्रयत्न करत राहा. कारण कधी ना कधी तरी काहीतरी होतं. पण म्हणजे थॉमस एडिसनने जेव्हा दिव्याचा शोध लावला तेव्हा त्यांनी 1000 वेळा का 10000 वेळा प्रयोग केले आणि तो म्हणला मला हे कळलं की काय करायचं नाही. तर ते मला वाटतं कळणं हे खूप महत्वाचं असतं. कारण का तुमचं स्टार्टअप म्हणजे स्टार्टअप चालू राहण्या 2 वर्षानंतर ह्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी
1: आहे. म्हणूनच मी हा प्रश्न तुम्हाला विचारला.
0: आणि पण त्याच्यामध्ये तुम्ही वाईट वाटण्यासारखं काही नाही. जर तुमचा स्टार्टअप फेल गेला तर तुम्हाला अनुभव तो जो मिळतो तो तुम्हाला पैसे देऊनही मिळणार नाही. कारण काय करायचं नाही तुम्ही जे म्हणलात ना, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आज तुम्हाला जर टेक्निकल माहिती हवी असेल तर माझ्यासारख्या अनेक लोक आहेत की जे टेक्निकली तुम्हाला मदत करू शकतात. तर ह्या लोकांशी बोला, यांना म्हणजे आज
1: पण असलं पाहिजे.
0: आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की मला सगळं येतं हे समजू नका. या सगळ्यात ना एक चांगला आम्ही शिकलो की मला काहीच माहिती नाहीये, तर प्रश्न विचारा लोकांना की आणि मला माहिती नाही याचा न्यूनगंड बाळगायचा कशाला,
1: गरज
0: नाही माहिती. आज आपण म्हणजे आपण म्हणलं ना मगाशी की आपण शिकत राहायचं, शिकलात ना की आणि लोकांना प्रश्न विचारला की हे मला येत नाही मला समजावून सांगा, तर तुम्हाला 10 लोक उभी राहतात
1: खरे
0: म्हणजे सांगायला. आणि याच्यामध्ये तुमचं वय शिक्षण याचा लाज वाटणार काहीही नाही असं मला वाटतं. आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना आणि लोकांना विचारत गेलात ना, तर मला वाटतं तुमचे म्हणजे फेल व्हायचं जे प्रमाण आहे ना ते अगदी कमी होईल. हे जर आम्हाला तेव्हा कोणी जे असतं ना, तर मी अगदी याचा फायदा घेतला असता. कारण का तेव्हा आम्हाला कोणी नव्हतं, म्हणजे आम्हाला जी धडपड करायला लागली. म्हणजे अनेक जण आम्हाला हेही सांगतात की आम्ही म्हणजे शिक्षण झालंय पण तुमच्यासारखा आम्ही विचार नाही केला. काही वेळेला काय असतं, तुम्ही एकदा वेगळ्या व्यवसायात गेलात ना तर तुम्ही आउट ऑफ द बॉक्स विचार करता.
1: आणि झिरो पासून सुरुवात असते, आधीचं काही
0: काही असते. आणि म्हणजे तुम्ही म्हणजे अपयशाला तरी त्याचं काही वाटत नाही हो. कारण आपलं नाही शिक्षण झालं ठीक आहे ना, पण तेच तुम्हाला धडपड करायला शिकवतं. आणि आज एआयनी तुमचे सगळे दरवाजे उघडे आहेत, पण तरीही कष्टाला कुठेही म्हणजे कष्ट हे करावेच लागतात.
1: ऑप्शनला टाकू शकत नाही
0: तुम्ही
1: अजिबातच.
0: म्हणजे कष्ट हे आहेतच. हे एवढं जर लक्षात ठेवलं ना तर मला वाटतं कुठलाही स्टार्टअप नक्की सक्सेसफुल
1: होऊ शकतो. ताई तुम्ही एमबीए पण तुमचं झालेलं आहे, तर ह्या सगळ्यामध्ये डॉक्युमेंटेशनचा इम्पॉर्टन्स काय आहे किंवा ते कशा पद्धतीने केलं पाहिजे? कारण आजकाल कसं आहे, तुम्ही सांगून नाही, तुम्हाला आकडेवाऱ्या बोलायला लागतात.
0: म्हणजे आता हे जे तुम्ही मला विचारलात ना प्रश्न, ह्याच्यात मीच पहिल्यांदा झिरो होते. कारण का तेव्हा काहीही माहिती नव्हती हो. आम्ही जेव्हा सुरू केलं नोंदी करून ठेवणं, फोटो ठेवणं, हा जो प्रकार होता ना तो नाही. म्हणजे पहिले आमचे 4-5 वर्ष बघितलेत ना, तर माझ्याकडे कुठलेही फोटो नाहीत, कुठलेही कारण का सुरुवातीचे तेव्हा काहीही म्हणजे अक्कल नव्हती म्हणला तरी चालेल, पण तेव्हा खरंच काही नव्हतं. पण जसजसं आपण हळूहळू म्हणजे आम्ही शिकत गेलो त्यात हे एक महत्वाचं आहे की डॉक्युमेंटेशन, तुम्ही काय करता. आज तर फोन सगळ्यांकडे असतो, एक फोटो काढणं कुठेही गेलात काय गेलात तर त्याचा कदाचित आज नाही पण 1-2 वर्षांनी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुमच्याकडची माहिती आहे त्याचा तुम्ही पेपर म्हणजे रिसर्च पेपर करू शकता, ते तुम्ही पब्लिश करू शकता की ज्याच्यामुळे लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. खूप काही आहेत, त्यामुळे डॉक्युमेंटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि जे मी शिकली आहे म्हणजे टक्के टोनपे खाऊन शिकलेली आहे, त्यामुळे मी अगदी अनुभवातून सांगते की नक्की नक्की डॉक्युमेंटेशन डे वन पासून ठेवा, फोटो काढा.
1: खरे वा, खूपच छान ही सगळी माहिती. नवीन ऐकणाऱ्या आपल्या मुलं असतील तर त्यांना उपयोग ह्याचा होईल. श्रोते हो, स्त्रिया हा सृजनात्मक बदल घडवण्यात अग्रेसर असतात याचं उदाहरण आपण ज्यांच्याशी गप्पा मारतो आहोत त्या मेधा ताडपत्रीकर यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली त्याबद्दल बोलूया. पण त्याआधी एक गाणं ऐकूया.
0: माझं एक आवडतं गाणं आहे, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर.
1: नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: वनिता मंडळ कार्यक्रमात आपण बोलतो आहोत डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी. ताई, तुम्ही जे काम करतात ते खूप मोठ्या प्रमाणावरती झालं पाहिजे असं मला तुमच्याबद्दल सगळी माहिती वाचताना लक्षात आलं. तर हा प्लास्टिकचा भस्मासूर कमी व्हायला मदत होईल. तर तुम्ही काम सुरू केलं तर आजपर्यंत अशा प्रकारे प्लास्टिक पासून इंधन बनवणारे किती प्रोजेक्ट झाले? म्हणजे हे काम तुम्ही करत असल्यापासून पुढे किती वाढलं आणि प्रत्यक्षात ते किती प्रमाणात वाढलं पाहिजे? कचऱ्याची वाढ ज्या प्रमाणात होते त्या प्रमाणात
1: ह्याचा म्हणजे असे म्हणजे प्रोजेक्ट ते वाढले पाहिजे. साधारण 15 प्रोजेक्ट चालू आहेत. तसं पाहायला गेलं तर भारतात आज 6,000 प्रकारपेक्षाही जास्ती प्रोजेक्ट होऊ शकतात म्हणजे ही आकडेवारी आहे. याकरता मला वाटतं ना सरकार पातळी, सामान्य नागरिक आणि आमच्यासारखे व्यावसायिक या सर्वांनी एका पातळीवर येऊन जर काम केलं तरच होणार आहे. आज परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळा संस्था काम करत असतात त्याच्यात नागरिकांचा सहभाग नसतो किंवा सरकारचा सहभाग नसतो. सरकार बऱ्याच वेळा काहीतरी करत असतं त्याच्यात व्यावसायिक नसतात,
0: कोऑर्डिनेशन
1: नाहीये. आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं ना आपण खूप फ्रॅगमेंटेड काम करतो म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पातळीवर काम करतोय. ह्या जर सगळेजण एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आले तर मला वाटतं खूप कचऱ्याची समस्या
0: गोष्ट आहे,
1: खूप म्हणजे समस्या कमीच होऊ शकेल. पण अनफॉर्च्युनेटली आज असं होत नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या ह्याच्यातच राहून काम करतो आहे. तर मला वाटतं हे सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जसं आमच्यासारखे व्यावसायिक पैसा टाकून कॉर्पोरेशन करता एखादा प्रकल्प लावतात तेव्हा कॉर्पोरेशननी तेवढीच जबाबदारी घेतली पाहिजे की कचरा येतोय ना तो काय प्रकारचा येतोय. नुसतंच आम्ही तुम्हाला दिलं आणि तुम्ही करा असंही असता कामा नाही. किंवा आमच्यासारख्या व्यावसायिकांनी येऊन तिथे असंही नाही म्हणता कामा की आम्हाला हे द्या ते द्या बाकी आम्ही काहीच करणार
0: नाही.
1: आणि लोकांनी जे कचरा गोळा म्हणजे कचरा निर्माण करतात हे नागरिक यांनाही सहभागी. म्हणजे आम्ही सुरुवातीला काय केलं की जेव्हा आम्ही हे मशीन बनवलं चालवत होतो अजूनही चालतं तर तेव्हा आम्ही जेव्हा गोळा करत असताना आम्ही लोकांना आव्हान करायचो की नुसतं देऊ नका प्लास्टिक, त्याचं पुढे काय होतं बघायला या. कारण तुम्ही जर बघितलं तरच तुमचा विश्वास बसणार ना, तरच तुम्ही देणार. तुम्ही ही जी संख्या वाढत गेली तर आमच्याकडे अनेक हजारो लोकांनी येऊन हे मशीन बघितलंय. तर आज आपल्या शहरातल्या जो कचरा प्रकल्प आहे त्याला आपण नागरिक किती भेट देतो किंवा काय चाललंय? प्रत्येकाची काय अपेक्षा असते? माझ्या घराशेजारी कचरा प्रकल्प नको पण तिथे

0: काय होतं, त्याचं काय होतं, आपल्या कचऱ्याचं नक्की कुठे जातो, काय होतं, एवढं जरी आपण एक सुजाण नागरिक म्हणून जरी बघितलं ना, तरी मला वाटतं या परिस्थितीमध्ये खूप बदल घडेल.
1: आणि हा तिन्ही पातळ्यांवर जेव्हा अवेअरनेस वाढेल तेव्हा हे काम वाढेल, आणि मग तेव्हा ते प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर किंवा असलेल्या प्लॅस्टिकची विल्हेवाट लावणं ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. ताई, वन ऑफ द टॉप 30 वुमन ट्रान्सफॉर्म इंडिया म्हणून नीती आयोगाने तुमच्या कामाची दखल घेतली आहे, काय भावना होत्या आणि त्यामुळे या चळवळीला बळ मिळालं का?
0: जेव्हा पहिल्यांदा म्हणजे निवड झाली, कारण का हे 2000 लोकांतनं 2-3 इंटरव्ह्यू देऊन पुढे लोकांसमोर ही निवड झाली होती, कॉफी बुक टेबल निघालं. आणि जेव्हा आपलं स्वतःचं सरकार जेव्हा आपली अशी म्हणजे आपल्याला
1: दखल
0: घेतं, तेव्हा कुठे ना कुठेतरी बरं वाटतं,
1: समाधान मिळतं.
0: समाधान याचं असतं, आणि एक म्हणजे दुसरं एक असतं की आपण जे केलं त्याच्यापेक्षा अजून काहीतरी करायला पाहिजे, ही एक प्रेरणा त्यातनं मिळते. त्याचा नक्की फायदा झाला की देशभरात असं काहीतरी चालतं, पुण्यामध्ये
1: पोचलात तुम्ही,
0: असं पोचलं गेलं. त्याच्यापासून अनेकांनी प्रेरणा घेऊन काही काही प्रकल्प सुरू केले, वेगळे प्रकल्प सुरू केले, किंवा प्लास्टिकपासून काय होऊ शकतं, प्लास्टिकबद्दल बोलायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं की म्हणजे तेवढी जरी आपण पोचलो ना तर ते खूपच म्हणजे चांगलं असतं. त्यामुळे मला वाटलं की मला स्वतःला खूप आनंद झाला की
1: खूपच छान. आणि याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. नीती आयोगाचा विषय निघालाय तर व्यवस्था पातळीवर या कामाच्या संदर्भात काय बदललं पाहिजे, असं एक तुम्ही वॉरियर आहात, प्लॅस्टिक वॉरियर आहात, तुम्ही पायोनियर आहात या कामातल्या, आणि तुमच्या अनुभवातलं जे संचित आहे ते नक्कीच पुढच्या समाजाच्या पुढच्या पिढ्यांच्या कामी येईल, काय वाटतं?
0: आम्ही जरी एवढं काम केलं असलं ना तरी अनेक वेळा सरकार दरबारी हे माहिती नाही, लोकांनाही अजून याबद्दल माहिती नाही. म्हणजे आम्ही जेव्हा सांगतो की प्लॅस्टिकपासून इंधन बनतं, म्हणजे जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की आम्ही प्लॅस्टिकपासून इंधन बनवतो, आजही लोकांना हे खोटं वाटतं. म्हणजे ह्याची सरकार दरबारी सुद्धा अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी काय आहे, जोपर्यंत सरकारी संस्था या कामामध्ये येत नाहीत तोपर्यंत काही बदलत नाही. कारण आपण आपला कचरा देतो, आपण म्हणतो कोणीतरी माझं उचलतंय, नगरपालिका, महानगरपालिका,
1: दुसरा कोणी करेल,
0: आणि मग पुढे काय होतं हे आपण बघत नाही. त्यांच्यावरही लोड येतं, पण त्यांनाही माहिती पाहिजे की कचऱ्याचे वेगवेगळे इनोव्हेशन काय होत आहेत. तर याकरता बदल होणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: पॉलिसी लेवलला पण झाले पाहिजे,
0: आणि अवेअरनेस मुख्य म्हणजे काय आहे की जो तिथे बसलेला अधिकारी आहे त्याला माहिती असणं हे खूप गरजेचं आहे, आणि त्याकरता काहीतरी प्लॅनिंग झालं पाहिजे.
1: आणि मुख्य म्हणजे शिक्षणामध्ये हा विषय अंतर्भूत होणं गरजेचं आहे.
0: आज आहे, म्हणजे शिक्षणात आज काही काही गोष्टी यामध्ये शिकवल्या जातात, पण प्रत्यक्ष कृती त्याच्यामध्ये होत नाही. तर त्याचा
1: खूप सामाजिक संघटना संस्था ज्या समाजासाठी आम्ही काम करतो असं म्हणतात त्यांना स्कोप आहे हे काम करण्याला. ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी आज गप्पा मारून. प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या, पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या आणि या विषयात मोठं काम करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो. श्रोते हो, या सगळ्या गप्पांमधून नक्कीच एक खूप मोठी शिकवण मिळाली असेल. प्लास्टिकचा वापर कमी करू, पण त्याचा द्वेष न करता, कचऱ्याच्या डब्यात रस्त्यावर फेकून न देता ते गोळा करून ते रिसायकलिंगला पाठवलं तर या पृथ्वीसाठी आपण नक्कीच एक छोटं काम करू शकतो, आणि हा छोटासा पुढाकार आपल्या या पृथ्वी आईला नक्कीच वाचवेल. चला तर या निमित्ताने आजपासून प्लास्टिक कचराकुंडीत नाही तर रिसायकलिंगला पाठवूया. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे अशा पद्धतीचं रिसायकलिंग होत असेल तिथे तुम्ही तुमच्या घरातला प्लास्टिकचा कचरा अवश्य द्या. ताई, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आणि आपल्या या संवादातून नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आपण ऐकत होतात पर्यावरणासाठी काम करणाऱ्या प्लास्टिकचं इंधनात रुपांतर करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी ताम्हणकर हिने घेतलेली मुलाखत. आता ऐकूया हे शारदा नाटकातलं नाट्यपद.

बरं तर मैत्रिणींनो, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह मी विद्यागौरी आता कार्यक्रमातून निरोप घेते. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यासाठी प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट gmail.com या आमच्या मेल आयडीवरती तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. नमस्कार.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात केल्याने होत आहे रे. पर्यावरण रक्षणासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामनकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं विद्यागौरी तामनकर यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. श्रोते हो आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम सुरू आहेत. दुपारचा 1 वाजता ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करू. 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज़.

आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। देशात 2 अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू। आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला

फॉलो ऑन। देशभरात ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे। यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे। त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते। मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। ओणम आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा सण असून त्यातून केरळची संस्कृती आणि मूल्यांचं दर्शन घडतं, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। ओणमची भावना समाजात सद्भाव, एकता आणि आशा वृद्धिंगत करो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। तर हा सण आनंद, एकोपा आणि समृद्धी वृद्धिंगत करो, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या खेलो इंडिया संवादाला संबोधित करणार आहेत। देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा वर्गाच्या सहभागातून हा कार्यक्रम होईल। मेरा युवा भारत या मंचातर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात खेळ, युवा नेतृत्व, नागरी उत्तरदायित्व, स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणी या पैलूंना प्रोत्साहन मिळेल। देशाच्या क्रीडाविषयक आकांक्षांशी संलग्न होण्याची संधी यामुळे युवा वर्गाला मिळू शकेल। तरुणांच्या कल्पना आणि मतं यातून देशाच्या क्रीडा परिसंस्थेची जडणघडण होण्याची संधी या संवादामुळे दृष्टीपथात येऊ शकेल। कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरोंटो इथं दाखल झाल्या। या दौऱ्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील। याशिवाय त्या प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत। द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यांवर या भेटीत प्रमुख भर दिला जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील, तसंच ॲशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेंच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ही चाळणी प्रक्रिया घेण्यात आली होती, मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं। या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला। या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल, त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे। देशाच्या विविध भागात ऋतुमानानुसार होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून चिंतेचं कुठलंही कारण नाही, असं आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMR महासंचालक डॉ राजीव बहल यांनी म्हटलं आहे। त्यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी संवाद साधला। मोसमी इन्फ्लुएन्झा एका सामान्य श्वसनसंबंधी संसर्ग असून सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यातून कुठल्याही नव्या इन्फ्लुएन्झाच्या उदयाचे संकेत मिळत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं। इन्फ्लुएन्झा सामान्यपणे गंभीर आजार नाही, मात्र मुलं, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये खबरदारी न घेतल्यास तो बळावण्याची शक्यता अधिक असते, असं त्यांनी सांगितलं। प्रतिबंधात्मक उपाययोजना, आवश्यकतेनुसार वेळेवर वैद्यकीय सल्ला यामुळे संक्रमणापासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते, असं डॉ बहल यांनी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशात आज झालेल्या विविध अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झाला।

तर अनेक जण जखमी झाले. तेलंगणात सूर्यपेठ इथं एका खासगी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. आज पहाटे 5:15 सुमाराला हैदराबाद विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. ही बस हैदराबादहून आंध्र प्रदेशात एलुरूच्या दिशेनं जात होती. बसमध्ये 42 प्रवासी होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. बिहारमध्ये सुपौल जिल्ह्यात एका 4-चाकीनं धडक दिल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही दुर्घटना काल रात्री सुपोल पिपरारा मार्गावर घडली. इथं झुलन या धार्मिक उत्सवानिमित्त ग्रामस्थ जमले होते. दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या एका गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 जणांना चिरडलं. त्यापैकी 5 जण दगावले असून एकावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर कारचालक फलाग झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात शिमला इथं आज पहाटे 5:45 सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4 रिक्टर स्केल इतकी असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. तत्पूर्वी चंबा इथंही आज 4:30 सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 2.5 रिक्टर स्केल इतका होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथल्या एका रुग्णालयाच्या स्त्री रुग्ण विभागात आग लागल्यानं 14 अर्भकांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णालयाच्या 3 मजल्यावर हा विभाग आहे. विभागात 15 नवजात अर्भकं होती. आज सकाळी 7:00 सुमाराला आग लागल्यानंतर बचाव कार्य करताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना त्यापैकी 1 अर्भकाला वाचवण्यात यश आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं त्वरित बचाव कार्य सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणीत पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 2रा कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज 4थ्या दिवशी श्रीलंकेचा डाव सर्वबाद 290 या धावसंख्येवर आटोपला. भारतानं फॉलो ऑन दिला असून भारताकडे 213 धावांची आघाडी आहे. काल दिवस संपला तेव्हा श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती. मात्र आज 4थ्या दिवशी अवघ्या 25 धावात श्रीलंकेचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 146 धावा झाल्या होत्या. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हेन्सेट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. 2रा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या 2रा क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी वीणा डोंगरवार. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भवन इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 4,519 लाभार्थ्यांना ऑनलाईन सातबारा, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आदी विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनार इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचं लोकार्पण आणि आपलं सरकार सेवा केंद्राचं उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते करण्यात आलं.

0: जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 14 देवस्थानं यात्रास्थळं आणि तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर वर्धा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा भोयर यांनी केली. तळेगाव इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर तसंच आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. तळेगाव शामाजी पंथ इथं नव्यानं बांधण्यात येत असलेलं 300 खाटांचं रुग्णालय तसंच ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाअंतर्गत आष्टी उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी विभाग आणि आत्माच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. हिंगणघाट इथं नव्यानं बांधण्यात येणाऱ्या 400 खाटांच्या रुग्णालय इमारतीचं भूमिपूजन ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री डॉ पंकज भोयर आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आरोग्य अमृत महोत्सवाअंतर्गत हिंगणघाट इथं आयोजित महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या स्वप्नांना भरारी आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं लिलाव शेडचं भूमिपूजन विविध योजनांतर्गत बैल मृत्यू आणि आगग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेश वितरण लॅपटॉप वितरण जिल्हा परिषद शाळांना सिलिंग फॅन वितरण तसंच डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचं वितरण इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समृद्धी महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कंटेनर चालकावर परिवहन विभाग आणि पोलीस विभागानं संयुक्त कारवाई केली. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर कंटेनर आडवा उभा करून वाहतूक विस्कळीत केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्धा शहरातील अंबिका चौक इथं चहाचा आस्वाद घेत नागरिकांशी चाय पे चर्चा केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या तसंच नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करून त्यांच्या अर्जांचा स्वीकार केला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या 32,535 इतकी असून 316 कोटींच्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 10,635 शेतकऱ्यांच्या खात्यात 107 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा पोलीस कवायत मैदान इथं आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण आणि सत्कार करण्यात आला. नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाची राज्यातील स्वतःची पहिली इमारत वर्धा इथं उभी झाली आहे. या इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 मधील ई पीक पाहणी मोहिमेत आष्टी तालुक्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तालुक्यातील बोरखेडी आणि चांबला या गावांमध्ये 100% ई पीक पाहणीचं काम पूर्ण झालं असून जिल्ह्यात 100% ई पीक पाहणी पूर्ण करणारी ही पहिली गावं ठरली आहेत. राज्याच्या जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा 21 ऑगस्ट हा जयंती दिन तसंच जलसंधारण दिनानिमित्त मृद आणि जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी आयोजित महावॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सुरू झालेल्या वॉकेथॉनला नागरिक विद्यार्थी अधिकारी कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जलसंधारणाचा जागर केला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी वीणा डोंगरवार.
1: प्रसारवाडीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपसह 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह. राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन. देशभरात ईद ए मिलादुन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलादुन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.

दिले आहेत. इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबरांची 1500वी जयंती अकोल्यात जल्लोषात साजरी होत आहे. अकोल्यात काल ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक जुलूस ए मोहम्मदी उत्साहात काढण्यात आला. सकाळी 11 वाजता फतेह चौकातून सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी 5 वाजता मोठ्या मशिदीजवळ संपली. या मिरवणुकीत सुमारे 30,000 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जळगाव शहरात ईद ए मिलाद निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. शहरातल्या विविध भागात मिरवणुकीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव एकत्र आले होते. भिलपुरा पोलीस चौकीजवळ जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या. ढोलताशे आणि डीजेच्या तालावर हातात झेंडा घेऊन तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यवतमाळमधल्या मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात ईद ए मिलादुन नबी साजरी केली. यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कळंब चौकातून मोठी मिरवणूक काढण्यात आली. मुस्लिम समाज संघटनांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली आणि गरजू लोकांना धान्याचं वाटपही करण्यात आलं. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 86.65 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात अंदाजे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशू मृत्यूचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसंच FCM म्हणजे फेरिक कार्बोक्सिमाल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड, वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली, मिरज, कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण 100% आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडच्या मराठा समाजाच्या संबंधित प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठकीनंतर काल ते मुंबईत बोलत होते. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले. तसंच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कामकाजाचा आढावा घ्यावा असं विखे पाटील यांनी बैठकीत सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेमध्ये नियुक्ती देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी. महावितरण भरती प्रक्रियेतल्या प्रतीक्षा यादीवरच्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीवर तपासून कार्यवाही करावी. अधिसंख्य पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांचं शासन सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्याच्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं
अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ला चाळणी परीक्षा झाली, मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर

आयोगानं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. एक वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट कीमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी श्रीलंकेचा डाव 290 धावांवर संपला. त्यामुळे भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. काल दिवसअखेर श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती. मात्र आज अवघ्या 25 धावात त्यांचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडीबाद केले. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बीडमधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि वाहन असा एकंदर सुमारे 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या संदर्भात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणी जिल्ह्यात पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलादून नबीचा उत्साह. राज्यातही ईद साजरी. राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती. राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

चांद मुस्काया, बिचारे शर्माए, हमारा भी दिल नाम चलने लगे जो हाँ।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात नारी समता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नारी समता तुलनेच्या पलीकडे. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते.

26 ऑगस्ट जागतिक नारी समता दिवस। समतेविषयी बोलत असताना मला काय नवं सांगता येईल का असा विचार मी नेहमी करते, आणि हे सांगत असताना आपल्या आधी किती जणांनी हे असं सांगून झालंय असंही वाटत राहतं। पण सगळ्या वाचलेल्या, लिहिलेल्या, बोललेल्या विचारवंतांची जी काही मतं आहेत आणि आपलं जगणं, यातून आज हे सांगावंसं वाटतंय की जी गोष्ट मला इतर सगळ्यांसोबत तुलनात्मक दृष्टीने पाहण्यापासून परावृत्त करते, तिथून पुढे आपल्या समतेचा प्रवास सुरू होतो। आपण नेहमीच आपल्या प्रगतीचे मापदंड हे इतरांच्या तुलनेतून पाहतो, पण जेव्हा आपण अनेक तज्ज्ञांची मतं ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की प्रत्येकाचं ज्याचं त्याचं एक व्यक्ती म्हणून, एक विचार म्हणून, एक कल्पना म्हणून आणि एक स्वप्न म्हणून स्वतंत्र अस्तित्व आहे। ते अस्तित्व आपल्याला जपायला आणि वृद्धिंगत करायला शिकवतं ती गोष्ट आपण पाहायला हवे। जागतिक नारी समता दिवस म्हणजेच वुमेन्स इक्वालिटी डे। 1973 पासून हा दिवस इक्वालिटी डे म्हणून अमेरिकेत अधिकृतपणे पाळला जातो। 26 ऑगस्ट 1920 अमेरिकेच्या संविधानातील 19व्या दुरुस्तीला मान्यता मिळाली आणि महिलांना मतदानाचा घटनात्मक अधिकार मिळाला। 26 ऑगस्ट नारी समता दिवस। नारी समतेच्या दृष्टीने सर्वांच्या विचारानुसार पुरुषांच्या बरोबरीने अधिकार, संधी, शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबन, निर्णय क्षमता आणि सामाजिक सन्मान मिळणे म्हणजे समानता। प्रत्येक व्यक्तीला तिच्या लिंगामुळे कमी अधिक संधी न मिळता न्याय संधी मिळावी असं

सर्वांचंच मागणं होतं. या दिवसाच्या साजरं करण्यामागे असणारा उद्देश म्हणजे मुलींना आणि मुलांना समान शिक्षणाच्या संधी मिळणे, महिलांना समान कामासाठी समान संधी आणि न्याय्य वेतन मिळणे, महिलांचा राजकीय सामाजिक सहभाग या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. याकडे स्त्रीवादी विचारधारेचे तज्ज्ञ खूप वेगवेगळी मतं सांगतात. वेगवेगळ्या व्याख्या त्यांनी आपल्या पुढे रचून ठेवल्या आहेत. त्यातील माझ्या लक्षात राहिलेल्या काही व्याख्या, काही मतं आज मी तुम्हाला या कार्यक्रमात सांगणार आहे. मेरी वॉल्स्टन क्राफ्ट म्हणते की समानतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हा स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच तर्कबुद्धी आहे आणि शिक्षणाची क्षमता आहे हे आपल्याला सांगतो, आणि त्यामुळे त्यांना समान शिक्षणाची संधी असायलाच हवी. त्यासाठी त्यांनी फार आग्रह धरला. स्त्रीत्वाविषयी बोलत असताना सिमॉन द बोवाचं नाव घेतल्याशिवाय वेगळ्या वैचारिक क्रांतीचा विचार होत नाही. त्यांनी जगाला एक वेगळा पैलू दाखवून दिला, तो म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीत्व केवळ जन्माने ठरलेले नसते. समाज स्त्रीकडून ज्या भूमिका आणि अपेक्षा ठेवतो त्यातूनही तिची सामाजिक ओळख घडते. द सेकंड सेक्स या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते हे त्या फार ठामपणे लिहितात. तिची निरीक्षण शक्ती आणि सैद्धांतिकीकरण यांची ताकद खूप आहे, आणि ते वाचल्यानंतर आपण स्त्री असो वा पुरुष असो आपण इतरांकडे पाहताना आपल्याला एक वेगळा आयाम मिळतो, आणि आपल्यातल्या विषमतेची दरी कमी करण्यासाठी आपण स्वतःहून प्रवृत्त होतो. काही बाबतीत स्वतःची तर्कबुद्धीही जागृत होते. बेड्डी फ्रीडन म्हणते की स्त्रीचे आयुष्य केवळ घर आणि विवाह मातृत्वापुरते मर्यादित असावे असे नाही. तिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच शिक्षण, करिअर, सर्जनशीलता आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी असली पाहिजे. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा अधिकार हा देखील समतेचाच भाग आहे. या व्यतिरिक्त मला बेल हुक्स बद्दल देखील सांगायला आवडेल. तिचं साहित्य जगभरातील लोकांना विचार करायला, कृती करायला प्रवृत्त करतं. ती म्हणते, स्त्रीमतवादाच्या विचारात स्त्रीवाद हा फक्त काही निवडक स्त्रियांच्या प्रश्नापुरता मर्यादित नसावा. गरीब, वंचित किंवा विविध सामाजिक पार्श्वभूमीतील स्त्रियांनाही समान संधी मिळणे आवश्यक आहे. ग्लोरिया स्टायनेम ही स्त्री पुरुषांना त्यांच्या लिंगामुळे ठराविक चौकटीत बंदिस्त न करता व्यक्ती म्हणून समान संधी मिळायला हव्यात यासाठी आग्रही राहिलेली व्यक्ती आहे. अमुक काम बायकांचं, तमुक काम पुरुषांचं यासारख्या गोष्टी समतेच्या आड येतात. व्यक्तीच्या क्षमता आणि आवडीला लिंगापेक्षा महत्व मिळावे हा तिच्या वैचारिक मांडणीचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर माझ्या विशेष लक्षात राहिलेली तत्वज्ञ म्हणजे व्हर्जिनिया वुल्फ. स्त्रीला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी स्वतःची जागा आणि आर्थिक स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे असं ती समजत आहे. आर्थिक अवलंबित्वामुळे निर्णय स्वातंत्र्य कमी होऊ शकते, म्हणून शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःची जागा हे महिला सक्षमीकरणाचे महत्वाचे घटक आहे असं व्हर्जिनिया वुल्फचं ठाम मत आहे. ऑड्रे लॉर्डचं असं म्हणणं आहे की स्त्रियांचे अनुभव सगळ्यांचेच सारखे नसतात, त्यामुळे समतेच्या चर्चेत विविध स्त्रियांकडून ऐकणं, समजून घेणं आवश्यक आहे. गरिबी, सामाजिक पार्श्वभूमी, वय, अपंगत्व किंवा इतर परिस्थितींमुळे स्त्रियांच्या अडचणी वेगवेगळ्या असू शकतात, यामुळे सर्व स्त्रियांसाठी एकच उपाय पुरेसा नसतो. जुडित बटलर यांचं म्हणणं आहे की समाजातील स्त्री पुरुषांच्या भूमिका मोठ्या प्रमाणावर सामाजिक नियम आणि अपेक्षांमधून घडतात. मुलींनी असेच वागावे अशा अपेक्षा लहानपणापासून रुजवल्या जातात. समता म्हणजे व्यक्तीला अशा कठोर सामाजिक चौकटींपासून मुक्त होण्याची संधी देणं. स्त्रियांना नागरिक म्हणून पुरुषांप्रमाणेच राजकीय अधिकार मिळायला हवेत यासाठी सुसान बी अँथनी खूप आग्रही राहिल्यात. मतदानाचा अधिकार, राजकीय सहभाग आणि सार्वजनिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे लोकशाहीतील समानतेचे महत्वाचे घटक आहेत. कितीतरी तज्ज्ञ आहेत ज्यांना या अशा आत्ता आपल्याला सहज वाटणाऱ्या व्याख्या आणि जगणं अजमावण्यासाठी संघर्ष करावा लागलाय. त्याबद्दल

बोलणंही स्वप्नवत होतं आणि गुन्हा समजला जायचा हे स्वातंत्र्यपूर्ण विचार मांडणं देखील. एलेलिन पॅनहर्ट्स म्हणतात की स्त्रियांच्या हक्कासाठी केवळ सहानुभूती पुरेशी नाही, अधिकार मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्त्रियांच्या राजकीय अधिकारांसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे स्त्रीवादी चळवळीतील सक्रिय सहभाग आणि संघटित संघर्षाचे महत्त्वही आपल्याला अधोरेखित झाले आहे. जसे पाश्चिमात्य राष्ट्रीय विचारवंतांची उदाहरणं आहेत, तशीच राज्यातील उदाहरणंही आहेत. यामध्ये महाराणी ताराबाई शिंदे हे नाव फार मोठं आहे. समाज स्त्रीच्या चारित्र्यावर कठोर नियम लादतो, पण पुरुषांच्या वर्तनाकडे अनेकदा वेगळ्या नजरेनं पाहतो. ही दुहेरी नैतिकता प्रश्नांकित केली आहे त्यांनी. त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या लेखनातून त्यांनी स्त्री पुरुषांसाठी असलेली दुहेरी सामाजिक निकषांवरती कठोर टीका केलेली आहे. हा भारतीय स्त्रीवादी विचारातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सावित्रीबाई फुलेंच्या उल्लेखाशिवाय आपल्या संपूर्ण देशाच्या न्यायोचित समतेबद्दल काही बोलल्या जाऊ शकत नाही. स्त्रीच्या मुक्तीचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि ज्ञान. सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणासाठी अजन्म योगदान दिलं. शिक्षण मिळालं की स्त्री स्वतःच्या अधिकारांविषयी जागरूक होईल हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी स्त्रीला शिक्षण, स्वावलंबन आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे आवश्यक आहे हे सांगितलं. स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी महत्वाचे काम केले. त्यांच्या विचारात स्त्रीचे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्व केंद्रस्थानी होते. फ्लोरेम नाइटिंगेल या म्हणतात की स्त्रियांनी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी शिक्षण आणि व्यावसायिक संधी मिळायला हव्यात. नर्सिंगला व्यावसायिक स्वरूप देताना त्यांनी स्त्रियांच्या कामाकडे केवळ घरगुती भूमिकेच्या पलीकडे पाहण्याचा मार्ग दाखवला. काम आणि कौशल्याच्या क्षेत्रात स्त्रीला संधी मिळणे हा समानतेचा महत्वाचा भाग आहे. आणि आत्ताचे मलाला युसुफझाई ती म्हणते की मुलींना शिक्षण मिळणे हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. मुलींच्या शिक्षणासाठी मलालाने जगभर आवाज उठवला. तिच्या विचारातून मुलगी शिकली तर तिच्या आयुष्याच्या निवडी वाढतात आणि समाजही पुढे जातो हा संदेश आपल्याला मिळतो. या सर्व विचारांचा आपण जर एकत्रितपणे विचार केला तर समान शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निर्णय स्वातंत्र्य, राजकीय व सामाजिक सहभाग आणि रूढ लैंगिक भूमिकांमध्ये समाजोपयोगी दृष्टीने आणि माणूसपणाच्या विकासाच्या दृष्टीने मतमतांतरे मांडलेली आहेत आणि आजही या मतांच्या आधारावर आपण प्रगती करतो, विचारमंथन करतो आणि त्यानुसार ठरवतो की आपल्याला आपण काय करता येईल जेणेकरून बाईपणाचं जगणं अधिक सहज, सोपं, सुखकारक होईल आणि त्यानुसार आपण बदलही करत राहतो. कारण स्त्री प्रश्न हा दिवसापुरता बोलायचाच विषय नाही आणि फक्त स्त्रियांनीच बोलायचा तर नाहीच नाही. ही बाब संपूर्ण समाजासाठी खूप प्रभावी बदल घडवणारी आहे. एखादा विचार जेव्हा मांडला जातो तेव्हा खूप लोक त्या दृष्टीने मतं मांडत असतात. याच वैचारिक देवाणघेवाणीमधून आपल्याला पुढे नेणारं तात्पर्य मिळतं. समाज मान्य करतो की तिचा प्रवास त्याच्याही प्रगतीचा अविभाज्य भाग आहे, पण कधी कधी नाकारतो त्याच्याच विकासासाठी पडणारं एखादं पाऊल. त्या पावलाची घुसमट आपल्याला ऐकता येणं गरजेचं आहे. कारण समानतेचं स्वप्न रुजवू पाहणारा जो काही संघर्ष आहे त्यात आपण सहभागी आणि सहाय्यक ठरलं पाहिजे. कारण कधी कधी समान संधी नसते तेव्हा संघर्ष वेगवेगळ्या भूमिकेत उभा राहतो. स्वप्नातील कल्पना आणि वास्तवाचा चेहरा ह्या सगळ्या प्रवासामध्ये हळूहळू आपल्याला आकलन होणं फार गरजेचं आहे. बहुतेक वेळा आपण फक्त पुरुषप्रधान संस्कृतीविषयीच बोलत असतो आणि आपणही त्याचे असंवेदनशील पाईक ठरतो कधी कधी. अर्थात असा विचार करताना वाटतंही की स्त्रियांच्या प्रगतीविषयी नेहमीच अशी भावना का असते, पण स्त्रियांच्या विकासाची मोजपट्टी ही पुरुषांच्या विकासाला प्रमाण मानून आपल्या पुढे उभी राहत आहे आणि याचा परिणाम म्हणजे स्त्रियांची प्रगती हा नात्यांमधला अडथळा ठरतो की काय असं देखील चित्र आपल्या पुढे तयार केलं जातं. प्रगती करत असताना, असंख्य परंपरेतील गोष्टींना छेद देत असताना हा प्रवास परस्पर विरोधक म्हणूनही काही ठिकाणी उभा राहतो. अशा ठिकाणी आपल्याला अत्यंत संयतपणे भूमिका घेणं फार गरजेचं आहे, कारण हा प्रवास संवेदनशील

मार्गाने व्हायला हवा. भारतीय समाजातील इतिहासकालीन स्त्री आणि आत्ताची आधुनिकीकरणाच्या अनुषंगाने काम करणारी स्त्री या एकमेकींच्या हातात हात घालून प्रवास करत राहिला पाहिजे. कारण आजही स्त्री मुक्ती म्हणजे, स्त्री स्वातंत्र्य म्हणजे वेशभूषा, कालबाह्य परंपरांना नकार, संचार स्वातंत्र्य इतकेच मुद्दे बऱ्याच ठिकाणी चर्चेला आहेत. अर्थात सक्तीने लादलेल्या गोष्टी नाकारायला हव्यातच, पण आपल्याला समस्यांमधून मार्ग काढायचा आहे. आपल्याला वाटतं

सक्तीने लादलेल्या गोष्टी नाकारायला हव्यातच, पण आपल्याला समस्यांमधून मार्ग काढायचा आहे. आपल्याला वाटतं बदल झाला, पण जेव्हा अधिकारांचं हस्तांतरण होत राहतं आणि तेव्हा आपल्याला जे स्वीकारायचं असतं त्यावर आपण बोललं पाहिजे, कारण या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. आपण बोलायला हवंय त्या वास्तवात न आलेल्या स्वप्नावर आणि तिच्या रोजच्या अस्तित्वावर. कपडे धुण्यावर, भांडी घासण्यावर आपण रोज बोलायला हवं. त्या 4 दिवसातील भावविश्वावर जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची एकही संधी न देणाऱ्या व्यवस्थेवर आपण बोलायला हवं आहे. तिच्या विकासाला हीन मानणाऱ्या मानसिकतेवर, तिच्या शरीरावर अधिकार गाजवणाऱ्या विकृतीवर आणि सजण्याच्या मनाविरुद्ध बंदी घातलेल्या त्या विधवावस्थेवर, बलात्कारात तिचा विनयभंग झाला असं म्हणणाऱ्या अविवेकावर आपण सतत बोलायला हवं आहे. सर्वांच्या मनात बिंबवलेल्या सौंदर्याच्याच कुरूप कल्पनांवर, तिचं काळं सावळं देखणे पण नाकारणाऱ्या सौंदर्य प्रसाधनांच्या जाहिरातींवर, फक्त शरीरयष्टीवर बोलणाऱ्या मनोरंजन क्षेत्रातील गोष्टींवर आपण बोलायला हवं. आपण बोलायला हवं की पुनरुत्पादन

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काकासाहेब मारुती शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबर पासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिलाय. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षासाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21 रुपये 90 पैसे प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20 रुपये 66 पैसे इतका आहे तर रिक्षाचं भाडं 18 रुपये 22 पैसे प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17 रुपये 74 पैसे इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरांनुसार बदल केल्यानंतरच नवीन दराकरण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. चाकण भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसोबतच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2,320,97,00,000 रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच रोजगाराच्या 1,000 नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातल्या औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5वी ते 10वीच्या 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हा करार झाला. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतात येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार

कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार पोलीस सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक करतात, त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाली तर तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते मुंबईत महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करताना बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6-2 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निगुंता 3 धावांवर खेळत होता. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. तिबेट सरहद्दीलगत असलेल्या रसुआ जिल्ह्यात आज सकाळी भोटे कोसी नदीला अचानक पूर आला. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांवरून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून गोपालगंज आणि बेतिहा इथं एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमाक्षेत्रात मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात केल्या असून 7 राखीव ठेवल्या आहेत. कथित ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी गुजरातमधल्या सुरत शहर सायबर गुन्हे शाखेनं महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या 2 जणांना आज अटक केली. संबंधित व्यक्तींनी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमिष दाखवून सुमारे 9,58,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुरतमधल्या व्यक्तीनं केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर विभागानं पुणे रेल्वे स्थानकावर 3,41,00,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. दिल्लीवरून पुण्याला जाणाऱ्या या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. देशभरात ईद ए मिलान उन्नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करायला प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायला प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी घेऊन येऊ, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करू, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करू, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यात सर्वत्र शांततेत ईदच्या मिरवणुका काढण्यात आल्या.
गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर

0: तीव्र आवाजाच्या डीजेवर कायम बंदी असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात संगीत वाजवून नागरिकांना त्रास होऊ नये तसंच ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचं पालन व्हावं यासाठी पोलिसांकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. हवामान. येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाले आहेत. आता ऐकूया काही संदेश.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 किलोहर्ट्झवर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
6: आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक
5: बंधा प्रेमाचे वंदन सागराला.
6: लेखिका आहेत सुचिता लाडे.
5: निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं.
6: संचालन रोहिणी सूर्यवंशी.
5: आणि सादर करते आहेत आशिष बेनिश्याम सातपुते.
7: आजी, आज घरात 2 ताटं का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ.
8: अगं, आज 2 सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा. प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो. रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं. नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते.
9: हे श्रीफळ आमच्या कृतज्ञतेचं प्रतीक, आमच्या संसारावर कृपा ठेव.
10: नारळी
6: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
5: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
6: तेव्हा ऐकायला विसरू नका
5: नारळी पौर्णिमेनिमित्त आकाशवाणी नागपूर निर्मित विशेष रूपक
6: बंध प्रेमाचे
5: वंदन सागराला.
11: जिथे पोहोचायला पक्के रस्ते नाहीत, जिथे मोबाईलचं नेटवर्कही काम करत नाही, अशा छत्तीसगढच्या घनदाट जंगलात नक्षलवादाच्या सावटाखाली कुणीतरी गेली 37 वर्ष

0: प्रकाशाचे दूत बनून काम करत आहेत. शहरातील सुखासीन आयुष्य सोडून बस्तर आणि अबुझमाडच्या आदिवासी बांधवांचे अश्रू पुसणारे महाराष्ट्राचे एक सेवाव्रती दाम्पत्य पद्मश्री डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले.
1: घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोहोचलो, तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य हा विषय हायलाइट सगळीकडे होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
2: कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:15 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 ची घोषणा नुकतीच झाली आहे. देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली असून आपल्या महाराष्ट्रातील 4 कर्तृत्ववान शिक्षकांचा यात समावेश आहे. सातारा सैनिक स्कूलचे विज्ञान विषयाचे शिक्षक शिवप्रसाद अरविंद टिंगरे त्यापैकीच एक. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यात आपलं योगदान देणारे शिवप्रसाद टिंगरे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार टिंगरे सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. टिंगरे सर, सर्वप्रथम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि जेव्हा या पुरस्कारांची घोषणा झाली आणि त्यात तुमचं नाव आलं तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती?
2: धन्यवाद मॅडम. वास्तविक पुरस्काराची घोषणा झाली हा क्षण माझ्यासाठी खरोखर अत्यानंदाचा क्षण आहे. मात्र एक गोष्ट मला या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. आज मिळालेला हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा केवळ माझ्या वैयक्तिक सन्मान नाहीये, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन आणि ऐतिहासिक भूमीत वसलेल्या देशातील पहिल्या सैनिक स्कूल साताराच्या समृद्ध वारशाचा आणि गौरवशाली परंपरेचा सन्मान आहे असं मला वाटतं. या पुरस्कारापर्यंत पोहोचण्याच्या जीवन प्रवासात मला वेळोवेळी खंबीर साथ देणारे माझे आई वडील, कुटुंबातील व्यक्ती, माझे गुरु, शाळा प्रशासन, तसेच सहकारी शिक्षक बंधू भगिनी ज्यांनी माझ्यावर नितांत विश्वास दाखवला, ते माझे विद्यार्थी आणि सदैव पाठीशी उभे राहणारे पालक, याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. हा क्षण माझ्यासाठी, माझ्या शाळेसाठी, जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच सर, सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना आणि घडवताना येणारे अनुभव सामान्य शाळेपेक्षा कसे वेगळे असतात, काय सांगाल?
2: मॅडम, मी सैनिक स्कूल शाळा सातारा जी आहे जॉईन करण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील एका नामांकित इंग्लिश मीडियम डे स्कूल मध्ये कार्य करतो. आणि माझ्या मते डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील कामाची तुलना केली असता एक लक्षात येतं की डे स्कूल मधील आणि सैनिक स्कूल मधील अध्यापन प्रक्रियेत असा मोठा फरक नाही. मात्र सैनिक स्कूल मधील शिक्षकांची भूमिका ही केवळ वर्गापुरती मर्यादित न राहता ती पूर्ण वेळ पालकाची बनते. इथं मुलं वयाच्या अवघ्या 10-12 वर्षी घरापासून दूर, आई वडिलांपासून दूर वसतिगृहात राहायला येतात. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि भीती, घराची ओढ असते. अशा वेळी त्यांची भावनिक गरज ओळखून त्यांना आधार देणे, सुरक्षिततेची जाणीव करून देणे हे येथील शिक्षकाचे पालक म्हणून कर्तव्य असतात. विद्यार्थ्यांना जेव्हा समजते की इथं आपली काळजी घेणारे शिक्षक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हा विश्वास जेव्हा मुलाच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा त्यांचा संकोच गळून पडतो व ते सैनिकी शिस्तीत आणि अभ्यासात आत्मीयतेने रमतात. इथे विद्यार्थ्यांच्या भावी विश्वाशी जोडले जाऊन एक निष्पाप मुलाला देशाचा भावी रक्षक, जबाबदार नागरिक आणि शास्त्रज्ञ म्हणून घडवणे हा अनुभव इतर कोणत्याही शाळेतील अध्यापनापेक्षा अत्यंत वेगळा, संवेदनशील आणि आयुष्य समृद्ध करणारा आहे असं वाटतं.
1: सर, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, विज्ञान क्षेत्रातील विशेष प्रयोग आणि लष्करी सेवेसाठी विद्यार्थी घडवण्यातील अतुलनीय योगदानासाठी तुम्हाला राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झालाय. विज्ञान शिक्षण अधिक कृतीशील, आनंददायी, तंत्रज्ञानावर आधारित आणि विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना कसा

0: फायदा झाला
1: खूपच मला आवडेल हे शेअर करण्यासाठी. तर मॅडम, कोरोना संकट जेव्हा आपल्या देशावर आलं होतं 2020 दरम्यानमध्ये, तेव्हा संपूर्ण देश थांबला होता आणि तेव्हा शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मोठं आव्हान तयार झालं होतं की त्या काळामध्ये मी आमच्या सैनिक स्कूल सातारामध्ये स्वतः पुढाकार घेऊन झूम गुगल फॉर्म सारख्या टूलचा सखोल अभ्यास केला. केवळ स्वतः न शिकता इतर सहकारी शिक्षकांना देखील या साधनांचा वापर करण्याचे मार्गदर्शन व मदत केली. ऑनलाईन क्विज, वक्तृत्व स्पर्धा आणि इतर काही अशा पद्धतीचे उपक्रम जे आहेत ते राबवले. वर्क फ्रॉम होम जो कालावधी चालू होता तेव्हा युट्यूबचा वापर करून मी वेब डिझायनिंग आणि संकेतस्थळ निर्मितीचे तंत्रज्ञान आत्मसात केलं. मी एक स्वतः वैयक्तिक वेबसाईट देखील सुरू केली आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन साहित्य पोहोचवण्यास सुरुवात केली. जेव्हा शाळा पूर्ववत सुरू झाल्या तेव्हा शाळेत अधिकृत युट्यूब चॅनल सुरू केलं, ज्या चॅनलच्या माध्यमातून शाळेमधील विविध उपक्रम जे आहेत ते युट्यूब स्ट्रीमिंगच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. यामुळे पालकांना घर बसल्या आपल्या पाल्याचा सहभाग पाहता येऊ लागला. शाळा व पालक यांच्यातील विश्वास व पारदर्शकता अधिक दृढ झाली. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून मी विद्यार्थ्यांसाठी एक अनुकूल लर्निंग एनेबल्ड रिव्हिजन मॉड्यूल एक गेमिफाईड टूलची निर्मिती केली आहे. साधारणपणे वर्गात उजळणी किंवा रिव्हिजन घेताना शिक्षक प्रश्न विचारतात आणि विद्यार्थी उत्तर देतात, पण मला यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवायचा होता आणि यासाठी सुरुवातीला एका साध्या लकी ड्रॉ पासून सुरू केलेली ही संकल्पना विकसित करत मी त्याचं एक गेमिफाईड डिजिटल टूलमध्ये रुपांतरण केलं आहे. या प्रणालीचं स्वरूप असं आहे की ज्यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्याचं नाव रॅन्डमली स्क्रीनवर निवडलं जातं, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या नेहमी तयार राहतो. ज्या विद्यार्थ्याची निवड होते तो स्वतः समोर येऊन क्विझ मास्टरची भूमिका बजावतो. त्यामुळे स्वतः तयारी करून आणलेल्या प्रश्नाच्या आधारे तो वर्गातील इतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो. यामुळे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, प्रश्न निर्मितीचे कौशल्य वाढीस लागते. उत्तर देण्यासाठी स्क्रीनवर मर्यादित वेळेचा टायमर असून अचूक उत्तरासाठी पॉईंट मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी पॉईंट वजा केले जातात. वर्गातील डिजिटल स्क्रीनवर शेजारी रिअल टाइम लीडर बोर्ड दिसतो. पॉईंट वाढतात, विद्यार्थ्यांचं नाव रँकिंग वर सरकतं. म्हणजेच एकाच वेळी रिव्हिजन, खेळ, निकोप स्पर्धा व विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास याच्या विद्यार्थ्याच्या स्वयं अध्ययनावर खूप पॉझिटिव्ह अशा प्रकारचे बदल झाला आहे. पूर्वी ज्या मुलांना प्रश्न विचारायला भीती वाटायची ती मुलं आता स्वतः संदर्भ पुस्तके वाचून गुंतागुंतीचे प्रश्न शोधून काढून क्वेश्चन बँक तयार करतात आणि खेळ खेळत संपूर्ण पाठाची उजळणी होते. भीती नाहीशी होते आणि वर्गातील प्रत्येक मुलगा स्वतःच्या शिक्षणाचा केंद्रबिंदू बनतो. विज्ञानाचा खरा अर्थ पाठ्यपुस्तकातून बाहेर पडून प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात डोकावल्यावरच समजतो. वर्गात विज्ञानातील विविध संकल्पना शिकवताना आम्ही केवळ पुस्तकी सिद्धांतावर न थांबता समाजातील प्रत्येक समस्येवर सखोल चर्चा करतो. या अडचणींवर विज्ञानाच्या आधारे विधायक उपाय कसा शोधता येईल या विचार मंथनातून नवनवीन संकल्पना आणि प्रकल्पांची बीजे रोवली जाते. दैनंदिन समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून त्यावर कमी खर्चात आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रवृत्त केलं. यातून पुढे येणाऱ्या नवनवीन कल्पना केवळ चर्चेपुरते न ठेवता त्यांना तालुका, जिल्हा, राज्य आणि थेट राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली. सैनिक स्कूलमधील माझ्या विद्यार्थ्यांनी आज अनेक प्रतिष्ठित राष्ट्रीय विज्ञान मंचावर आपली ठसठशीत छाप पाडली आहे. ज्यामध्ये इन्स्पायर अवॉर्ड मानद स्पर्धा असेल, सीबीएसई सायन्स एक्झिबिशन, सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड, विकसित भारत बिल्डअपॉन आणि इतर आंतरशालेय राज्य राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. सैनिक स्कूलमधील विज्ञान विषय अध्यापन करताना वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट करणे बरोबरच भविष्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एनडीए आणि लष्करात आवश्यक असणारे नेतृत्व गुण त्यामध्ये रुजवले जात आहे. प्रयोग करताना किंवा वर्गातील उपक्रमामधून अचूक निर्णय क्षमता आणि सांघिक वृत्ती विकसित केली जाते. त्याचा सराव केला जातो. ज्ञानासोबतच राष्ट्रनिष्ठा आणि शिस्त या मूल्यांवर आधारित भावी अधिकारी घडवण्याचा हा अनुभव शिक्षक म्हणून अत्यंत समृद्ध आणि अभिमानास्पद वाटणार आहे.
0: शाळांमध्ये स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि हॉकेथॉन सारखे उपक्रमही तुम्ही राबवले आहेत, काय आहेत हे उपक्रम?
1: शाळेमध्ये मॅडम मी स्कूल इनोव्हेशन कौन्सिल आणि त्याचबरोबर सायन्स क्लबची स्थापना केली आणि या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला की विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकामध्ये दिलेले प्रोजेक्ट करू नये, तर या इनोव्हेशन कौन्सिल असेल सायन्स क्लबच्या माध्यमातून एक नवनवीन कल्पना जी आहे त्याची क्रिएटिव्हिटी जी आहे ती क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांची समाजापर्यंत आली पाहिजे आणि याच्या माध्यमातून आजपर्यंत आमच्या विद्यार्थ्यांनी समाजातील वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास करून जसं की सांगली कोल्हापूर कालावधी ठिकाणी ज्यावेळी महापूर आला होता त्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी एक ऍक्सिडेंट झाला होता की ज्यामध्ये रेस्क्यू बोट पलटली आणि त्यामध्ये बरेच लोकांचे प्राण गेले होते, तर त्यावेळी तो घटना लक्षात घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी ऍटो इन्फ्लेटिंग रेस्क्यू जॅकेट नावाचा एक प्रोजेक्ट तयार केला होता, जो नॅशनल लेवलवर त्यांनी प्रेझेंट केला. त्याच्याबरोबर आर्टिफिशियल गिल सिस्टम, तिच्या सीएसआर इनोव्हेशन अवॉर्ड फर्स्ट प्राइज मिळाली. कन्व्हर्टेबल बेंच ह्या इन्स्पायर अवॉर्ड मध्ये आम्ही राष्ट्रीय पातळीपर्यंत दाखवला की ज्याच्या माध्यमात

0: तेव्हा त्या विद्यार्थ्याला सकुरा सायन्स एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जपानला जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर नव्याने झालेला जो विकसित भारत बिल्डअपन होतं त्यामध्ये देखील माझ्या विद्यार्थ्यानं ध्वनी लहरीचा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारा एक प्रोजेक्ट सादर केला होता की ज्यामुळे तो राज्य लेवलला विजेता ठरला. एनएमसी बेस्ड सेफ कार्ड किंवा कोरोना कालावधीमधील जे प्रसंग होता तो विचारात घेऊन ऑटोमॅटिक हँड वॉशिंग सिस्टम असे प्रकल्प सादर करून माझे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी राज्य राष्ट्रीय पातळीपर्यंत यामध्ये विवो इग्नाइट असेल युथ आयडियापण असेल याच्यामध्ये चमकलेले आहेत. थोडक्यात सांगायचं तर स्कूल इनोव्हेशन काउन्सिलमुळे शाळेतील कॅडेट केवळ पुस्तकी विद्यार्थी न राहता समस्या सोडवणारे आणि संशोधक बनले आहेत.
1: डिजिटल युगामध्ये मुलांचं जिथं लक्ष विचलित होणं अगदी सोपं झालेलं आहे अशा वेळी मुलांमध्ये एकाग्रता आणि सैनिकी शिस्त टिकून ठेवण्यासाठी तुम्ही शाळेत असे कोणते प्रयोग केलेत ज्याची दखल थेट केंद्र सरकारनं घेतली आहे?
0: खरं सांगायचं तर सायन्स क्लब आणि टिंकरिंग जे वेद वगैरे जे आहे विज्ञान प्रदर्शन यामुळे आमचे विद्यार्थ्यांना केवळ ग्राहक किंवा कंझ्युमर न राहता तंत्रज्ञानाची निर्मिती करणारी मुलं बनलेली आहेत. तिचे सेन्सर्स मायक्रो कंट्रोलर छोटे छोटे टूल्सचा वापर करतात आणि समाजातील विविध समस्यांवर प्रोटोटाईप डिझाईन करत आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवला जातो किंवा जपान सारख्या देशात भारताचे प्रतिनिधित्व करतो तेव्हा तिथे एक भावी शास्त्रज्ञाचा आणि उद्योजकाचा पाया रचला जातो. तुम्हाला मला वाटतं अशा विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थी जेव्हा स्वतः तयार केलेले प्रकल्प लहान मुलांना सामान्य नागरिकाला तज्ज्ञ परीक्षकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो त्यानुसार मांडणी बदलतो. शेकडो लोकांसमोर प्रकल्प सादर केल्यामुळे त्याचा संकोच दूर होऊन प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. प्रदर्शनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या अनपेक्षित प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सामोरे जाण्याची सवय लागते. उत्तर माहीत नसल्यास आम्ही या पैलूवर नक्कीच अधिक काम करू की निकोप वैज्ञानिक वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजते. ऐनवेळी एखादा सेन्सर किंवा सर्किट बंद पडल्या न घाबरता तातडीने उपाय शोधणे व अपयशाला न खचता प्रकल्पात सतत सुधारणा करत राहण्याची वृत्ती विकसित होते. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रकल्प होऊन त्यांच्या नव्या कल्पनांची देखील देवाणघेवाण होते आणि संशोधनांची क्षितिजे आणखी विस्तारित होतात.
1: तर आजच्या तरुण पिढीमध्ये देशसेवा आणि राष्ट्रप्रेम अधिक घट्ट रुजवण्यासाठी पालकांची भूमिका काय असायला हवी?
0: हा अत्यंत मूलभूत आणि प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न तुम्ही विचारला. कारण राष्ट्रप्रेम ही केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी देण्याची घोषणा अथवा गोष्ट नसून ती रोजच्या जीवनात जगण्याची एक जीवन पद्धती आहे. सैनिक शाळेमध्ये आम्ही हे गुण मुलांमध्ये उतरवण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो पण त्याचा पाया पालकांनी घरातच रचला पाहिजे. पालकांनी मुलांसमोर लहानपणापासून असे संस्कार केले पाहिजेत की कोणत्याही निर्णय घेताना आधी समाज आणि राष्ट्र मग स्वतःचा विचार करण्याची सवय लावायला हवी. मुलांना सर्व सुख सुविधा अगदी आईच्या हातात देण्यापेक्षा त्यांनी कष्ट करण्याची आव्हानांना सामोरे जाण्याची व अपयशातून शिकण्याची शिस्त शिकवली पाहिजे. आपली दैनंदिन कामे स्वतः करणे वेळेची कदर करणे आणि आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणे या सवयी घरातूनच लावल्या पाहिजे. मुलं सैन्यात जावो विज्ञानात संशोधन करो किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करो माझ्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी कसा होईल हा विचार पालकांनी संवादातून मुलांच्या मनात सतत पेरला पाहिजे. जेव्हा घरातून हे संस्कार मिळतील आणि शाळेतून त्याला दिशा मिळेल तेव्हा खऱ्या अर्थाने एक कर्तव्यलक्ष आणि राष्ट्रनिष्ठ पिढीची निर्मिती होईल.
1: नक्की सर, आजचा आमचा वृत्तविशेष कार्यक्रम अनेक शिक्षक ऐकत असतील तर एक आदर्श शिक्षक होण्यासाठी त्यांनी स्वतःमध्ये कोणते गुण विकसित केले पाहिजे काय संदेश द्याल?
0: पुरस्कार मिळणं हा शिक्षकाचा म्हणजे शिक्षकाच्या जीवन प्रवासातील एक भाग असू शकतो परंतु आदर्श शिक्षक होणे हे रोजच्या जगण्यातून आणि समर्पणातून घडणारी गोष्ट आहे. माझ्या मते आजच्या युवा शिक्षकांनी केवळ माहितीचा स्रोत न होता तर एक मेंटर आणि पालक होणं गरजेचं आहे. आज इंटरनेटच्या युगात हर एक प्रकारची माहिती अगदी सहज उपलब्ध होते. इथं शिक्षकांची खरी गरज ही माहिती देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्याला योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक आणि भावनिक आधार देणारा पालक बनण्याची आहे. शिक्षकाने आयुष्यभर शिकत राहिलं पाहिजे. काळानुसार बदल स्वीकारून AI टूल्स डिजिटल तंत्रज्ञान नव्या अध्यापन पद्धती आत्मसात केल्या पाहिजे. आपण जे शिकवतो ते मुलांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी स्वतः विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाऊन विचार करणं आणि अध्यापनात आवश्यक ते बदल करणे गरजेचं आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन जो शिक्षक आपल्या विद्यार्थ्याच्या यशाकरता सातत्यपूर्ण धडपड करतो तो शिक्षक एक दिवस यशाच्या अति उच्च शिखरावर नक्कीच पोहोचतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम

आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, आता सायंकाळचे 7:30 झालेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांचा कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार.

0: नमस्कार मंडळी. मंडळी, आज आहे बुधवार. भारतीय सौर 4 भाद्रपद शके 1948, दिनांक 26 ऑगस्ट 2026. आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत. मंडळी, आजच्या आपल्या आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात ऐकूयात गाई म्हशीतील कासदाह याविषयी पशुसंवर्धन विभागातले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर निरंजन बागल यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत.
1: मंडळी, शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण दुग्ध व्यवसायासाठी आपण गाई म्हशींचं पालन करतो आणि त्यातून आपलं अधिकचं उत्पादन घेत असतो. परंतु आपल्या गाई म्हशी यांचं आरोग्य चांगलं राहणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. वेळोवेळी त्यांच्याकडे लक्ष देणंही तेवढंच महत्वाचं असतं. अनेक वेळेला गाई म्हशीमध्ये कास दाह हा एक जो प्रकार आहे तो आपल्याला नेहमी या उत्पादनामध्ये घट आणणारा हा प्रकार आहे, हा दाह आहे. यासाठी आपल्याला वेळीच निदान करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कास दाह का होतो, कसा होतो किंवा त्याचे काय लक्षण आहेत हे सर्व शेतकऱ्यांना माहीत असणं अत्यंत महत्वाचं आहे. मंडळी, त्याच अनुषंगानं आज आपल्या कार्यक्रमामध्ये गाई आणि म्हशीतील कासदाह त्याची लक्षणं, निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या अनुषंगानं आपण बातचीत करणार आहोत. आज आपल्यासोबत किनवट येथील पशुसंवर्धन विभागातले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर निरंजन बागल हे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत. सर, नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतोय. सर, खरं तर म्हणजे अनेक पशुपालक जे आहेत की दूध उत्पादनासाठी किंवा शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक शेळी पालन असेल, गाय पालन असेल, म्हशी पालन असेल हे सर्व करत असतात. परंतु त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेणं तेवढंच महत्वाचं असतं.
2: निश्चित.
1: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की अनेक वेळेला पशुपालकांना गाई आणि म्हशीमधील कास दहा जो प्रकार आहे तो म्हणजे भेडसावणार आहे. याच्यामध्ये दुधामध्ये उत्पादन देखील कमी येतं आणि विशेष करून गाई म्हशी आरोग्यासाठी ते चांगलं नाहीये. तर या संदर्भाने आपण चर्चा करत असताना आपण वेगवेगळ्या पैलूवर बोलणार आहोत. परंतु सुरुवातीला कास दहा म्हणजे काय हे सर्व शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना माहीत असणं गरजेचं आहे. तर काय सांगाल आपण याविषयी?
2: कासदाह म्हणजे आपण जेव्हा गावठी भाषेत त्याला दगडी असा रोग म्हणतो. हा सर्वांच्या परिचयाचा रोग आहे. म्हणजे कासदाह म्हणजे कासेला होणारा दाह. म्हणजे काही भौतिक कारण आहेत, काही रासायनिक कारण आहेत, काही जैविक कारण आहेत की त्याच्यामुळे कासेला दाह होतो, कासेला विजा पोहोचते. त्याच्यामुळे त्याला एक कासेचा जो साईज आहे ती वाढते, त्याचा आकार वाढल्यामुळे त्याच्या दूध उत्पादन कमी होते. आणि हा जो कासेचा दाह आहे हा दूध धंद्याचा कर्दन काळ मानला जातो. कारण सर्वात जास्त जे शेतकऱ्याचं नुकसान होतं ह्या कासदाह रोगामुळे होतं.
1: दहा म्हणजे काय हे निश्चित शेतकरी बंधूंना आपल्याला कळालेलं आहे. आता नेमकं सर मला असं सांगा की कास दहा जे आता झालंय, जसं की आपल्या भागामध्ये दगडी दहा असं देखील शेतकरी त्याला

0: संबोधतात, तर याचे नेमके काय कारण आहेत की कशामुळे हे?
1: आताच मी सांगितलं म्हणजे भौतिक कारण आहे, रासायनिक आहेत, जसे की जैविक कारण आहेत. समज जनावरांमध्ये कायदा बऱ्याच वेळा जे जीवाणू आहेत ते मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात. त्याचबरोबर काही प्रकारच्या बुरशी आहेत, विशिष्ट प्रकारच्या काही मायक्रोप्लाझ्मा आहेत, त्याच्यामुळे कासदाह मोठ्या प्रमाणात. वार अडकलेल्या गायी किंवा म्हशीमध्ये कासदाहाचं जे प्रमाण आहे ते 2 ते 3 पटीनं अधिक होतं. कारण वार अडकल्यामुळे काय होतं की ते जे इन्फेक्शन आहे ते सडाजवळ जी घाण येते त्याच्यामुळे जे जीवाणूचं जे संक्रमण आहे ते मोठ्या प्रमाणात होऊन कासदाह होण्याचं प्रमाण वाढतं. आणि काही लोक दूध काढतात, एक विशिष्ट स्वच्छ दूध काढण्याची पद्धत आपल्या ग्रामीण भागात अवलंबल्या जात नाही. जसे की काही पशुपालकाच्या वाईट सवयी आहेत, ते नखं वगैरे काढत नाही दूध काढण्याच्या अगोदर, कारण त्याच्यामुळे सडाला इजा पोहोचण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर ते हात पण स्वच्छ धुत नाहीत. सडाला पण दूध काढण्याच्या अगोदर आपण व्यवस्थित सडाला धुवून घेतलं पाहिजे कोमट पाण्यानं. त्या गोष्टी आपण अवलंबल्या न अवलंबल्यामुळे त्याला जीवाणूचं, बुरशीचं आणि मायक्रोप्लाझ्माचं संक्रमण होऊन मुख्यतः कासेला इजाचा दहा होतो आणि त्याच्यामुळे दुधाचं उत्पादन कमी होतं.
0: नक्कीच, म्हणजे ज्या वेळेला आपण दूध काढायला जातो त्यावेळेला आपले हात स्वच्छ असणं देखील महत्वाचं आहे. आणि डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की कासेला कोमट पाण्याने धुणं देखील महत्वाचं आहे. जेवढे आपण स्वच्छता बाळगू तेवढंच जनावरांसाठी आणि मानवासाठी देखील ते उपयुक्त आणि चांगलं राहणार आहे. डॉक्टर साहेब, दुसरे कसं आहे की असा कास दहा जे आहे की आपण दगडी दहा असं म्हणतोय, तर त्याचे काही प्रकार आहेत का? जर प्रकार असतील तर कोणते आहेत आणि त्याची काय लक्षणं आहेत?
1: निश्चितच, जसं कास दहा आजार त्याच्यापासून होणाऱ्या संसर्गामुळे व दिसणाऱ्या लक्षणामुळे मुख्यतः 2 प्रकारात त्याचं विभाजन करता येईल आपल्याला. म्हणजे एक आहे जो सुप्त कासदा आहे, त्याच्या जनावरांमध्ये तो कासदा असतो पण त्याची लक्षणं दिसत नाही, त्याला आपण सुप्त स्वरूपात तो रोग असतो, त्याला आपण सब क्लिनिकल मस्टिटिस सुद्धा इंग्रजी भाषेमध्ये म्हणतो. दुसरा आहे लक्षणीय कासदा, म्हणजे त्याची ती लक्षणं दाखतात. आणि ह्या लक्षणीय कासदामध्ये त्याचं स्वरूप आहे किती तीव्र आहे की अतितीव्र आहे की अतिशय त्याला दुर्धर असं त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि जसं आता लक्षणीय कासदा आहे त्याच्यामध्ये काय होतं की कासेला एक विशिष्ट प्रकारची सूज येते, जनावराला ताप येतो, कासेला हाताने स्पर्श केल्यास कास कडक लागते व गरम लागते, सुजेमुळे जनावरांना प्रचंड वेदना होतात, त्याच्यामुळे दूध काढण्यास जनावर अडथळा निर्माण करते, दूध काढू देत नाही, दुधामध्ये त्याच्या गाठी तयार होतात, दुधाचा रंग बदलतो, कधी कधी पिवळसा रंग येतो, कधी कधी आपण बघतो दुधातून गाठी येतात, कधी कधी सडाद्वारे रक्त यायला लागतं, कधी कधी पाण्यासारखंच पाणीच येतं कासेमधून, दूध न येतं. हे अशा सगळे लक्षणीय कासदाचे प्रकार आहेत. आणि कासेच्या वेदनेमुळे जनावरांची हालचाल मंदावते, जनावरांची रवण जी प्रक्रिया आहे ती मंदावल्यामुळे जनावर कमी चारा खाते, हे सगळे लक्षणीय कासदाची लक्षण आहे. दुसरं म्हणजे सुप्त कासदा, जसं मी सांगितलं की हा सुप्त स्वरूपाचा असतो, गुपित असतो, म्हणजे हा लक्षणीय कासदापेक्षा सुद्धा घातक आहे. हा लक्षणीय कासदाची सुरुवात जी होते ही सुप्त कासदापासून होते. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, असे विशिष्ट प्रकारचे कोणत्याही प्रकारचे लक्षणं दिसत नाहीत, पण काय होतं की दुधाचं उत्पादन थोड्या प्रमाणात घट होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे की सुप्त कासदाच्या साठी आपण विविध डायग्नोसिस म्हणतो त्याचं आपण टाईमवर करून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये सोमॅटिक सेल काउंट म्हणजे पांढऱ्या पेशीची जी संख्या आहे ती वाढते सुप्त कासदाहामध्ये. आणि दुसरं जे एक विशिष्ट प्रकारच्या चाचण्या आहेत ते आपण व्यवस्थित रेग्युलर केल्या पाहिजेत. म्हणजे सुप्त कासदा वेळीच ओळखून आपल्याला लक्षणीय कासदापर्यंत न जाता त्याची व्यवस्थित आपल्याला उपचार करता येतील.
0: शेतकरी बंधूंनो, आता डॉक्टर बागल साहेब ज्या सांगतायत तर ते नक्कीच आपण स्वतः देखील अनुभवलेलं असेल, तर या अनुभवातून आणि डॉक्टर साहेब आपल्याला जे सांगतायत ते लक्षात ठेवून कासदाह होणार नाही सुप्तावस्थेमध्ये जेव्हा असेल तर तेव्हाच आपण काळजी घेऊन उपचार करणं महत्वाचं आहे. डॉक्टर साहेब, मला एक असं सांगा की आता कासदाह याचं जर आपल्याला निदान करायचं असेल तर त्याचे कुठले काही चाचण्या आहेत का, काही प्रकार आहेत का, कशा पद्धतीनं पशुपालकांनी म्हणजे ते केलं पाहिजे?
1: निश्चितच सर, हा सर्वात महत्वाचा क्वेश्चन आपण प्रश्न विचारलेला आहे. जसे की लक्षणीय कासदाहामध्ये त्याच्याला शेतकऱ्याला ओळखू येतं पशुपालकाला की त्याच्या लक्षणाहूनच तो ओळखला जात, कासेचा हे होतं, आकार वाढतो, दूध काढू देत नाही, त्याला वेदना होतात. पण सुप्त जो कासदा आहे त्याच्या काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्या आहेत, त्याच्यामध्ये बाधित पशूतील पेशींची संख्या असते, विशेषतः जे त्याला आपण सोमॅटिक सेल काउंट म्हणतो, पांढऱ्या पेशीची संख्या. निश्चितच चांगल्या दुधामध्ये जी पांढऱ्या पेशीची संख्या असते ती अप टू 1 लाखापर्यंत ती आपण दूध चांगलं मानलं जातं. पण तीच संख्या जर 2 लाख 3 लाखाच्या वर गेली तर भारतीय म्हणजे वातावरणामध्ये 3 लाखाच्या वर गेली तर ते निश्चितच गायी व म्हशीसाठी अत्यंत म्हणजे त्याला आपण घातक म्हणता येईल. आणि हे 3 लाखाच्या वर गेलं तर निदान कसं करायचं, प्रयोगशाळेत आपण दुधाचे नमुने पाठवून टेस्ट करू शकतो की पांढऱ्या पेशीची संख्या 2 ते 3 लाखाच्या वर गेली तर त्याला आपण उपचार करण्याची गरज भासते. आणि दुसरं म्हणजे सर्वांची कॅलिफोर्निया मस्टाटिस नावाची टेस्ट आहे. ह्या टेस्टमध्ये काय असतं, एक विशिष्ट प्रकारचं रसायन असतं आणि एक पॅडल सारखे

0: चार खाणे जसं चार सडा असतात गाईला किंवा म्हशीला, त्याच्या चार पॅनलमध्ये दूध घ्यायचं आणि त्याच्यासोबतच त्या इक्वल क्वांटिटीमध्ये ते रसायन मिक्स करायचं आणि काही एक दोन मिनिटांनंतर जर त्या दुधाचा जर जेल निर्माण झाला तर तो सुप्त काजदा असं आपण समजतो. हे प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये अत्यंत कमी दरामध्ये करण्यासारखी आणि सर्वात उपयोगी टेस्ट आहे कॅलिफोर्निया मस्टर्ड टेस्ट. ही प्रत्येक ज्याच्याकडे 10 ते 20 गाई किंवा म्हशी आहेत त्या प्रत्येकाने कॅलिफोर्निया मस्टर्ड टेस्ट शिकूनच घेतली पाहिजे, तरच दूध धंद्यात आपल्याला फायदा होतो. अदरवाईज दुधाचं उत्पादन कशामुळे घट होत आहे हे जर शेतकऱ्याला कळालं नाही तर निश्चितच शेतकऱ्याला आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागेल.
1: नक्कीच डॉक्टर साहेब, ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. जेव्हा पशुपालक दुग्ध व्यवसायामध्ये जे आहेत त्यांनी हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. काही प्राथमिक जे काही उपचार जे करायचे आहेत किंवा दुधापासून अधिकचं उत्पादन जर आपल्याला घ्यायचं असेल तर काही आरोग्याच्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्यांनी चाचणी वगैरे करणं, त्याचे इस्टिमेट त्यांच्याकडे असणं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. दुसरी एक बाब अशी महत्वाची आहे की आता हे आजार होऊ नये यासाठी आपण प्रतिबंधात्मक जे काही उपाय करतो ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि हे प्रतिबंधात्मक जर आपल्याला उपाय करायचे असतील तर काजदावर आपण काय करता येऊ
0: शकतो? अत्यंत सोपं आहे. जसं माणसामध्ये आपण स्वच्छ राहण्यासाठी रोजच्या जशी आंघोळ करतो, स्वच्छ राहण्यासाठी नीटनेटके कपडे घालतो, तसंच जनावरांमध्ये पण रोजच्या रोज आपण त्याला आंघोळ घातली पाहिजे. जनावर स्वच्छ ठेवलं पाहिजे, त्याला रोजच्या रोज धुवून त्याला वेगळं ठेवलं पाहिजे. जनावर बांधण्याची जागा ही कोरडी असली पाहिजे. गोट्याखाली आपण मऊ गत किंवा रबर मॅट टाकलं पाहिजे जेणेकरून सडाला इन्फेक्शन किंवा संक्रमण होणार नाही. दूध काढण्या अगोदर किंवा दूध काढल्यानंतर जंतुनाशक द्रावणाने आपण आपले जे दूध काढणारा पशुपालक आहे त्याचे हात आपण धुतले पाहिजेत पशुपालकांनी. जसं मी सांगितलं अगोदर की नख आपण ठेवले नाही पाहिजेत हाताला दूध काढणाऱ्या पशुपालकाच्या, आणि त्यानं काय होतं सडाला इजा होऊन जखम झाली तर जीवाणूचं संक्रमण फास्ट लवकर होण्यास मदत होते. त्याच्यानंतर दूध काढण्याची जागा आपण कोरडी ठेवली पाहिजे. काज धुतल्यानंतर आपण स्वच्छ तो टॉवेलने आधी कोरडा करून घेऊनच मग दूध काढायला सुरू केलं पाहिजे. त्याचबरोबर धार काढण्यापूर्वी किंवा धार काढल्यानंतर जनावरांचं सड विशिष्ट प्रकारच्या द्रावणात टिप डीड एक सोल्युशन येतात मार्केटमध्ये, त्याने आपण बुडून संक्रमण होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. कधी कधी काय होतं दूध काढल्यानंतर लगेच जनावर खाली बसतं, त्याच्यामुळे काय होतं खालीची शेणाची लघवीची जी घाण असते ती त्या सडाला लागते आणि दूध काढल्यानंतर जे सडाचं जे छिद्र आहे ते एक अर्धा तास ओपन म्हणजे खुला असतं, त्याच्यामुळे संक्रमण होण्यास फार मोठ्या प्रमाणात संक्रमण होण्याची शक्यता असते. मग शक्यतो दूध काढल्यानंतर लगेच आपण जनावराला थोडाफार आंबवून दिलं पाहिजे, सरकी पेंड दिली पाहिजे, चारा दिला पाहिजे की जेणेकरून जनावर अर्धा एक तास दूध काढल्यानंतर बसणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. जनावर शक्य असल्या दिवसातून मी जसं अगोदर सांगितलं रोज धुतल्या गेली पाहिजेत. दूध काढणं जनावरांच्या कासेमध्ये दूध राहणार नाही याची आपण सर्वात मोठं महत्वाचं कारण म्हणजे दक्षता घेतली पाहिजे. सगळं दूध कासेतून निघालं पाहिजे, अदरवाईज जर थोड्या प्रमाणात जरी दूध कासेमध्ये राहत असेल तर मग संक्रमणाचे चान्सेस अधिकच वाढतात.
1: ते कासेमध्ये दूध राहिलं आहे मग हे कसं ओळखता येते का?
0: ओळखता येते ना. आपण पूर्ण जे पशुपालक दूध काढतात ते शेवटच्या क्षणाला दूध येत नाही कासेमध्ये, आपण मशीनने दूध काढतो. त्याची पण आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. सपोज एक साधारणतः एका गाईला जर काजदा असेल तीच मशीन आपण दुसऱ्या गाईला वापरली तर त्याच्यापासून सुद्धा काजदा होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जेव्हा मशीन असो की माणूस दूध काढताना आपण एक विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण दूध काढलं पाहिजे आणि ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ती साधनं आहेत दूध काढण्याच्या मशीनची ती व्यवस्थित स्वच्छ आणि कोरडी धुवून घेतली पाहिजे रोजच्या रोज. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काजदाची जी जनावरांची संख्या शेवटी सगळ्यात जी आपल्याला ही करायची आहे ती जी काजदा झालेल्या जनावरांचं जे दूध आहे ज्या सडाचं दूध आहे ते आपण नष्ट केलं पाहिजे. आणि दुसरं जी जनावर आटवण्याची प्रक्रिया आहे ही सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे. या जनावर आटवण्याच्या प्रक्रियेमध्ये काय असतं, शेतकरी काय करतात, किती पण दिवस दूध देते म्हणून आपण ते दूध काढायचं नसते. एक साधारणतः एक गाभण गाय एक 4 ते 5 महिन्याची गाभण गाय आहे ती जास्तीत जास्त एक गाभण झाल्यानंतर 6 ते 7-8 महिन्यापर्यंत दूध देते. पण काही काही जसं देशी गायी आहेत काही काही गायीमध्ये जनेपर्यंत दूध देतात, पण तसं न करता आपण गाय जन्मण्याच्या अगोदर 2 महिने आपण ती गाय आठवली पाहिजे. आणि त्याची एक प्रक्रिया आहे की सडन जर आपण जर अचानक दूध काढायला जर बंद केलं तर ते कासेमध्ये दूध तसंच राहील आणि काजदा होण्याचा प्रकार वाढेल. तसं न करता आपण काय केलं पाहिजे की हळूहळू एक 2 टाईम जर दूध आपण काढत असेल तर ते आपण एका टाईमवर आणलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की एका टाईममध्ये येऊन तिला हळूहळू सवय होईल की आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दूध काढण्याची जागा आपण बदलली पाहिजे. कारण त्या जनावर असो किंवा गाय असो म्हैस असो तिला एक विशिष्ट प्रकारचा 2 दुधामधला जो अंतर आहे तिला जे माहीत असतं की सकाळी 7 ते 8 दरम्यान आपण 6 ते 8 दरम्यान दूध काढतो, संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान सायंकाळी आपण दूध काढतो. मग ह्या टायमामध्ये जर तिच्या मनामध्ये ते बसलेलं असतं की आता हे 6 वाजले आपला जो पशुपालक मालक आहे तो दूध काढणार आहे, मग त्या टायमाला ती काय म्हैस किंवा गायची जी जी एक मन प्रक्रिया असते ते पाना सोडायची चालू होते, त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे

0: की जी गायीची किंवा म्हशीची जागा आहे दूध काढायची ती आपण बदलली पाहिजे, म्हणजे जी गाय आठवण्यास आपल्याला मदत होईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काजदा जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर दोन जे दुधामधलं जे अंतर आहे ते आपण निश्चितच वेळा पाळल्या पाहिजेत, किंवा सकाळी आपण उशिरा दूध काढतो आणि संध्याकाळी लवकर काढतोय असं नाही झालं पाहिजे. या दोन दूधच्या वेळेमधलं अंतर आपण पाळलं पाहिजे.
1: नक्कीच अत्यंत महत्वाचं आहे. प्रतिबंधात्मक उपायामध्ये डॉक्टर साहेब तुम्ही अत्यंत खूप चांगली माहिती आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी देतात, आणि दूध आठवणं हे देखील महत्वाचं आहे आणि ह्या वेळा देखील जे सांगितलं ते पाळणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. आता आपण कास दहा झाल्यानंतर प्राथमिक उपचार पद्धती जी आहे तर त्या अनुषंगानं आपल्याला काय सांगता येऊ शकेल?
0: निश्चितच जनावरांना पशुवैद्यकाच्या मदतीने आपण तातडीने कासदाची जर लक्षणं दिसत असतील आणि आपल्या गोठ्यामध्ये जर कालीपर्निया मस्टाटिस टेस्टचं जर रसायन उपलब्ध असून त्याद्वारे आपण जर आपल्याचं निदान केले तर लगेच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण प्राथमिक उपचार आपण करून घेतले पाहिजेत. आणि हे उपचार एक न दोन दिवस न करता पूर्ण जे आपण जे प्रतिजैविकाचा डोस आहे तो पूर्ण 4 ते 5 दिवसाचा आपण घेतला पाहिजे, जेणेकरून 100% जे हा कासदाचा आजार आहे तो निघून जाईल. त्याच्यामुळे 4 ते 5 दिवस आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे बाधित जनावरांना उपचार होईपर्यंत आपण वेगळं ठेवलं पाहिजे, कारण त्या जनावरापासून जे जीवाणूचं संक्रमण होतं दुसऱ्या जनावराला होण्याची शक्यता असते. अशा जनावरांचं दूध आपण नष्ट केलं पाहिजे की कारण तेच जर दूध आपण डेअरीला घातलं तर भविष्यामध्ये ते दूध नासण्याची शक्यता असते जीवाणू संक्रमणामुळे. आणि जर आपण आता या युगामध्ये पाहतो की प्रतिजैवकाचा जो वापर आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये वाढलेला आहे की इव्हन 3-4 जनरेशनचे पण प्रतिजैवक मार्केटमध्ये सर्रास शेतकऱ्याच्या हातामध्ये जी फार्मासिस्ट आहे ते देतात, हे फार आपल्या पिढीसाठी घातक आहे. कारण प्रत्येक बऱ्याच प्रकार जसं मी सांगितलं की जीवाणू आहे, जीवाणूमध्ये पण 10-15 प्रकारचे जीवाणू आहेत की जे कासदासाठी त्याला अपायकारक ठरतात. काही बुरशी आहेत, काही मायक्रोप्लाझ्मा आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारामुळे कासदा होतो. मग शेतकऱ्यांना काय वाटतं की एखादी वेळेस पशुवैद्यकीय त्याच्या दारात जाऊन सेवा दिल्यानंतर जे पशुवैद्यकानं नोंदणीकृत पशुवैद्यकानं जे औषध वापरलेलं आहे तेच औषध दुसरीकडे शेतकरी स्वतःच वापरायला बघतो आणि ते परत परत तेच जर प्रतिजैवक आपण वापरली तर एक वेळ अशी येते की ते प्रतिजैवक त्या जनावरांमध्ये कुठल्याच प्रकारचा परिणाम दाखवत नाही. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे की आणि तेच दूध आणि सर्वात घातक जी गोष्ट आहे तेच दूध आपण आपल्या बाळाला प्यायला देतो, आपण स्वतः पितो. मग काही असे प्रतिजैवक आहेत की माझा एक कळकळीची पशुवैद्यकांना विनंती आहे की तुम्ही असे प्रतिजैवक वापरा की त्याचा जो विड्रॉल टाइम आहे जसं मी त्याला हाफ लाईफ म्हणतो किंवा विड्रॉल टाइम म्हणतो जो 1-24 तासाच्या आतला आहे, असे विशिष्ट प्रकारचे एक व्हेटरनरी स्पेसिफिक प्रतिजैवक आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे. ना की असे काही प्रतिजैवक आहेत की 7-7, 8-8 दिवस त्या दुधामध्ये राहतात, त्याच्यामुळे काय होतं तेच दूध आपल्या बाळाला आपण प्यायला देतो, आपण पितो. तेच अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविक दिलं ते आपल्या सुद्धा बॉडीमध्ये येऊन जे मायक्रोबियल रेजिस्टन्स नावाचा जो प्रकार आहे. मग होतं काय की अशी एक वेळ येते की माणूस म्हातारपणामध्ये आजारी पडतो. मग आपण हे जे प्रतिजैविक वापरलेलं जे दूध आपण पितो ते मग आजारपणामध्ये अशी वेळ येते की ते अँटीबायोटिक आता त्या आजारावर माणसाच्या काम करत नाही. मग सगळं आपल्याला मग त्या ठिकाणी काय करावं लागतं, जनावरांमध्ये असो माणसामध्ये असो प्रतिजैवकाचे जे दुधाचे नमुने आहेत माणसाच्या रक्ताचे नमुने आहेत आपण ते प्रयोगशाळेत पाठवतो आणि मग कोणतं प्रतिजैवक सध्या काम करते आणि कोणतं काम करत नाही आपण शेतकऱ्यांनी टेस्ट करून घेतली पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे शेतकऱ्यांना की प्रतिजैवकाचा वापर हा विशिष्ट नोंदणीकृत पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच आपण करून घेतला पाहिजे. दुसरं म्हणजे प्रतिजैवकाबरोबर कासेला सूज व वेदना आल्यास त्यासाठी योग्य ते उपचार आपण करून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर वारंवार जी जनावरं कासदा आणि बाधित होतात की शक्य असल्यास ती आपण गोठ्यातून कमी केली पाहिजे, कारण त्याच्यामुळे काय होतं शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होतं.
1: बरोबर, म्हणजे ह्या गोष्टी उपचार पद्धतीमध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत आणि कासदहा असणारे जे काही गाई म्हशी आहेत त्याचं दूध देखील वापरू नये असं आपण या ठिकाणी सांगत आहात. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की आता कासदहा झाल्यानंतर जसे काही आयुर्वेदिक उपचार जसे की घरच्या घरी शेतकऱ्यांना बांधवांना ते करता येऊ शकतात, असे काही पद्धती किंवा असे काही उपचार आहेत का जे की कासदहा आपल्याला थांबवता येऊ शकतो?
0: निश्चितच, जसं आपण आपल्या लहानपणी सह्याद्रीवर बघायचो आजीबाईचं बटवा एक सिरियल यायचं, म्हणजे खोकला झाला की आपण सुटमिऱ्याचा चहा प्यायचो किंवा आपण तुळशीचे पानं खायचो किंवा आपल्याला जखम झाली आपण जखम जुडीचा पाला लावायचो, घामारीचा पाला लावायचो, त्याला हळद लावायचो, जनावर आता गोचिडं वगैरे होतात त्याला आपण लिंबाचा पाला घासतो. हे असे पारंपरिक ज्या उपचार पद्धती आहेत तशा कासदहामध्ये पण उपचार पद्धती आहेत. जसं आपण काय कोरफड हे सगळ्या परिचयाचं आहे, त्याला अलिवेरा असं म्हणतो आपण, ते काय करायचं 200-250 ग्राम आपण कोरफड घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण जी घरची गावरान हळद आहे ती 50 ग्राम पर्यंत हळद घ्यायची, त्याच्यामध्ये जे खायचा चुना दुकानावर कुठं पण भेटतो तो 10-15 ग्राम खायचा चुना हे पूर्ण आपण मिक्सरमध्ये त्याचं मिक्सचर बनवून घ्यायचं, जसं आपण टूथपेस्ट

पेस्ट असते तशी ती पेस्ट बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण जर एक वाटी जे द्रवण बनलं म्हणजे ते 250 ग्रॅम कोरफड अलोवेरा 50 ग्रॅम हळद करची आपल्या आणि दुसरं म्हणजे 10 ग्रॅम चुना आणि हे यांचं मिश्रण करून जी पेस्ट बनते त्याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी टाकून त्याचं द्रवण बनवून घेतलं पाहिजे आणि ते द्रवण 5 ते 10 दिवसातून पूर्ण काशेला आपण त्याचा लेप लावायचा. त्याच्यामुळे काय होतं की प्रतिजैवकाच्या वापराबरोबर सुद्धा ते सुद्धा 50% 4 ते 5 दिवस जरी आपण परत रिपीट केलं तर निश्चितच त्याचा फायदा

0: वापराबरोबर सुद्धा ते सुद्धा 50% 4 ते 5 दिवस जरी आपण परत रिपीट केला तर निश्चितच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. आणि विना खर्चिक ही आयुर्वेदिक उपचार पद्धत आहे. कोणाच्या दारामध्ये आपल्याला सहसा अलोवेरा कोरफड कोणाच्या दारात असतं, प्रत्येकाच्या गुंडीमध्ये प्रत्येक घरामध्ये आजकाल कोरफड पाहायला मिळतो.
1: नक्कीच, म्हणजे ही पद्धत जर त्यांनी जरी वापरली तर आपल्याला प्राथमिक उपचारामध्ये कासदहा जो होणार आहे तो नक्कीच याच्यामध्ये आपल्याला कमी होताना दिसून येतो. आता हे कासदहा झाल्यानंतर जे काही पशुपालक ज्या हेतून आपण गाई म्हशी पाळतो दुधाचा व्यवसाय म्हणून, तर त्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या काय त्याच्यावर परिणाम होतो? किती कालावधीपर्यंत कासदहा राहते आणि त्या कालावधीत किती नुकसान होऊ शकतं?
0: निश्चितच जसं मी सुरुवातीला सांगितलं की कासदहा म्हणजे हा दूध धंद्याचा कर्दन काळ म्हणला जातो. म्हणजे काय, म्हणजे करोडो लाखो, म्हणजे कितीतरी अब्जो, म्हणजे मला आकडा सध्या सांगता येणार नाही, पण अब्जो या कासदहामध्ये पशुपालकाचं नुकसान होतं पूर्ण भारतामध्ये जगामध्ये पाहायला गेलं तर. साधारणतः जर एका दिवसाचा जो उपचाराचा जो खर्च आहे ते 1000 ते 1500 एका दिवसाचा जो खर्च जातो. 5 ते 6 दिवस जर आपण जनावरावर उपचार केले कासदहा पूर्ण होण्यासाठी बरा होण्यासाठी 1 आठवडापर्यंतचा काळ लागतो. आणि 7 दिवसामध्ये जर जनावरचं 10000 जर आपण पकडलं 5 ते 10000 नुकसान होणार आहे. आणि जर वेळीच त्याचा जर उपचार झाले नाही तर त्याचं दूध उत्पादन कमी होते. आणि एक वेळ अशी येते की पूर्ण दूध उत्पादन कमी होते. आणि साधारणतः एक गाय किंवा म्हैस जर एक आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रात पाहायला गेलं तर 10 ते 20 लिटर रोजचं दूध आहे. मग ते जर दूध कमी झालं तर पूर्ण शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडू शकतं. याची आपण दक्षता घेतली पाहिजे की माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण दूध काढते वेळेस जे आपण प्रतिबंधात्मक उपाय सांगितले की रोजच्या रोज आपण हात धुतले पाहिजेत, कासेला आपण कोमट पाण्यानं धुवून घेतलं पाहिजे, दूध काढताना आपल्या हाताला नख नसली पाहिजेत, या सगळ्या ज्या एक बेसिक गोष्टी आहे त्याच्याकडे लक्ष दिलं. आणि जनावराचं सर्वात महत्वाचं म्हणजे विल्यानंतर एक महिनाभरामध्ये कासदहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. त्याच्यामध्ये काय होतं की जनावर वेल्यानंतर त्याच्यामध्ये जे एनर्जी असतं किंवा शक्ती असते त्याची कमजोर होते. ती शक्ती जे निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये न जाऊ देता त्याच्या व्यवस्थित चारा पाणी आपण त्या दिवसामध्ये केलं पाहिजे. मुबलक प्रमाणामध्ये त्याला आपण चारा दिला पाहिजे. जनावर जास्त दूध देणारी आहेत त्याच्यामध्ये जे जीवनसत्व असतात खनिज आहेत जसं कॅल्शियम फॉस्फरस आहे त्याचं दुधामधून मोठ्या प्रमाणात ते निघून जात असतं दुधामधून. त्याच्यामुळे जनावरांमध्ये काय होतं की कॅल्शियम जीवनसत्वाची किंवा खनिजाची कमतरता भासवते. आणि त्याच्यामुळे जर जनावराची जर रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर या रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्या की संसर्ग होण्याचे चान्सेस वाढतात. जीवाणू असं बुरशी असो मायक्रोप्लाझ्मा असो लगेच आपले संसर्ग पकडतात आणि ते कासदहा होतो. त्याच्यामुळे जर एनर्जी लेवल जे आहे जनावराची जी योग्य आपण काळजी घेतली तर कासदहा सुद्धा होणार नाही.
1: नक्कीच, आज आपल्या या आजच्या मुलाखतीमधून आपण खूप चांगली माहिती डॉक्टर साहेब आपण देत आहात, कारण वेळ देखील आपला या ठिकाणी होतो. आणि या वेळेमध्ये आपण गाई आणि म्हशीतील जो कासदहा आहे या संदर्भातली इत्यंभूत आणि सविस्तर माहिती आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी दिली. त्याची नेमकी लक्षणं काय आहेत, त्याच्यावर आपण उपचार काय करायचे, निदान कसं करावं आणि प्रतिबंधात्मक उपाय काय केले पाहिजे, या सर्वच अंगांनी आपण आजच्या कार्यक्रमामधून खूप चांगली माहिती शेतकरी बांधवांना दिलेली आहे. आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांशी आपण चर्चा केली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: गाई म्हशीतील स्तनदहा या आजाराविषयी डॉक्टर निरंजन बागल यांच्याशी मिलिंद व्यवहारे यांनी केलेली बातचीत आत्ता आपण ऐकली.
3: हे अंजनीचा सुता तुला राम

0: भ्रातर मंडळी, याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम इथेच थांबूया. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलं होतं मिलिंद व्यवहारी यांनी, निर्मिती सहाय्य जी आर धोबे आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. परत भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
1: मंडळी, आताच आपण आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात गाई म्हशीतील कासदाह याविषयी पशुसंवर्धन विभागातले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर निरंजन बागल यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे. आणि मंडळी, या इथेच आजचा आपला आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या आमचं शेत आमचं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11 वाजून 10 मिनिटापर्यंत.

0: आणि सहकारी यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईला दिल्ली चेन्नई हावडाशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गासह एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण जलद गतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू. 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याच्या निर्णयाची जलद गतीनं अंमलबजावणी सुरू आहे. या मार्गावर एकूण 41% वाहतूक होते असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय.
2: रेल्वेमध्ये 7 हाय डेन्सिटी रूट्स आहेत. ये 7 हाई डेंसिटी रूट्स करीब करीब 11,000 किलोमीटर्स हैं, लेकिन ये प्रोपोर्शनेटली अगर लें तो 41% ऑफ द टोटल रेल ट्रैफिक इन 16% नेटवर्क पे जाता है. ये रूट्स हैं दिल्ली से हावड़ा, हावड़ा से चेन्नई, चेन्नई से मुंबई, मुंबई से दिल्ली, और दिल्ली से चेन्नई, और मुंबई से हावड़ा, और दिल्ली से गुवाहाटी.
1: यामुळे इंधन बचत होईल तसंच प्रदूषण कमी व्हायला देखील मदत होईल असं रेल्वे मंत्री म्हणाले. देशात ऋतुमानानुसार H1N1 इन्फ्लुएन्झा ए या प्रकारात वाढ होत असून नागरिकांनी यासंदर्भात सतर्क राहावं, मात्र घाबरून जाऊ नये असं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे. बहुतांश संसर्ग सौम्य प्रकारचा असून त्यासाठी स्वमर्जीनं प्रतिजैवकं घेऊ नयेत असं सांगितलं आहे. H1N1 हा विषाणू संसर्ग आहे, त्यावर प्रतिजैवकं प्रभावी ठरत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उच्च प्रकरणातला ताप, सततचा कोरडा खोकला, घसादुखी, सर्दी, मळमळ, जुलाब अशी लक्षणं असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षेसाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21.90 रुपये प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20.66 रुपये इतका आहे. तर रिक्षाचं भाडं 18.22 रुपये प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17.74 रुपये इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरानुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतामध्ये येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती AS गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात

आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दिल्ली सरकारनं महिलांसाठीच्या दिल्ली लक्ष्मी योजनेला आजपासून सुरुवात केली. यात महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत. दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ 9,22,000 जास्त नोंदणीकृत महिलांना होणार असून आज 25,000 जास्त महिलांना मंजुरीपत्र देण्यात आली. मुलाबाळांची काळजी, त्यांचं शिक्षण, घरगुती गरजा, रोजीरोटी किंवा व्यवसायाला मदत यासाठी हे पैसे कामी येतील असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. बेपत्ता लोकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत अशी माहिती नेपाळ पर्यटन मंडळानं दिली आहे. प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीमध्ये येऊन अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांहून 80 जणांची सुखरूप सुरक्षा आणि सुटका केली आहे. हे प्रारंभिक आकडे असून पर्यटन कंपन्या, स्थानिक प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांसोबत पडताळणी सुरू आहे असं प्रशासनानं कळवलं आहे. पर्यटक आणि त्यांच्या नातलगांच्या सहाय्यासाठी पर्यटन मंडळानं 1234 हा टोल फ्री क्रमांक, 1144 ही हेल्पलाईन आणि पर्यटक पोलीस क्रमांक 9851289445 हे जारी केले आहेत. भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी आणि सहाय्यासाठी काठमांडूतल्या भारतीय दूतावासानंही +9779851316807 आणि +9779709107705 या आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गोपाळगंज आणि बेतिहा इथं NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमादलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमा क्षेत्रामध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून 7 राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. भारताची मोठी देशांतर्गत बाजारपेठ, स्टेम क्षेत्रातलं गुणवान मनुष्यबळ, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि वेगानं विस्तारणारी नवोन्मेष परिसंस्था यामुळे जपानचं तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि नवोन्मेष भागीदारीसाठी भारत एक आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज टोकियो इथं आयोजित भारत जपान स्टार्टअप गोलमेज परिषदेमध्ये बोलत होते. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावामध्ये केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावामध्ये 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलोऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईला दिल्ली, चेन्नई आणि हावडाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचं 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी MPSCच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू. 105 भारतीयांसह 500 अधिक लोक

0: बेपत्ता आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

संगीत सरिता कार्यक्रम में नई श्रृंखला